पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास जोशी यांचं. आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आता प्रारंभ होत आहे.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 14 अश्विन शके 1948, दिनांक 6 ऑक्टोबर 2026. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आता प्रारंभ होत आहे. पहाटेचे 5:55 आणि 43 सेकंद झाले आहेत. पहिल्या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं, राग गुणकली.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया शाल्मली जोशी यांनी गायलेल्या या पारंपरिक गणपती स्तोत्रानं.

नामदेव डबीर यांची रचना आपण ऐकलीत हरिनक्षी कुलकर्णी यांच्या स्वरात. श्रोतो, मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुर्गेश चंदावरकर यांनी गायलेलं हे गीत.

पद्मिनी बिलीवाले यांचं गीत आपण ऐकलं दुर्गेश चंदावरकर यांच्या स्वरात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकारामांचा अभंग अनघा कुंभार यांच्या स्वरात.

अनघा कुंभार यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतो, मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:25 आणि 17 सेकंद झाले आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया यशवंत देव यांची रचना. संगीत आहे कानू घोष यांचं आणि स्वर आहे आकाशवाणी गायक वृंदांचा.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कान्हू घोष यांचं. आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी काही वर्षे येतात ज्यात तो जगाशी कमी आणि स्वतःशी जास्त लढत असतो. त्या काळात लोकांची खरी ओळख होते, नात्यांचे मुखवटे असतात आणि स्वतःबद्दलच्या अनेक समजूतही तुटतात. ही वर्ष तुमचं आयुष्य बदलतातच, पण त्याहून जास्त तुमचा स्वभाव, विचार आणि जगाकडे पाहण्याची नजर बदलून टाकतात. कारण काही काळ असा असतो जो तुम्हाला काय मिळालं यापेक्षा काय गमावलं आणि त्यातून काय शिकलात हे शिकवून जातो. शोधो, काही स्वतःचे संघर्ष स्वतःचे सुरू असतात, मनातल्या मनात शांतपणे. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसतं, पण आत मात्र विचारांचं वादळ सुरूच असतं. कुणाकडे तक्रार नसते, कुणाला दोष द्यायचा नसतो, फक्त स्वतःला सावरायचं असतं. कारण कधी कधी शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नसतं, तर मनात उठलेल्या असंख्य वादळांना शांतपणे सामोरं जाणं असतं. स्वतःला शांत ठेवणं हा स्वतःमध्ये एक मोठा संघर्ष असतो, आणि हा संघर्ष आनंदी जगण्यासाठी असतो. म्हणूनच जगूया आनंदी.

जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 22 सेकंद होत आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामानाचा अंदाज. सुरुवातीला अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक उर्वरित कार्यक्रम. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ज्वारी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा शरद ऋतू आणि आरोग्य भाग 2 तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या अंतर्गत विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश आज भाग 2 लेखन डॉक्टर सुरुची पांडे ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघनाल यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9 अज्ञात मुंबई लेखन नितीन साळुंखे आज या कार्यक्रमाचा भाग 147. सकाळी 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह. सकाळी 11:05 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात लेखन अजय शेलार

0: दायित्व समाजाचे. डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मुलाखत. दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युववाणी. न दिसणारे मैलाचे दगड, अचीवमेंट्स नो वन सेलिब्रेट्स, लेखन अश्विनी घोरपडे यांचं. संध्याकाळी 6:30 अमृत कलश. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 मनी टॉक. रात्री 9:45 मंथन. हे तीनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य मोगरा फुल्ला, लेखन शंकर वैद्य. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आजचे असे आहेत. सकाळी 10:30 रणजित पाठक यांचं संतुरवादन, राग बसंत मुखारी. दुपारी 2:30 श्रद्धा जैन यांचं गायन, राग मधुवंती. संध्याकाळी 5:02 अनुप कुलते यांचं व्हायोलिन वादन, राग भीमपलास. आणि रात्री 10:00 विभावरी बंधावकर यांचं गायन, राग गोरख कल्याण. श्रोतो, आज सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या वनात या मालेत ऐकूया काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणारे ठळक कार्यक्रम आपण ऐकलेत. आता वळूयात हवामान वृत्त आणि हवामानाच्या अंदाजाकडे. आज 5:30 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 33° आणि सांताक्रूज इथं 35° सेल्सिअस इतकी नोंदण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 24° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 83%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगर आकाश स्वच्छ निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान 36° सेल्सिअस ते 25° सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. नैऋत्येकडनं ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग ताशी 55 किलोमीटर वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या दरम्यान मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात आकाश स्वच्छ निरभ्र राहील. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात ज्वारी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. पौष्टिक मूल्य, कमी खर्चातील लागवड आणि प्रतिकूल हवामानात तग धरण्याची क्षमता यामुळे ज्वारीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. रब्बी हंगामात ज्वारी धान्याचा आणि कडव्याचा दर्जा चांगला मिळत असल्यानं मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी लागवडीतून धान्य उत्पादनासह जनावरांना कडवा उपलब्ध होतो. रब्बी ज्वारी लागवडीसाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यानची शिफारस आहे. लागवडीसाठी ज्वारीच्या योग्य जातींची निवड करणं गरजेचं असतं. कोरडवाहू क्षेत्रासाठी पावसाच्या ओलितावर 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी रोपांची संख्या 1.48 लाख इतकी असावी. साधारणपणे 2 चाळाच्या पाभरीनं पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणं पुरेसं होतं. ज्वारीच्या वाणांमध्ये फुले यशोमती हा वाण अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. 110 ते 115 दिवसामध्ये तयार होतो. खोडमाशीस प्रतिकारक आहे. हेक्टरी 9 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं, तर कडव्याचं उत्पादन हेक्टरी 40 ते 50 क्विंटल मिळतं. या ज्वारीची भाकरी चवदार आणि गोड लागते. फुले अनुराधा ही जात हलक्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असतो. कडब्याची प्रत उत्तम मिळते. ज्वारीचं उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळतं, तर कडब्याचं उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल मिळतं. फुले सूचित

0: 13 ही अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली जात आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून पांढरे शुभ्र दाणे आणि भाकरीची चव उत्तम असते. खोडमाशी, पानांवरील रोग आणि खोडकिडीस प्रतिकारक आहे. ज्वारीचं उत्पादन हेक्टरी 24 ते 28 क्विंटल मिळतं तर कडब्याचं उत्पादन 60 ते 65 क्विंटल मिळतं. परभणी मोती ही परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात आहे. भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं तर कडब्याचं उत्पादन 65 ते 75 क्विंटल एवढं मिळतं. परभणी सुपर मोती या जातीचा पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 32 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. परभणी ज्योती ही जात 120 ते 125 दिवसांमध्ये तयार होते. उंच वाढणारी पण जमिनीवर न लोळणारी अशी ही जात आहे. मावाकिडीला प्रतिकारक्षम असून ओलिताखाली घेण्याची शिफारस केली जाते. हेक्टरी 38 ते 40 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं तर कडब्याचं उत्पादन 88 ते 90 क्विंटल एवढं मिळतं. दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम मानली जाते. फुले मधुर ही खास हुरड्यासाठी विकसित केलेली ज्वारीची जात आहे. मध्यम ते भारी जमिनीकरता ही जात योग्य ठरते. या जातीचा हुरडा 95 ते 100 दिवसात तयार होतो. हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढं हुरड्याचं उत्पादन मिळतं. फुले पंचमी ही खास लाह्यांसाठी विकसित केलेली जात आहे. मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य असून 115 ते 120 दिवसांमध्ये तयार होते. लाह्या होण्याचं प्रमाण 87.4% इतकं असतं. उत्पादन हेक्टरी 12 ते 14 क्विंटल एवढं मिळतं. फुले रेवती ही भारी जमिनीकरता शिफारस केलेली जात असून परिपक्वता कालावधी 118 ते 120 दिवसांचा आहे. उत्पादन 40 ते 45 क्विंटल एवढं मिळतं तर कडब्याचं उत्पादन 90 ते 100 क्विंटल मिळतं. खोडमाशीस प्रतिकारक अशी ही जात आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण ज्वारी पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी ऐकू शकाल 2 वाजता अस्मिता वाहिनीवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिचमचमीत पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा, किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत.

0: परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05, सकाळचे 6:50 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर.
4: श्रोते हो, प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहे. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत, तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टिता असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्याजवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्द शुद्धशहा असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपण सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्मानी सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: यंदा ठीक 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
5: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झाः. अथ वार्ताः. नवदेहल्यां प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः स्विस् राष्ट्रपतिना गाय पार्मिलेन् इत्यमुना सह मन्त्रणानन्तरं पञ्चसहमतिपत्राणि हस्ताक्षरितानि. अत्रावधेयं यत् सन्धयः तावत् जनप्रवासाय, युवव्यावसायिकविनिमयाय, परिवहनप्रौद्योगिकीविकासाय च भविष्यन्ति. प्रधानमन्त्री अवोचत् यत् उभौ देशौ रक्षासहयोगे नूतनक्षेत्राणाम् अन्वेषणं विधास्यतः. परमाणु ऊर्जाक्षेत्रे च परस्परसम्बन्धम् अत्यन्तं सुदृढं करिष्यतः.
6: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्जवल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इंफ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
5: नवदेहल्यां श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य द्वितीये दीक्षांत समारोहे उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य मंगलमयं दीक्षांत भाषणं समाचरिष्यति. आकाशवाण्याः वार्ताहरैः सह संभाषणे विश्वविद्यालयस्य कुलपतिः प्रोफेसर मुरली मनोहर पाठकः सहर्षं विज्ञापितवान् यत् अस्मिन् मंगलमये दीक्षांत महोत्सवे 13,500+ छात्र साधकाः सहभागिनः भविष्यन्ति. कुलपतिना संसूचितं यत् शैक्षणिक विद्या साधनायां सर्वाग्रणीभ्यः त्रिभ्यः मेधावी छात्रेभ्यः उपराष्ट्रपति करेभ्यः प्रतिष्ठितं शंकर दयाल शर्मा पदकं अर्पयिष्यते। अस्मिन् भव्य विद्या समारोहे 40-200 छात्राः विद्यावारिधि उपाधिभिः विभूषयिष्यन्ते। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते।
7: अनुक्षणम् अद्यतनसूचनाभिः परिपूर्णाः तिष्ठन्तु। एक्स अथ पब्लिक पटलयोः @AIR News Alerts इत्यनु

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू हा जपानी कवितेचा प्रकार असल्याने तो जगभर पसरलाय बरं का. जपाननं जेव्हा त्याची बंदरं जगासाठी खुली केली तेव्हा हायकूंचा प्रसार इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस अमेरिकन सैन्य जपानमध्ये घुसलं त्यावेळी जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली तेव्हा जाताना अमेरिकन लोकांनी आपल्याबरोबर हायकू नेला. तेथून तो आणखी काही देशात गेला. इंग्लंड अमेरिकेतील लोक आता इंग्रजीत हायकू लिहितात. जपानी लोकांचा हायकू येणार ऋतूप्रमाणे फुलतो बरं का. म्हणजे जपानी हायकूचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायला आपल्याला जपानच्या संस्कृतीचा परंपरेचा किंवा तिथल्या निसर्गाचा अभ्यास करायला हवा. हायकू समजण्यासाठी जपानी माणसाची ऋतूविषयक जागरूकता ममता तसंच त्याचं निसर्गावरील नितांत प्रेम समजून घ्यायला हवं, तरच हायकूमध्ये असलेलं निसर्गचित्रण आपल्याला समजू शकतं. ऋतू बदलताना जपानी माणूस अतिशय व्याकुळ होतो. कसा आहे हा जपानमधला निसर्ग? वसंत ऋतू तो येतो तेव्हा जपानमधील चेरीचे वृक्ष बहरून जातात. खूप सुंदर असा बहर असतो. हा बहर पाहायला देशामधले अनेक देशातले लोकसुद्धा जातात. पण थंडीत म्हणजे शिशिरामध्ये झाडांची पानं तांबडी होऊन गळतात. पावसाळ्यामध्ये निळ्या जांभळ्या रंगाची फुलं रस्त्याच्या कडेला येतात. वसंतातला गुलाबी रंग म्हणजे फुललेला साकुरा निघून जातो तेव्हा हिरवी पानं येतात. पाईन वृक्षावर बर्फ साठतो. निसर्गाच्या या प्रतिमा ज्या आहेत ना त्या जपानी हायकूंमध्ये सतत दिसत असतात. आता एक हायकू पाहूया. फुलं पाहतो पहिला साकुरा पीचमधून. हा बाशोने लिहिलेला म्हणजे अनुवादित आहे पण बाशोने लिहिलेला आहे. पहिला साकुरा म्हणजे जणू मनातलं पहिलं प्रेम अंकुरत आहे असा अर्थ निघतो. पहिलं प्रेम हे असंच फुलपाखऱ्यासारखं नाजूक असतं. कवयित्री पूजा मलुष्टे यांचं तर साकुरा नावाचा एक संग्रहच आहे. 1996 साली प्रकाशित झालं आहे. त्यावेळी लोक 5-7-5 हायकू लिहित नव्हते. त्यांचा एक हायकू पहा. मोगऱ्याच्या झाडावरून पहाट वारा वाहतोय तरी जीव कासावीस होतोय. एखाद्या सुंदर व्यक्तिमत्वाचा दूर राहूनही आपल्यावर परिणाम होतो. आपण अंतर्बाह्य

0: फुलून जातो असा हा ऐकूचा अर्थ निघू शकतो. या पुस्तकाच्या मनोगतात पूजा मलुष्टे म्हणतात, निसर्गातील काही क्षण असे आजपर्यंत भिडतात की सर्व काही विसरून आपण त्या क्षणांचेच होऊन जातो, यातूनच फुलतो हायकू. कवयित्री शिरीष पै वयाच्या 85व्या वर्षापर्यंत हायकू लेखन करत होत्या. त्यांच्या हायकूचे विषय काय होते? हायकू, एकतर हायकूवरच त्यांनी लिहिले, मी आणि तू, निसर्ग, प्रेम आणि जीवन. आता शिरीष पैंची काही हायकू सांगते तुम्हाला, ऐका. किंचितसा पाऊस जरी रोज पडतो, तलाव कुठे भरतो? याचा अर्थ आपापल्या परीने समजून घ्या. दुसरा ऐकू, सारा वेळ दाणे टिपते, सारा वेळ दाणे टिपते, कबूतराचे आयुष्य यातच खर्च होते. सामान्य माणसाच्या आयुष्याचं कसं चित्रण केलं आहे पहा. दुसऱ्या तिसऱ्या ओळीत किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधतात त्या, त्यामुळे हायकूला ताल येतो. शिरीष पै यांनी हायकूची व्याख्या अशी केली आहे, दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलटणी देणारी, छंदमुक्त व तालबद्ध, कोणताही विषय स्वीकारणारी, तीन ओळींची कविता म्हणजे हायकू.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षर असे के हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 7:10 PM प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: कार्यक्रमात बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल केलेली बातचीत, मारलेल्या गप्पा.
4: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो, ते कुठं मी कुठं, हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही.
3: सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाद. जरूर ऐका बुधवारी 7 ऑक्टोबरला 12:00 PM वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 8 ऑक्टोबरला 12:12 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
5: हे जीवन सुंदर आहे.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता

0: स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
0: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
0: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
0: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
0: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
2: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
3: हो चुकलं रे गड्या.
2: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
3: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन. एमपीएससीच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आता सविस्तर बातम्या. राज्यात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. हे पथक राज्य शासनाच्या समन्वयानं दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून दुष्काळाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करून तातडीनं केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानंही पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम तयार करणं, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं त्यांनी या शिफारस पत्रात म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणी 29 अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होणारा नियोजित संप आणि मोर्चा

0: महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया कलम 370 मागे घेण्याच्या घटनेसंबंधी.
1: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन कारणांसाठी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आलं, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सरकारनं या विषयापासून लांब राहणंच पसंत केलं. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट, कलम 370 हटवण्याबाबतचा संसदेतला ठराव आणि कायद्याची पुनर्रचना या सर्व घटना एकाच दिवशी अंमलात आणल्या. कलम 370 हटवल्यानंतर हिंसाचार होईल ही भीती मोदी सरकारनं ठोस योजना आखून आणि पूर्वतयारी करून फोल ठरवली. कलम 370 ही कायमच एक तात्पुरती तरतूद होती असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं 2023 डिसेंबर महिन्यात सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यानंतर 2024 राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. 1949 कलम 370 ही तात्पुरती सोय असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते मागे घेण्यासाठी 70 वर्षांचा काळ जावा लागला. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 क्रमांकाच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल मुंबईत महिला सुरक्षा कार्यालयात महिलांचं संरक्षण आणि महिलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ महिलांशी संबंधित कायदेशीर तरतुदींवर चर्चाही करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. हिंगोलीमध्ये फटाक्याच्या एका गोदामाला काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं काल साताऱ्यात भव्य स्वागत करण्यात आलं. साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेशना शिवणकर यांच्या सन्मानार्थ शहरात विजय दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ शास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3 क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज लखनौ इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन. MPSCच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
3: मैत्रिणींनो, बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल केलेली बातचीत, मारलेल्या गप्पा.
4: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. ते कुठं, मी कुठं, हा जेव्हा मनात विचार येतो ना, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही.
3: सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाद. जरूर ऐका बुधवारी 7 ऑक्टोबरला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 8 ऑक्टोबरला दुपारी 12 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
5: हे जीवन सुंदर आहे.
6: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकडे.
7: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
6: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
7: आता मी पण घेते.
8: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
9: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
10: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
11: प्रसार भारतीच्या वेळ्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:21 आणि 56 सेकंद झाले आहेत.

श्रोतेहो दिनविशेष, आज कविवर्य वा रा कांत यांचा जन्म, त्यांची सखी शेजारणी तू हसत रहा त्या तरुतळी विसरले गीत, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, इत्यादी भावगीते लोकप्रिय आहेत. त्यांचे वेलांटी, पहाट तारा, शततारका, रुद्रवीणा, दोनुली, मरणगंध इत्यादी काव्यसंग्रह, 6 अनुवादित पुस्तके, ललित लेख, स्फुट लेख, समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मावळते शब्द या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले आहे. तर ऐकूया एक छानसं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपले मनपूर्वक स्वागत करते. खादी ही केवळ वस्त्र निर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारे एक महत्वाचे माध्यम आहे. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती, कारीगरांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना नेमकी कशी झाली, कधी झाली आणि कुठच्या उद्देशाने झाली?
1: आज इथे मुलाखत होती आहे आणि खादी विषयाबद्दल अतिशय आनंद होतोय. एकतर तुम्ही मगाशी म्हणालात की खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीला खूप एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे, कारण स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन या सगळ्याचं ते प्रतीक होतं. त्यामुळे महात्मा गांधींनी या सगळ्या चळवळीला एक, ज्याला आपण म्हणू की त्याला एक ऊर्जितावस्था आणली. खादी जसा हा विषय हा रामायण महाभारत काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे पुरातन काळापासून खादी आहे. त्या खादीला फक्त ऊर्जितावस्था आणली ती महात्मा गांधींनी, आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला, स्वातंत्र्य मिळवताना हे एक शस्त्र म्हणून, अस्त्र म्हणून या सगळ्या खादी चळवळीकडे त्यांनी बघितलं आणि तो एक सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा तो एक आत्मा होता. त्यामुळे अनेक जण त्या सर्व चळवळीत सहभागी झाले होते स्वदेशीच्या आत्मभावनेतून. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्याचा एक उद्देश होताच, पण जे स्वदेशीचं, ज्याला इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो, हे ते कायम होतं स्वदेशी कपड्याबद्दलचं. त्यामुळे 1956-1957 साली केंद्रात ह्या सगळ्या विषयाला पुढे नेण्यासाठी, कारण ग्रामीण रोजगार निर्माण करणं हेच त्याचं मुख्य काम आहे, त्यामुळे

0: केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा 56-57 दरम्यान झाला
1: बरोबर,
0: आणि मग पुढे सर्व राज्यांमध्ये राज्यस्तरावर खादीची मंडळं झाली. जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे 1960 कायद्यान्वये सुरू झालं आणि प्रत्यक्ष त्याचं काम हे 1962 सुरू झालं. तर ह्या खादीचा मंडळाचा इतिहास आहे आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण खादी मंडळाकडे जर बघितलं तर त्याला खूप चांगला इतिहास आहे. एक तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशात वर्धा हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं, तर तिथून खादीची अनेक कामं सुरू होती, अनेक केंद्रं चालू होती, अनेक त्याच्या क्रिया चालू होत्या, त्यामुळे महाराष्ट्राला एक आगळं वेगळं स्थान आहे. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर आपलं मंडळ हे इथं सुरू झालं महाराष्ट्रात. आणि वि स पागे, आज आपण रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना ह्या सगळ्या तिथे जनक आहेत. आणि याच योजनेचं मनरेगा आज केंद्रात आपण बघतोय, ती योजना ह्याचंच एक विस्तारित स्वरूप आहे. त्यामुळे वि स पागे आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशी सगळी थोर मंडळी या मंडळाची सभापती म्हणून राहिलेले आहेत. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर या मंडळाचं काम गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात मुख्यत्वे ग्रामीण कारागीर आहेत, ह्या कारागीर आहेत, बलुतेदार आहेत, ह्या सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपलं मंडळ अनेक वर्षांपासून करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक पूरक असं काम हे मंडळ करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. त्यामुळे मंडळाचं हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे असं मला वाटतं.
1: सर, मंडळ आणि चळवळीबद्दलच आपण बोलतोय तर खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे.
0: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचं एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली. आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी ह्या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली, तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली. आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी ही प्रत्येकाचा कर्तव्य आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापना आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे, ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत, जे वस्त्र निर्माण करणारे आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं, तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र

0: सरकारचं की त्यातला 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू तर आत्ता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं. कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 संस्था होत्या इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एक एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थाने, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खाजगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत कामगार आहेत त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात ह्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाही आहे. त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे किंवा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाही आहे पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी आहे की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत ह्यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल. त्यामुळे हाही आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामुळे खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल ह्याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो,

भागात आपण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती आणि कारीगरांसमोरील विविध प्रश्नांविषयी माहिती घेतली. याच विषयी पुढील भागात अधिक सविस्तर वेध घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. मी अवंती विनोद तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्यासोबत, त्याचबरोबर विक्रम्स फिटनेसच्या कोथरुड इथल्या ब्रँचवरती मी आलेली आहे आणि इथे काही जणांची गप्पा मारतीये. गुड मॉर्निंग, नमस्कार. तुमचं नाव सांगा, तुम्ही इथे का आलात आणि काय प्रॉब्लेम्स होते?
6: माझं नाव अपूर्वा कालेकर.
5: बर,
6: मी इथे साधारण 6 आठवड्यांपासून येते. सो बेसिकली इथे येण्याचं कारण म्हणजे मी कायम गेले अनेक म्हणजे सेकंड प्रेग्नन्सी नंतर मला मेनली वेट गेन झाला आणि बरंच मी खूप प्रयत्न केले पण वेट लॉस होत नव्हता.
5: ओके.
6: रेडिओवरती बरेच वेळा मी सरांचे ऐकायचे
5: प्रोग्राम्स,
6: त्याच्यामुळे मग त्याच्यातनं आणि आता रिसेंटली मी कोथरूड मध्ये पण राहायला आले.
5: अच्छा.
6: म्हणलं मग माझ्या मिस्टरांशी बोलणं झालं, म्हणलं वाय नॉट गिव्ह इट अ चान्स. म्हणून मी त्या दिवशी आले, सरांना भेटले.
5: ओके.
6: माझी जेनेटिक हिस्ट्री सांगितली, माझ्या वडिलांना डायबिटीज, आईला बीपी.
5: ओके.
6: तर त्या ह्याच्यातनं सरांनी अश्युरन्स दिला की दिस इज ऑल जेनेटिक, इज ऑल 5%, बाकी सगळं तुमच्या हातात
5: आहे.
6: आणि मी ऑब्झर्व करते की गेले 6 आठवड्यामध्ये ते मला जाणवत आहे की मी डाएट आणि एक्सरसाइज जे खूप सिम्पल आहेत, नथिंग सप्लिमेंटरी काही नाही किंवा असं खूप वेगळं जाऊन दर एक तासाला लक्षात ठेवून
5: असं काही नाही,
6: कारण की बिझी शेड्यूल मध्ये इझिली होण्यासारखं डाएट आणि एक्सरसाइजेस आहेत आणि ज्याच्याने मला 6 आठवड्यातच खूप ट्रेमेंडस रिझल्ट मिळालेले आहेत. आणि मला हे स्वतःला जाणवतं आणि मला माझे घरचे बाकीचे पण सांगतात. सो फार इट हॅज बीन अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स.
5: खूप छान गप्पा तुम्ही मारल्यात ऑलरेडी, तुम्ही सगळं सांगितलंय.
6: आय थिंक डायट एक्सरसाइजेस तेवढे प्रोत्साहन देत आहे की पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतःची फिटनेस पण सांभाळणं.
5: ओके. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्या कोणी आपल्या मैत्रिणी ऐकत असतील प्रोग्राम्स, त्यांच्यासाठी अपूर्वा मॅडमच्या केस बद्दल विक्रम सोबत बोलायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32500 9011 32500.

0: 9011132500.
1: विक्रम, अपूर्व मॅडम आता आपल्याशी बोलल्या आणि खूप छान त्यांनी खरं तर एक्सप्लेन केलीच त्यांची जर्नी सगळी. तू काय सांगशील त्यांच्या केसबद्दल?
2: सांगतो. अपूर्व मॅडम जेव्हा आपल्याकडे जॉईन व्हायला आल्या तेव्हा त्यांना इश्यूज असंच काही नव्हते, म्हणजे तसे क्लिनिकल इश्यूज नव्हते. प्री डायबेटिक होत्या, कारण का त्या मला म्हणल्या की त्यांच्याकडनं फॅमिली हिस्ट्री आहे डायबेटीसची. लोकांना आज काय झालंय की वजन कमी करणं म्हणजे अशी बलाढ्य मोठी गोष्ट वाटते की ते एक एक किलो हलता हलत नाही. किती लोक किती प्रयत्न करत असतात, दोन दोन तास जिम मध्ये व्यायाम करत असतात, कुठं गोळ्या खाताय, कोण औषधं खाताय, कोण उपास करतय, कोण क्रॅश डाएट करतय. आणि मी इकडे सगळ्यांना सांगतो की हे सगळं करण्याची ऍक्च्युली गरज नाहीये. घरी बनणारे महाराष्ट्रीयन पदार्थ खाऊन साधे सोपे कुठल्याही जिमला न जाता करता येतील असे एक्सरसाइजेस करून. आपले जे जिम मधले एक्सरसाइजेस आता अपूर्वा मॅडमचे सुद्धा आहेत, तर त्यातले 90-95% एक्सरसाइजेस घरच्या घरी त्यांना सतरंजी पसरून करता येतील असे आहेत. आणि ते जेव्हा मी अपूर्वा मॅडमला सांगितलं त्या दिवसापासून त्यांनी इतकं तंतोतंत व्यवस्थित पद्धतीने फॉलो करायला सगळं चालू केलं, एस्पेशली स्लीप टायमिंग आणि इकडे एक्सरसाइजची रेग्युलॅरिटी, की आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांचं एज 39 आहे, पण ऍट द एज ऑफ 39 त्यांचं आज 7 आठवड्यात 7 किलो कमी
1: झालं,
2: विच इज माय मते व्हेरी फास्ट. आणि छान चालू आहे त्यांचं. आय एम शुअर आता पुढचा HbA1c रिपोर्ट जेव्हा ते करतील तो पॉझिटिव्ह आणि चांगलाच येईल ह्याची मला गॅरंटी आहे. तरी सुद्धा पुढच्या जेव्हा ते रिपोर्ट करतील तेव्हा आपण त्यांच्यावरती अजून एक एपिसोड नक्की
1: करूया. याचबरोबर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 34 सेकंद झाली आहेत.
6: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
7: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:45 आणि 58 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
8: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
9: नमस्ते
1: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
9: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
1: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-9791 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेटभेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
9: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं. कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं. आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
9: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
9: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:51 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वैदेही करंबळेकर यांनी गायलेलं हे गीत.

अपर्णा मयेकर, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं. भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत. कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत. भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित सज्जता यामध्ये HAL कोरापूटचं गेल्या 6 दशकातील योगदान या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केलं जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह शक्ती इंजिनसाठीच्या दुसऱ्या उत्पादन वाहिनीच्या स्थापनेबाबत माहिती दिली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज विशाखापट्टणम इथं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1 जलावतरण करतील आणि फ्लीट सपोर्ट शिप 5 बांधणीच्या कामाचा प्रारंभ करतील. यामुळे या गोदीला 45,000 डेटवेट टनेजपर्यंतची जहाज बांधणी शक्य होईल. परिणामी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी

आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 5 विधानसभा जागांमध्ये तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 साठीचा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विचप्रमाणे कार्य करते ज्यामुळे शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358 तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनऊ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ह्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 आणि 8 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया किशोर कदम यांची रचना, स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचा.

0: भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकलीत पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. संगीत होतं डी एस रुबेन यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांची रचना मिलिंद जोग यांच्या स्वरात.

केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या वाचनाचा भाग 147 आपण ऐकू शकाल.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच राणीच्या बागेचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जमवताना जेरीस आलेल्या ॲग्री हॉर्टिकल्चरल संस्थेवर 1864 हे वर्ष आघात करणारं ठरलं. या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये अमेरिकन गृहयुद्ध संपुष्टात आलं आणि मुंबईचा कापूस बाजार कोसळला. अर्थजगत एका रात्रीत भुईसपाट झालं. मुंबईत मंदीचं राज्य सुरू झालं. रावाचे रंक झाले. आर्थिक क्षेत्राचे किंग समजले जाणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. तिथे इतरांची काय कथा. बँका बुडाल्या, पेढ्या उठल्या, बागेचे जे होते नव्हते त्या आश्रयदात्यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. आधीच कर्जबाजारी असलेल्या सोसायटीच्या अध्वर्यून समोर पुढे काय हा यक्षप्रश्न उभा राहिला.
2: 1865 वर्षात संस्थेवर आणखी कर्ज वाढलं. मुंबईच्या आर्थिक जगात आलेल्या मंदीपायी आता अनेकदा आवाहन करूनही कुणी पैसे देत नव्हतं. पुढे काय करावं याचा विचार करण्यासाठी 10 जुलै 1865 ला संस्थेचे अध्यक्ष नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. नानांनी संस्थेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचं निवेदन केलं. दात्यांनी बागेसाठी हात आखडता घेतल्याची खंत व्यक्त केली. असंच चालू राहिलं तर संस्थेवर कर्जाचा बोजा वाढत जाणार असल्याने यावर आत्ताच काहीतरी उपाय शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. सभेला उपस्थित असलेल्या काही सभासदांनी नोकर वर्गात कपात करायची सूचना केली, पण नानांनी ती खोडून काढली. बागेची निगा राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नोकर वर्गात कोणतीही कपात केली जाणार नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. त्यापेक्षा संस्थेकडे कायमस्वरूपी पैसा कसा येत राहील यावर विचार करण्याचं त्यांनी आवाहन केलं.
1: नानांनी आपला मोर्चा सरकारकडे वळवला. राणीची बाग उभारण्याची जबाबदारी सरकारनं संस्थेवर टाकली होती आणि संस्थेनंही ती निष्ठेनं पार पाडली. या कठीण प्रसंगी सरकारनं संस्थेच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सरकारने किमान ते देत असलेलं अनुदान आता दुप्पट करावं असं आवाहन करणारं पत्र गव्हर्नर बार्टल फ्रियर यांना संस्थेनं लिहिलं. त्यावेळी गव्हर्नरांनी त्यासाठी सरकार तूर्तास असमर्थ असल्याचं कळवून संस्थेने मुंबई महापालिकेकडे मदत मागावी असं सुचवलं होतं. पण स्वतः गव्हर्नरांनी स्वतःच्या खिशातून 500 रुपये देणगी दिल्याचं निवेदन सभेला केलं.
2: सभा समाप्तीच्या वेळी नानांनी सचिव बर्डवूड यांना बागेच्या अर्थसहाय्यासाठी मुंबई महापालिकेला पत्र लिहिण्याची सूचना केली. आभाराच्या भाषणात सचिव जॉर्ज बर्डवूड यांनी उपस्थित सभासदांना बागेसाठी अखेरची मदत करायचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद मिळून सभेत एकूण 3000 रुपयांच्या देणग्या जमा झाल्या.
1: सभेच्या दुसऱ्याच दिवशी बर्डवूड यांनी कमिशनर क्रॉफर्ड यांना सविस्तर पत्र लिहून संस्थेची बिकट आर्थिक परिस्थिती विशद केली. या परिस्थितीत महापालिकेने संस्थेला दरमहा

0: रुपये अनुदान द्यावं अशी विनंती केली. बर्डवूड यांनी आपल्या पत्रात महापालिकेला तिच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली. त्यांनी लिहिलं, ही बाग उभी करण्यासाठी सरकारने 33 एकरांची अत्यंत टाकाऊ जागा ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीला मोठ्या उदार अंतकरणाने दिली खरी, पण ही जमीन होती कशी? तर रोगट दलदलीने भरलेली, पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचणारी, जागोजागी घाण पाण्याची डबकी साचलेली, डास उंदीर घुशी सापांचा सुळसुळाट असलेली. या जागेचं बागेत रूपांतर करण्यापूर्वी या जागेवर दिवसाला सरासरी 1 साप मारला जात असे. तेच प्रमाण आता वर्षातून 2 किंवा 3 वर आलं आहे. मोठ्या मेहनतीने आणि ऐपत नसतानाही संस्थेनं मोठा खर्च करून त्या उकिरड्याचं नंदनवनात रूपांतर केलं आहे. ही बाग म्हणजे मुंबई शहराचं भूषण आहे.
1: मुंबई प्रांतातल्या अन्य कोणत्याही शहरात या तोडीची बाग नाही. देशी परदेशी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. या बागेतल्या मोकळ्या हवेत 2 घटका फिरायला येणाऱ्या लोकांचं मनोरंजन होतं. त्याने लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. डबक्यांचं रूपांतर संस्थेनं सुंदर तलावात केलं आहे, त्यामुळे डासांचं प्रमाण घटून कॉलेरा मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचं प्रमाणही घटलं आहे. साहजिकच महापालिकेचा आरोग्य सुविधांवर होणारा खर्चही कमी झालाय. या जागेवर देखणी बाग उभी करण्यासाठी संस्थेनं अपार कष्ट घेतले आहेत. बागेसाठी लागलेला सगळा खर्चही आनंदाने केला आहे, परंतु यापुढे मात्र संस्थेला हा बोजा सहन करणं शक्य नाही. सोसायटीची अवस्था प्रमाणापेक्षा मोठं शीड असलेल्या छोट्या बोटीसारखी झाली आहे. शीड कमी करणं शक्य नसल्यामुळे बोट मोठी करण्याला पर्याय नाही. त्यात महापालिकेने मदत करावी, किंबहुना महापालिकाच संस्थेला मदत करू शकते. अन्यथा ही बोट स्वतःच्या शिडाच्या वजनाने बुडायला वेळ लागणार नाही.
0: मुंबई महापालिकेचे कमिशनर आर्थर क्रॉफर्ड धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्या काळी मुंबईसाठी घेतलेल्या निर्णयांची फळं आपण आजही चाखतो आहोत. अशा आर्थर क्रॉफर्डनी बागेला मदत करण्याचा निर्णय घेतला नसता तरच नवल, त्यांनी बागेला वार्षिक 3000 रुपयांचं अनुदान देण्याचं मान्य केलं. मात्र ते पुढल्या वर्षापासून मिळेल असं सांगितलं. म्हणजे 1866 पासून महापालिका बागेला अनुदान देणार होती.
1: बागेसाठी पैशांची बेगमी करणं चालू असतानाच संस्थेवर आघात करणाऱ्या 2 अप्रिय घटना घडल्या. 31 जुलै 1865 संस्थेचे अध्यक्ष आणि बागेचे खंदे पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. संस्थेचा आधारवड कोसळला. दुसरा आघात झाला ऑक्टोबर 1865 मध्ये. अगदी सुरुवातीपासून संस्थेत कार्यरत असलेले प्रथम शिवडी आणि नंतर भायखळाला बाग उभी करण्यात मोठं योगदान असलेले वनस्पती शास्त्रज्ञ आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जिरॉड यांनी राजीनामा दिला. अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संस्थेतून कायमचे निघून गेले.
2: श्रोतहो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा 4th भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेळगे. संकल्पना शैलेश माळवे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: अज्ञात मुंबई या आणि तीन साळुंखेलिकेत पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज या वाचनाचा 147 भाग आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज या गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा जन्मदिवस आहे. सलील यांनी त्यांची कारकीर्द सांगितिक वयाच्या 3ऱ्या वर्षी आकाशवाणीवरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांना संगीतामध्ये बस्तान बसवले. तर ऐकूया आज आपल्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सलील कुलकर्णी यांनी गायलेली संगीतबद्ध केलेली काही गीतं. सुरुवातीला ऐकूया तुला शिकवेन चांगला धडा या चित्रपटातील डॉक्टर सलील कुलकर्णी आणि मिहिरा जोशी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे डॉक्टर सलील कुलकर्णी.
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला. महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में सब्जी वाले का उड़ गया होश. नरम नरम लाइफ में गरम गरम जोश.

0: अजिबात।
1: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती।
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारही घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
1: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्या कार्यक्रमात सलील कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल आपण काही गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलत आहोत। गेल्या 10 वर्षाच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमला संगीत दिलं आहे, तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी दिलं। 2003 संदीप खरे यांच्याबरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही या सांगीतिक कार्यक्रम सुरू केला, त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली, त्याचे 700 प्रयोग झाले आहेत। तर आणखी बोलणार आहोत, ऐकूया हे गीत। गीत आहे हापूस या चित्रपटातील, गायला आहे अंजली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुवर्णा माटेगावकर, अनुराधा मराठे आणि प्रांजली बर्वे यांनी। गीत आहे संदीप खरे यांचं आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं।

हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमांचे संगीत नियोजन त्यांनी केलं. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अगोबाई डगोबाई अल्बम भाग 1 आणि 2 हे विशेष गाजले. दूरचित्रवाणीवरील सारेगमप तसेच गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केलं आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते सारेगमपमधील परीक्षकापर्यंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहान थोरांचे आवडते झाले आहेत. तर अशा डॉक्टर सलील कुलकर्णी गायक संगीतकार यांना आकाशवाणी परिवारातर्फे लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ऐकूया तुला शिकवीन चांगला धडा या चित्रपटातील डॉक्टर सलील कुलकर्णी आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत असा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह.
1: श्रोते हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: नमस्कार. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे. आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत. आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच इतकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक, कवी, संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: खरं तर डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचा परिचय वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मराठी जनांना ते सुपरिचित आहेत. तरीही प्रसिद्ध परांगमुख असणारे आणि आपल्या कामाला महत्व देणारे, अक्षरशः कामामध्ये वाहून घेणारे असे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले नसतील, त्यामुळे त्याबाबत मांडणं या आजच्या संवादाच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असणारे कुलकर्णी सर कायदा, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत असतानाही, अगदी PhD पर्यंतचा उत्तुंग प्रवास केलेला असतानाही, त्यांनी आपला मराठीशी आणि मराठी साहित्याशी असणारा धागा कधीही तुटू दिलेला नाही. मग ते पुरुषोत्तम करंडक असो, फिरोदिया करंडक असो, वेगवेगळ्या ध्वनीचित्र फिटींच्या माध्यमातून आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं असो, 250 अधिक लेखांच्या माध्यमातून आपलं म्हणणं, आपला विचार, त्यामागचं चिंतन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीनं पोहोचवणं असो किंवा पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी सातत्याने संवादत राहणं असो, अशा सर्व माध्यमातून सरांनी आपला ठसा नेहमी साहित्य क्षेत्रावर तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्येही उमटवलेला आहे. आता खरं तर आपण असं म्हणतो की प्रशासकीय अधिकारी म्हटलं एखादी विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, पण सरांच्या बाबतीत मी स्वतःही अनुभवलेला आहे ती ही बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी सर जेव्हा काम करतात त्या पदाची महत्वाची भूमिका काय आहे, त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि पायाभूत गोष्ट करणं कोणती गरजेची आहे याचं चिंतन सर पहिल्यांदा करतात आणि त्या दृष्टीनं आपल्या कामकाजाची आखणी करतात. आणि त्यामुळेच असेल की ज्या ज्या ठिकाणी गेले, मग ते आदिवासी विकास आयुक्त असतील किंवा नगर विकास खात्यामध्ये कामकाज असेल, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि खूप काळ पुढे चालण्यासाठीची वाट तयार केलेली आहे. तर सरांना मी बोली भाषांबद्दल संवादासाठी विनंती करते. सर, प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये परस्पर संबंध काय आहे? कारण बरेच लोकांना असं वाटतं की बोली भाषा हा वेगळा भाग आहे आणि प्रमाण भाषा ही वेगळी आहे, तर याचा नेमका काय फरक आहे आणि बोली भाषांची उगम कसा झालेला असू शकतो याबाबत आपण आपल्या संशोधकीय दृष्टिकोनातून आम्हाला सांगा.
3: फार सुंदर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडस एक बाब मी स्पष्ट करतो. आपण म्हटल्याप्रमाणे मी ही मुलाखत एक मराठी भाषेचा उपासक या नात्याने देतो आहे, मराठी भाषेचा अभ्यासक या

0: त्याने मी बोलणार आहे आणि त्या दृष्टीने काही माझी निरीक्षण आणि विचार मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा सचिव म्हणून शासनाची ही अधिकृत भूमिका आहे असं कुणी समजायचं कारण नाही. अभ्यासकाने विचारार्थ समोर मांडलेले मुद्दे आहेत, अशा दृष्टीने या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांकडे बघावं अशी माझी विनंती राहील. तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांच्या संबंधांबद्दल विचारणा केलेली आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या अभ्यासातून मला असं लक्षात आलेलं आहे की भाषा ही माणसाची सर्वात मोठी कृत्रिम शोध असलेली गोष्ट आहे. भाषेमध्ये काहीही नैसर्गिक नसतं, भाषा नैसर्गिक नसते, ती माणसाने शोधलेली असते आणि ती परस्पर संवादासाठी शोधलेली असते. आणि असं जरी असलं तरी ह्या पहिल्या क्रमांकाचा कृत्रिम शोध असल्यामुळे यामध्ये नैसर्गिकता खूप जास्त असते. जरा कदाचित परस्पर विसंगत मुद्दे वाटतील पण हे खरोखरच बरोबर आहे की माणसाने जेव्हा भाषेचा शोध लावला तेव्हा सगळ्याच भाषा म्हणजे वेगळ्या वेगळ्या खंडांमध्ये जी काही मानवी वस्ती अस्तित्वात आली आणि आदी मानवांना किंवा त्यानंतर सेटल झालेल्या स्थित झालेल्या अशा मानव समूहांना एकमेकांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे पहिल्यांदा अस्तित्वात आलं ती बोली भाषाच होती. आता अशा सगळ्या बोली भाषा जगभर वेगवेगळ्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या, प्रगत होत गेल्या. प्रगत झाल्या म्हणजे काय? तर त्यांच्या शब्दसंचयामध्ये भर पडत गेली, त्याचे काही नियम तयार झाले, जास्तीत जास्त लोक ती बोली भाषा वापरायला लागले व्यवहारासाठी, याला आपण प्रगत होणे असं म्हणायला लागलो. आणि जगाच्या इतिहासात जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा अनेक बोली भाषा या प्रगत होत गेल्या असं दिसून येतं. मुद्दा असा आला की जसे नवीन नवीन शोध लागत गेले आणि समाजामधला काही एक वर्ग हा ज्ञानी म्हणून पुढे यायला लागला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती अवस्थेमध्ये मानव होता तेव्हा सगळ्यांनाच शेतीचं ज्ञान होतं. पण जशी जशी प्रगती होत गेली आणि पुढचे टप्पे विकासाचे गाठले गेले तसे ज्ञान ही एक वेगळी संकल्पनाच अस्तित्वात आली. आणि मग त्यामुळे समाजातले काही लोक हे ज्ञानी ते त्यातले तज्ञ असे म्हणून गणले जायला लागले. मग अशा तज्ञ किंवा ज्ञानी लोकांचा परस्परांशी जो संवाद होता तो संवाद त्यांनी आपापल्या बोली भाषेमध्ये केला तर अर्थ समजायला अवघड जाईल असं मानवाच्या लक्षात आलं. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या बोली भाषेतल्या विद्वान आणि तज्ञांना जे एकाच विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी म्हणून या सगळ्या तज्ञांनी मिळून प्रमाण भाषा ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे एक मुख्य भाषा किंवा भाषेचं कुल आणि त्या कुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बोली भाषा त्या बोली भाषेतले तज्ञ ते एकमेकांशी एका प्रमाण भाषेमध्ये बोलायला लागले. काही शब्द त्यांनी प्रमाण मानले, अशा प्रमाण शब्दांचा शब्द समुच्चय म्हणजे प्रमाण भाषेचा शब्द समुच्चय. आता हे माणसाच्या इतिहासात घडत गेलं आणि भारताच्या संदर्भात थोडीशी वेगळी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर त्यांनी जे वाघिणीचं दूध पाजलं विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्वानांना मुलांना आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती झाली आणि भाषा आणि ज्ञान याकडे बघण्याचं काही एक वेगळंच रूप समोर यायला लागलं. तर ते मराठीच्या संदर्भातलं रूप आहे, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच यात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बोली भाषांमधल्या ज्ञानीजनांनी परस्पर संवादासाठी निश्चित केलेली एक भाषा म्हणजे प्रमाण भाषा, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध कसा याचं माझ्यापुरतं उत्तर असं आहे की सगळ्या बोली भाषा या आया आहेत, आई आहे, आणि प्रमाण भाषा हे तिचं लेखरू आहे.
1: किती सुंदर पद्धतीनं सर आपण हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. त्यातून असं जाणवतं की आपण कवी फक्त शब्दांमध्ये नाही आहात तर हृदयाने सुद्धा आहात. तर या बोली भाषा सगळीकडे वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये संस्कृती प्रत्ययाला येते आपल्याला. तर वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतीच्या जतनामध्ये बोली भाषेची काही भूमिका आहे का? आपले याबाबत काय महत्व आहे? आणि लोकसाहित्य, ज्याला आपण म्हणजे जात्यावरच्या गाण्यापासून सुरू होतं ते अगदी लोकनृत्यामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी गाणी, तर या लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये बोली भाषेचं महत्व काय आहे आणि सामाजिक एकात्मतेमध्ये त्याचा काही आत्ताच्या घडीला काही संदर्भ आहे का, योगदान आहे का, याबाबत सर आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
0: भाषा आणि संस्कृती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. संस्कृती ही भाषेमुळे फुलते असं आपण म्हणतो आणि भाषा ही सांस्कृतिक विकासामुळे बोलते असं आपण म्हणूया. म्हणजे भाषा सुद्धा संपन्न होते संस्कृतीच्या सहवासामुळे आणि संस्कृती संपन्न होते भाषेच्या योगदानामुळे. तर हे थोडस द्वैत नसून हे अद्वैतच आहे, भाषा आणि संस्कृती. म्हणजे वेगळं करणं फार अवघड असतं, पण तरी देखील अभ्यासाच्या सोयीसाठी, समजुतीच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचा एक स्वतंत्र अभ्यास करता येतो, ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो, आणि संस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्रपणे करता येतो, ज्याला आपण कल्चरचा अभ्यास असं म्हणतो. आता संस्कृतीचा विकास होताना भाषेचं जे योगदान आहे हे योगदान फक्त प्रमाण भाषेचं असू शकत नाही. प्रमाण भाषेचं योगदान असतच, असणारच, ते प्रामुख्याने ज्ञान निर्मितीसाठी आहे आणि ज्ञाननिर्मिती, ज्ञानाचा प्रसार, ज्ञान साठवून ठेवणं, ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक प्रकारचं ट्रान्सफरन्स ज्याला आपण म्हणतो ते करणं, हा सगळा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृती ही ज्ञानाच्या पलीकडे आहे. त्याचं कारण असं की संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान किंवा माहिती एवढ्याचा समावेश नसून मुळात भावना आणि मूल्य याचा संस्कृतीमध्ये समावेश होतो. आणि त्याच्यामुळे मगामी जे म्हटलं की प्रमाण भाषा हिने ज्ञानाच्या निर्मितीला आणि ज्ञानाच्या साठवणुकीला मदत जरी केलेली असली तरी संस्कृती विकसित होताना प्रमाण भाषांपेक्षाही बोली भाषांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि म्हणून आपण जर पाहिलं की लोकसाहित्य, ज्याला आपण मराठीचे वेगळ्या वेगळ्या भाषांमधली लोकसाहित्याचे जे काही प्रकार उपलब्ध आहेत, या सगळ्यांचं संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. किंबहुना त्यातून संस्कृती बनलेली आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ प्रयोगात्मक कला म्हणजे सुद्धा संस्कृती नाही, मग प्रयोगात्मक लोककला म्हणजे संस्कृती असं समजण्याचा एक प्रवाह अलीकडे समाजात दिसायला लागलाय. तो खरं म्हणजे मला चिंताजनक वाटतो. बोली भाषा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लोकसाहित्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकसंस्कृती आणि लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना आणि विविध ठिकाणच्या लोकसमूहांची मूल्य व्यवस्था, या सगळ्यातून संस्कृती उभी राहते. पण मगामी म्हटलं तसं संस्कृती या सगळ्याचा एकत्रित असा परिपाक आहे आणि दुसरीकडे संस्कृतीमुळे भाषा सुद्धा संपन्न होत जाते, साहित्य सुद्धा संपन्न होत जात.
1: सर आपलं चिंतन ऐकताना म्हणजे आम्ही ध्यानावस्थेत जातो असं मला वाटलं की ऐकत राहावं असं वाटतं. आणि आत्ताच्या घटना जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा वाटतं की ह्या सगळ्या चिंतनाचा आत्ता काय आहे. म्हणजे आता सगळे लोक एकाच रंगात पुढे पुढे चाललेले आहेत, प्रत्येकाला रोजगार करायचा, प्रत्येकाला ते शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बदलत्या काळामध्ये या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा, हे वैविध्य, ही समृद्धी, या सगळ्यावर काय काय परिणाम होतो आहे आत्ताच्या लोकांच्या जगण्याचा, आणि बोली भाषांमध्ये त्याचा काही परिणाम होतो आहे का बोली भाषा मागे सुटत चाललेल्या आहेत आणि आपण पुढे धावतो आहोत, कुठं धावतो आहोत माहित नाही पण धावतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत सर आपण म्हणजे आपल्याला चिंता वाटते का वाटतं की नाही, अजून पण खूप काही वेगळे त्याच्यामध्ये पैलू आहेत?
0: प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आपण जो उल्लेख केला ती बाब काही अंशी खरी आहे. म्हणजे संपूर्ण जगच, किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर आपण सारे एका सपाटीकरणाच्या लाटेमध्ये अडकलेलो आहोत आणि युनिफॉर्मिटीचा एक विनाकारणचा आग्रह हा प्रत्येक क्षेत्रामध्ये धरला जातो आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट बोलायची, तर एका भाषेत शिक्षण जर घेतलेलं असेल तर त्या मुलांचं मूल्यमापन करून त्यातला कोण हुशार हे ठरवता येईल, आणि यामुळे एका भाषेच शिक्षण प्रामुख्यानं सगळ्यांनी घ्यावं, तर हे शिक्षण व्यवस्थेने करायच्या चिंतनाचा अभाव आहे, त्यांनी शोधून काढायला पाहिजेत. पण त्याचं म्हणून हे या प्रकारची सक्ती अपेक्षित धरणं हे योग्य नाही, आणि दुर्दैवाने हे अनेक क्षेत्रांमध्ये घडतं आहे. हे अनेक क्षेत्रांमध्ये घडण्याचं कारणही मला असं वाटतंय की प्रगतीच्या अतिशय संकुचित कल्पना किंबहुना चुकीच्या कल्पना, त्याचबरोबर मागच्या पिढीने आपल्या मूल्यांचं हस्तांतरण आणि आपल्या जीवन दृष्टिकोनाचं हस्तांतरण पुढच्या पिढीकडे करण्यात वेळोवेळी येत गेलेलं पिढ्यानुपिढ्याचं अपयश हे याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक चिकित्सा म्हणून किंवा निरीक्षण म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपण सारे सपाटीकरणाच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या सुमारीकरणाच्या रेट्यामध्ये अडकलेलो आहोत. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, बोली भाषांच्या बाबतीत बोलायचं, तर मला परिस्थिती तितकीशी निराशाजनक दिसत नाहीये. आणि हे मी पुराव्याने सुद्धा बोलू शकतो, कारण माणसाची मुळात जगण्याची भूक आणि जगताना कोणत्या पद्धतीने जगायचं याच्याबद्दलच्या काही कल्पना या सगळ्या इतक्या बलिष्ठ असतात की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काही वेगळ्या प्रकारचं इम्पोजिशन किंवा लादल्या गेलेल्या गोष्टी असल्या तरी देखील मूळ गोष्टी अजूनही टिकलेल्या ह्या दिसून येतात. आणि या टिकण्यासाठीची काही अनुकूल परिस्थिती वेगळ्या अर्थाने तयार झालेली आहे. म्हणजे परंपरा, बोली भाषा, जुनी भाषा ही टिकवण्यासाठी प्रतिगामी असायची गरज आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. अतिशय पुरोगामी पद्धतीनं आणि मार्क्सच्या भाषेत बोलायचं तर आर्थिक समता आणून सुद्धा आपण जे पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा जे आपलं संचित आहे ते आपल्याला जागं करता येऊ शकतं, त्याचा शोध घेता येऊ शकतो, आणि त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतोय मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर लाखो मध्ये होती. कारण भाषेची व्याख्याही पुन्हा करणं हाही एक आव्हानाचाच भाग आहे. म्हणजे केवळ काही शब्दांचा समुच्चय म्हणजे भाषा नसते, तर भाषा खरं म्हणजे मानवी जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या क्षणाला अभिव्यक्त करण्याची एक क्षमता बाळगलेली अशी शक्ती असते. त्यामुळे आपण ज्याला परिपूर्ण भाषा म्हणतो अशा 6,500 भाषा जगामध्ये आत्ता आहेत, आणि काही अस्तंगत झालेल्या किंवा अनेक ठिकाणी बोलल्या गेलेल्या अशा हजारो लाखो भाषा जगभर आहेत. भारतामध्ये आपण जर सेन्ससचा विचार केला, 2011 मध्ये जो सेन्सस झाला, लोकसंख्येची गणना झाली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोकांनी नोंद करताना मातृभाषा या रकान्याखालची नोंद करताना सुमारे 19,000 भाषांची नोंद भारतामध्ये झाली. म्हणजे 19,000 आपण त्यांना बोली भाषा म्हणूयात, ठीक आहे. 19,000 भाषांची जरी नोंद झाली तरी सेन्ससची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने केलेल्या आकणीप्रमाणे आणि त्यांच्या चौकटीप्रमाणे त्यातल्या सुमारे 12 ते 13 हजार भाषा या मातृभाषा म्हणून नोंदल्या गेल्या. याचा अर्थ भारतामध्ये 12 ते 13 हजार मातृभाषा बोली भाषा या आहेत. या सगळ्या 12 ते 13 हजार बोली भाषांचं वर्गीकरण हे मुख्य अशा 99 भाषा कुलांमध्ये केलं गेलं. म्हणजे त्या ज्या 99 भाषा आहेत त्यांना आपण प्रमुख भाषा म्हणू, आणि या सगळ्या त्याच्या उपभाषा असलेल्या बोली भाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून आणि राज्यभाषा म्हणून दर्जा मिळालेल्या अशा 22 भाषा आहेत. या 22 भाषांपैकी 9 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश आहे. दोन भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा

0: मिळालेला आहे, परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे चार घटक आणि चार पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता याच्यात भीती अशी आहे की या सर्वच 12 ते 13 हजार बोली भाषा महत्वाच्या आहेत. त्यातली कुठली भाषा महत्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असा काही भाग नाहीये. कदाचित एखादी बोली भाषा फक्त 300-400 घरं ती बोली भाषा बोलणारी असतील, म्हणजे 1000-1500 लोक, तरी ती तेवढीच महत्वाची आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी वैविध्याची कल्पना आहे ही समजून घेऊन या बोली भाषांना संवर्धन होण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले दिसत आहेत. आणि संस्कृतीचं जे असं विविधांगी रूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने राखलं जात आहे. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान याला अतिशय चांगली मदत करत आहे. म्हणजे साठवणूक, स्टोरेज करणं किंवा कन्झर्व करणं, एखाद्या गोष्टीचं संरक्षण करणं, याच्यासाठी आता तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. आणि विविधांगी स्वरूप सांभाळणे आणि दुसरीकडे लोकशाहीकरण या दोन्ही गोष्टी संस्कृतीच्या आणि भाषांच्या बाबतीत करण्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतंय. सोशल मीडिया हे त्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. त्याच्यामुळे ही धोक्याची सूचना जरी असली की आपण सपाटीकरणाच्या लाटेत आहोत, तरी देखील तंत्रज्ञान, नवी पिढी आणि हे सगळं अजूनही अस्तित्वात असलेलं टिकण्याची त्याची अंगभूत क्षमता या अतिशय आशादायक गोष्टी आहेत असं मला वाटतं.
1: सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल. कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल. पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही आणि ती करण्याची आवश्यकता पण नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे. ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं मोठा भाग आपल्या पुढे आहे. तर तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत.

0: पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे की वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे, असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्दसंग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, पण इतर बोली भाषांचे शब्दसंग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे, आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे, कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो, शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो, आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि भाषा कशी असावी हे समाजाचं दायित्व आहे, समाज ठरवेल. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्दसंग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
0: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदय यांचं गीत. संगीत आहे प्रवीण कुंवर यांचं.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। कार्यक्रमात यानंतर ऐकूया पोस्टल गर्ल या चित्रपटातील मृण्मयी शिरीष दडके प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत। संगीत आहे अमित राज यांचं।

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लाल इश्क या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

जिंदगी विराट या चित्रपटातील सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सूरज धीरज यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतुरवादन आपण ऐकणार आहात. राग बसंत मुखारी. मध्यलय गत झपतालात आहे आणि द्रुतगत तीन तालात आहे. यांना तबला साथ आहे अजित पाठक यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांनी संतूरवर वाजवलेला राग बसंत मुखारी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतूरवादन आपण ऐकलं. राग बसंत मुखारी यांना तबल्या साथ होती अजित पाठक यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नंतर ठीक 11 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आपली आवड. सुरुवातीला हिंदी बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. पश्चिम बंगाल, तमिलनाडु और पुदुच्चेरी की 5 विधानसभा सीटों तथा असम की 1 लोकसभा सीट पर उपचुनाव के लिए मतदान जारी है. तमिलनाडु की मदुरांतकम और दारापुरम विधानसभा सीटों, पुदुच्चेरी की तट्टान सावड़ी तथा पश्चिम बंगाल की रेजीनगर और नंदीग्राम सीटों पर वोट डाले जा रहे हैं. असम की

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गीतांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि या अभंगासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. शुगर फॅक्टरी गेवराई जिल्हा बीडहून दिनकर साळवे, गंगा साळवे आणि श्रेया साळवे. आपण ऐकत आहात आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. आपणही आम्हाला छान छान गाणी आपल्या पत्राद्वारे कळवू शकता. त्यासाठी पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी अस्मिता वाहिनी मुंबई, पोस्ट बॉक्स नंबर 110034, पिन 400020. पत्ता पुन्हा ऐका, आपली आवड द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी अस्मिता वाहिनी मुंबई, पोस्ट बॉक्स नंबर 110034, पिन 400020. पुढील गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगडहून राष्ट्रपाल गजभिये, राधिका बेबी अंशिका आणि तन्मय गजभिये. तसंच भिलाईगड छत्तीसगडहून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण आणि टिम्पल देवांगण. तर ऐकूया छत्तीसगडच्या श्रोत्यांच्या पसंतीचं. हे श्रोते आहेत गजभिये आणि देवांगण. पसंतीचं सुशीला चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोत्या मन श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आणि मी आपल्यासोबत आहे सविता गुटाळ. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या समस्त श्रोत्यांनी. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायराबानो शेख दस्तगीर शेख फैजनबी शेख शाकीर शेख इस्लामबी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगी इथून बिस्लिम्मा बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हिप्पर सोगाहून तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयूब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद महिरा सय्यद. तर ऐकूया या समस्त श्रोत्यांच्या पसंतीचं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोत्या, पुढील गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. दुर्गाई सेलूहून चंदू कुलकर्णी, हेमलता, सी आर कुलकर्णी, तर ऐकूया या समस्त कुलकर्णी परिवारांच्या पसंतीचं. असला नवरा नको गबाई या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

आशा भोसले यांनी गायलेल्या प्रपंच या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली होती आमची या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीडहून दिवकर साळवे गंगा साळवे आणि श्रेया साळवे. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

या गीताबरोबरच आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. आपणही आपली आवड आपल्याला आम्हाला कळवू शकता. पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र, पोस्ट बॉक्स नंबर 110 34, मुंबई. पिनकोड आहे 400020. आणि मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: कलश
1: हो कलश इतका काय विचार करायचा
0: नाही विचार करत नाहीये आठवण्याचा प्रयत्न करतोय कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं
1: अर्थात
0: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना
1: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं
0: अरे हो तो डबा
1: आता आठवलं का तुला
0: थोडस हा
1: थोडस म्हणजे
0: डबा आहे कुठेतरी आहे
1: रोहित
0: अग सुखदा तू एवढे चिडतेस कशाला वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल
1: वरचं कपाट मी कालच उघडलं तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे
0: ते माझे महत्वाचे आहेत कागद
1: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोयस अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही
0: तुला कळत नाही सुखदा उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील
1: आणि उपयोग नाही झाला तर
0: मग ते माझ्या आठवणी
1: वा वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं
0: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे
1: ठीक आहे तू शोध
0: म्हणजे काय
1: म्हणजे आता तुझी परीक्षा
0: बरोबर पण एक वाट आहे बुवा कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला
1: आणि मिळाला नाही तर
0: नवीन घेऊ
1: वा म्हणजे शोधण्याआधीच पर्याय तयार आहे की
0: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे
1: चल शोध आधी बघ जरा
0: हे बघ
1: काय काय मिळालं
0: अगं तुझी जुनी वही
1: माझी
0: हो पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय
1: अरे बघू दे
0: अच्छा कविता आहे कॉलेजच्या दिवसातली कविता
1: अरे माझी वही अजून इथे आहे
0: असू दे कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय
1: ठेव ती बाकी नंतर पाहू आधी कलश
0: पण एक गोष्ट सांगतो हा सुखदा आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती
1: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात बघ ना आज कलश शोधता शोधता कविता सापडली
0: आणि कलश काही अजून सापडला नाही
1: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलास
0: हो कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना
1: बरं पण आता हा जो डबा आहे तो उघड बरं बघ ह्याच्यात काय
0: हो अगं याच्यामध्ये दिवे
1: अरे तो दुसरा बघ डबा
0: याच्यामध्ये हे बघ नवरात्राची जुनी सजावट दिसतीये
1: आणि
0: फुलांची माळ आहे
1: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती
0: हो आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची
1: शर्वरीच्या मागे लागली होती
0: आता मुक्ता मोठी झाली ना
1: हो ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला
0: खरे मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो आठवणी सगळं आपल्याला आठवतं
1: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा खरं की नाही
0: अगदी
2: कोणी आहे का घरात
0: हो या या आवाज ऐकूनच कळलं
2: म्हणजे
0: नाही कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे
1: अरे बापरे आज आल्याला एकदम लग्नावर भाषण सुरू आहे
2: नाही अनुभव आहे तो
1: बरं शर्वरी कुठे आहे
2: येते एक ऑफिसचा फोन होता मी म्हटलं तू तुझं काम संपवून ये मी आधी निघतो
0: म्हणजे आज पुन्हा तूच आधी
2: हो पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय
1: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या
2: माझ्या घड्याळात बरोबर आहे तुमचं माहित
0: नाही तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय
2: बरं विषय बदलूया तयारी कुठपर्यंत आली आहे
1: नवरात्रीची तयारी ना कलश शोधतोय आम्ही
2: अजून
0: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला
2: नक्की
0: हा मग ये
2: पण आधी चहा मिळेल
0: चहा मला वाटलंच तू आधी चहा मागणार ते
2: अरे माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी
1: ऊर्जा घेतो मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम
2: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे
0: हो हो इथे सुखदाचं सरकार आहे लोकशाही
1: आणि तू विरोधी पक्ष
2: आणि मी स्वतंत्र उमेदवार
0: जो प्रत्येक वेळी शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो
2: हे बघ परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो
0: हो का
3: काय एवढं काय चाललंय केवढा आवाज येतोय तुमचा बाहेर पर्यंत
2: काय नाही माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं
3: हा मग मी योग्य वेळी आले
2: हो हो हो
0: अगदी अगदी म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असेल
3: आधी काय झालं ते सांगा
2: मला काही सांगायचं नाहीये
3: म्हणजे नक्की काहीतरी झालंय
0: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे
3: ते तर तो रोजच असतो
2: पाहिलं बायकोनं सुद्धा मान्य केलंय
1: शर्वरी काय ग तुझं ऑफिसचं काम संपलं का
3: जवळपास खरं सांगू या आठवड्यात काम खूप आहे पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतेय
0: वा आणि हेच तर कठीण असतं ना, म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
3: हो ना, कधी ऑफिस मध्ये बसू

0: होऊन घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
1: म्हणून मीला नेहमी सांगतो घरात आल्यावर ऑफिस बंद.
0: तू सांगतोस पण स्वतः मोबाईल वर काम बघत असतो.
1: बघ माझं काम वेगळं आहे.
0: प्रत्येक नवरा हेच म्हणतो.
2: बरं बरं आता खरंच कामाला लागूया का, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
0: चला फुलांची सजावट मी करते, मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
1: थोडं?
0: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
3: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
2: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
0: ते सांगता येत नाही. हा
1: अरे मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतात.
3: आता हा अनुभव कुठून आला?
1: माझ्या बालपणातून.
3: म्हणजे तूही तसाच होत असत.
1: मी खूप शांत होतो बघ.
3: काय?
1: हा
0: खोट.
1: पुरावा
0: तुझ्या आईकडे.
1: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
2: बरं मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळेला आपण पारंपरिक पद्धतीची करूया, फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
3: आणि मी काय करायचं?
2: तू कलश शोधायचा.
3: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
1: मी तुझ्या सोबत येतो बघ.
3: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पा जास्त होती.
1: अरे गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
2: तुमचं दोघांचं काम म्हणजे घरातली कोणतीही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित 5 जुन्या आठवणी शोधणं.
3: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्वाच्या असतात म्हटलं.
2: आणि वस्तू ही.
1: हा डबा बघ.
3: उघड उघड उघड.
1: उघडलाय.
3: काय त्यात बघ?
1: जुने फोटो आहेत.
3: अरे वाह,
1: शर्वरी आणि तू लहानपणीचे बघ.
3: अरे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे.
1: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
3: कोणता बघू दे?
1: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
2: म्हणजे कसा तरी?
3: काय तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
1: आणि आता फोटो काढायला आवडतात.
3: हो काळ बदलला,
1: माणसंही बदलतात.
3: हो पण सवयी मात्र बदलत नाही ना.
1: जसं
3: आता जसं म्हणजे तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
1: पुन्हा तेच.
3: नाही तुझ्यामुळे आठवण झाली रे.
1: बरं फोटो ठेव, शर्वरीला दाखवूया.
3: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढेल.
1: मग कलश शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
3: हा तेच बरं होईल.
0: काय लपवताय काय
2: शर्वरी?
3: काही नाही काही नाही काही
0: नाही. दाखव दाखव.
1: फोटो आहेत.
0: नाही दाखव तरी सुद्धा.
1: असू दे ना.
0: मग नक्कीच माझा फोटो असणार.
3: हो हा बघ हा बघ, तुझाच फोटो. हा बघ हा बघ.
0: अरे देवा, हा कुठे सापडला?
1: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
0: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
3: हो आणि तू किती शांत होतीस बघ.
0: मी
1: हा फोटोच पुरावा आहे.
0: तुम्ही दोघं मिळून मला चिडवताय ना.
3: अरे बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का?
0: असू दे असू दे. बरं फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
1: तुला देतो पण आधी कलश शोधू चल.
0: अजून नाही सापडला?
3: नाही सापडला ग.
0: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
2: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
0: आणि कलश
3: अजून नाही.
1: पण काळजी करू नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
2: उद्या पुन्हा?
3: हो मग, आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
2: आज तुम्ही शोधलं का? आज फोटो पाहिलेत
1: दोन्ही.
3: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का?
2: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
3: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
0: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
2: का ग का का?
0: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो.
2: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
3: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असावं नाही का?
1: आणि प्रसाद.
2: म्हणजे मोहितसाठी प्रसाद फार महत्वाचा बरं का?
1: माणूस आधी पोटानं आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो. म्हणून
3: हा याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
1: अजून 2-3 मंत्र आहेत माझे बघ, पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहेत बरं का?
3: वा वा वा,
0: मला आधीच माहित होत.
2: मला की नाही एक गोष्ट सांगायची.
3: हो सांग आता, तू पण सांग काहीतरी.
2: मला काय वाटतं घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल?
0: हो मलाही आवडेल.
1: मला तर नेहमीच आवडतं.
3: तुला बसायला आवडतंच, बसून राहायला उठायला आवडत नाही.
1: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत बरं का रोहित?
2: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपल्या दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
3: करेक्ट. म्हणजे प्रत्येकाने आपण ना काहीतरी

0: सांगूया त्या निमित्ताने.
1: नाही का म्हणताय हे तू? हा,
0: म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
1: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
2: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय?
1: तुझ्याकडे माझ्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
2: पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
0: मी ना एक गाणं म्हणणार.
3: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
0: हो,
3: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
0: इतका काय मी वाईट गात
1: नाही. आवाज चांगला आहे, पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
0: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको?
3: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
0: हो हो हो, पक्का शब्द.
1: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
3: अरे वा, कसं काय ग?
1: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
0: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
2: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
1: हा, खाण्याचा असेल.
2: नाही, प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
1: खरंच?
2: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर उठवायची पद्धत होती. आम्ही उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचो.
0: छान छान छान. म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
2: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्यासोबत बसायला हवं तरी.
3: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
0: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.
1: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
2: हो ना, घर पुन्हा साफ करता येतं.
0: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
3: वा रोहित, किती छान बोललास तू.
0: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हटलं.
2: वा
0: सुखदा,
3: काय काय काय झालं?
0: मिळाला मिळाला.
3: काय?
0: कलश.
3: कुठे होता?
0: अगं, तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
3: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
0: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
3: थांब थांब, मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
0: सांगितलं होतं ना.
3: पण तूच ठेवला होतास ना?
0: मी कुठे ठेवला होता?
3: मागच्या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय तूच कलश वर ठेवतोय.
0: काय काय म्हणजे काय?
3: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
0: हो हो, मला आत्ता आठवलं.
3: तुला आत्ताच का आठवलं?
0: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते.
3: बर, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
0: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
3: वाचलं वाचलं.
1: काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
0: माझ्या प्रयत्नांमुळे.
1: वा,
3: तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
2: म्हणजे शेवटी वस्तू सापडली पण कथा मोठी झाली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका अपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, घडतो आणि पर्यायानं सामाजिक बदलही काळानुरूप घडवून आणतो, ज्याकडे निश्चितच काळाची गरज म्हणून पाहिलं जातं. जगात, भारतात आणि महाराष्ट्रात महिलांनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि सुधारणांमध्ये ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा वसा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्या खंबीरपणे हाताळताना दिसतात. त्यातलंच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे. नमस्कार विंदाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: डॉक्टर विंदा भुसकुटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या स्वतः एम ए आहे, तसंच त्यांनी PhD डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे मराठी या विषयामध्ये. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा 45 वर्षांचा आहे. संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तसंच मातृमंदिर याच्या त्या अध्यक्ष आहेत. या संस्थेशी संलग्न असलेल्या डोंबिवली महिला महासंघाच्या त्या कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत त्या आज करतायत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणून संयुक्त महिला मंडळ याकडे पाहिलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण जेव्हा स्थापन झाली तेव्हा आणि ते आतापर्यंत वाटचाल नेमकी कशी होती हे आम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
2: 1965 साली संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. ती डोंबिवलीतल्या काही मान्यवर संस्थांमधले पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची ज्यांची आवड होती अशा या महिला एकत्रित येऊन, आपण रेग्युलर गाणी म्हणणं किंवा पिकनिक काढणं किंवा उगाच गप्पा मारण्यासाठी एकत्रित येण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामाची सुरुवात आपण करू शकतो आणि आपली ताकद प्रचंड आहे. हे जेव्हा त्यांच्या काही गोष्टींवरनं, घटनांवरनं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. आणि या स्थापनेमध्ये त्यांनी सुरुवातीला अन्याय अत्याचाराने पीडित झालेल्या महिलेला 24 तासात तिला साथ कशी देता येईल, तिला आधार कसा देता येईल याच्यावर अगोदर काम केलं. त्यामुळे कुठल्याही महिलेला संयुक्त महिला मंडळाचं दार उघडं होतं की ती स्वतःला एकटं समजत नव्हती. बरं, तिथे येऊन तिचं इथेच काम थांबत होतं का? नाही. तर तिला तिच्या पायावर उभं करणं, मग ते कशा पद्धतीने, तिला शिकायची आवड असेल तर शिक्षण अवेलेबल करून देणं, तिला जर नोकरी करायची असेल तर तिची क्षमता बघून तिला नोकरी शोधण्याचा प्रयत्न करून देणं, तिची जर इच्छा असेल की बाबा मला काउन्सिलिंग करून परत मला माझा संसार करायचा आहे, तर त्या दृष्टिकोनातनं तिच्या पाठीशी उभं राहणं. इतकंच नाही तर ती जर म्हणाली की बाबा मला काहीच हे करायचं नाही आहे, तर मला माझं लग्न करून आता या वयामध्ये सेटल व्हायचं आहे, तर अशाही पद्धतीने आम्ही संस्थेकडनं लग्न लावून दिलेली आहे. सांगायला खूप छान वाटेल की आतापर्यंत 36 लग्न आम्ही लावून दिलेली आहेत. यशस्वी परिवार खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर आमचा जो जोर आहे तेव्हाही होता आणि आत्ताही आहे की कुटुंब संस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, महिलेने आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातनं शिकवणी वर्ग, योगा वर्ग, संगीत वर्ग, भजन वर्ग, त्याचप्रमाणे नृत्य, वेगवेगळ्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा आणि स्वतःचा चरितार्थ चालवावा किंवा आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: नक्कीच. आणि असे विविध उपक्रम खरं तर राबवले जाऊ लागले. एका छताखाली हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. ह्याच्यातून मात्र

0: मंदिराची संकल्पना पुढे आली
1: अगदी,
0: तर त्याचं तेव्हाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप नेमकं कसं आहे, आणि ह्याच्यामुळे अनेक जणींना खूप हातभार लागला संसाराला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना सुद्धा, तर त्याबद्दल आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
1: संसाराला हातभार तर नक्कीच लागला. आमच्या बाजूलाच मिडल क्लास असा एक वर्ग आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच अशी काही स्त्री त्या ठिकाणी काम करते की ती 2 तास मुलाला आमच्याकडे सन्मानाने ठेवते, 4 तास, आणि जाऊन धुणं भांडी घरकाम जे जे काही आवश्यक असेल ते ती करते, 4 तासाने परत येऊन आपल्या मुलाला घेते आणि आपल्या घरी जाते. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही 10 रुपये असा माफक किंवा काही नाही, कारण की काही ना काहीतरी तर घेतलंच पाहिजे, कारण की छोटी इमारतीचा मेंटेनन्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तर अशा पद्धतीने तळागाळापासून उच्चभ्रूपर्यंत ती संस्था प्रत्येक स्त्रीला आपलं घर वाटेल, माहेर वाटेल या दृष्टिकोनातनं काम करत होती. तर तेव्हाची जी काही नजर होती ती सन्मानाने आपल्या मैत्रिणींना, आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना वागता यावं आणि समाजामध्ये प्रतिष्ठित अशी नजर तिला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं संस्था काम करत होते. आता कामाची बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पैसा हा प्रत्येक ठिकाणी भाग येतो आणि आजपर्यंत आम्ही कधीच कमाई न बघितल्यामुळे संस्था आहे तिथेच राहिली, त्याचं स्वरूप आम्ही कमी केलं. आता फक्त त्या ठिकाणी निराधार महिला आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे त्या ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी 40 महिलांची राहायची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर आपले गिफ्टेड चाइल्ड आत्ममग्न मुलांसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मोठ्या प्रमाणात खेळणी घर मुलांना अवेलेबल करून दिलं जातं की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेळणी आणूनच घेतली जाते विकत असं नाही, तर भाड्याने पण देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर प्रेग्नंट असलेल्या म्हणजे सामाजिक गरज बघून की बाबा ही सुरुवात कुठून होते, तर ही प्रेग्नन्सी पासून होते की संस्कारक्षम आपल्यावर संस्कार जर लहानपणापासून जर झाले तर नक्कीच ते बदल होतात. काय काय बघितलं जावं काय नाही, तर कुमारवयीन मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आता आम्ही ते संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत आणि नक्कीच चांगला देशभक्त देशाला कसा मिळवून देता येईल, सशक्त विचारांचा प्रबोधनाकडे झुकणारा जितक्या लवकरात लवकर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल तसा प्रयत्न संस्थेचा चाललेला आहे.
0: आणि इतकं विधायक काम तुम्ही एवढ्या पुढाकार घेऊन करत आहात आणि हे एका माणसाचं काम नाही, अनेक मंडळी यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे असा विचार मांडला गेला आणि त्याच्यातून मग डोंबिवली महिला महासंघ हा स्थापन झाला.
1: हो नक्की, या ठिकाणी मला एक सांगायची इच्छा होईल की संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा सुरुवात जी झाली ती लेखिका मुक्ता केणेकर, स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुसकुटे, सुशीला रानडे, लीलाताई पंडित, निर्लेकर, कुसुमताई पवार, मंगलाताई कुलकर्णी, ज्योती पाटकर, अशा अनेक मान्यवरांचे किती जणींचे 50 वर्षाची ही सगळी वाटचाल आहे. बोटावर मोजणारी नावं घेऊन चालणारच नाही, तर हे फक्त नेतृत्व करणारे लोक होते. यांनी आतापर्यंत ही संस्था अतिशय नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याग केला, स्वतःचं समर्पण केलं स्वतःचं आयुष्य आणि अशा पद्धतीने संस्था नावारूपाला आणली. अजून एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं काम करत असताना माझीच मैत्रीण जयश्री कर्वे जी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तिला फार मनापासून इच्छा होती की आपण अशा पद्धतीने काही कामकाज करावं. नो डाऊट तोपर्यंत संयुक्त महिला मंडळाला 35-40 वर्ष झाली होती आणि नंतर जयश्रीने हा विचार काढला, तर मी म्हटलं की 1+2 ऑलरेडी ह्या संयुक्त महिला मंडळ उभं आहे, नक्कीच तू तुझ्या विचारांनी जर काढत असेल तर मी पण तुझ्या बरोबर आहे. तर तसंच जयश्रीने सुद्धा आपल्या बरोबर 8 संस्थांना बरोबर घेतलेलं आहे आणि अतिशय जोरात जोरकसपणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जयश्री कर्वे ही संस्थापिका आहे, मी अध्यक्ष म्हणून तिथलं काम बघते. इतकंच नाही तर रायकर, नेत्रा फडके, सई बने, ऍडव्होकेट तृप्ती पाटील, ऍडव्होकेट मनीषा तुळपुळे, शिल्पा कशेळकर, अशा अनेक चांगले, मीना गोडखिंडी, ललिता छेडा असे अनेक लोक एकत्रित आले आणि डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली. आणि इकडे सुद्धा संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा अनुराधाताई तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आरती मुनीश्वर त्या आमच्या

0: मिस म्हणून काम करतात आणि शैला भोंजाळ, परत ओंकार शाळेच्या प्रिन्सिपल अनुजा सावंत, ज्ञान मंदिरच्या प्रिन्सिपल संगीता पाखले, आम्ही सगळ्या एकत्रित येऊन संयुक्त महिला मंडळाचं काम करतो. न्याय अत्याचाराने अर्ध्या रात्री सुद्धा पीडित झालेली महिला जेव्हा येते तेव्हा तिला अंडर वन रूफ आम्ही फ्री लीगल ऍडवाइस देतो, फ्री मेडिकल चेकअप होतं आणि फ्री काउन्सेलिंग होत.
1: बर,
0: तिच्या इच्छेनुसार तिला जी आपल्याकडनं मदत हवी ती तिला अवेलेबल करून दिली जाते. नक्कीच विचार बदलले जातात, त्यामुळे 25 ते 30 वर्षा अगोदरचा कालावधी आत्मसन्मानाने महिलेला घराच्या बाहेर कसं पडता येईल आणि जगता येईल याचा विचार केला जात होता. आणि आता मात्र आपली लहान मुलं कशा पद्धतीने त्यांचं स्वातंत्र्य मनापासून उपभोगू शकतील किंवा आई वडील सुद्धा त्यांना कितपत वेळ देऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ताच वातावरण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये डिवोर्स केस आली की आम्ही विचार करायचो की बाबा नकोच, डिवोर्स द्यायचाच नाही, कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे. आता काही तसं बदललंय का? तर कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे हा जरी ग्रासरूट लेवलचा प्रश्न असला तरी परत का अशी तिची मागणी होतीये या दृष्टिकोनातनं नक्कीच तीनतीनदा वैचारिक दार ठोठावलं जातं आणि खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे, तिची मानसिक कुचंबना होतीये का, फिजिकली टॉर्चरिंग तिचं होतंय का, अजून काही वेगळं घरामधलं वातावरण आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं तिला मदत केली जाते.
1: खरं तर हे सगळं एकीकडे तुम्ही महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक पावलं उचलत आहात आणि महिला आणि लहान मुलं हे आपल्या डोळ्यासमोर त्या संदर्भात पटकन येतात. तर अशा वेळेला पॉश आणि पॉक्सो सारखा कायदा आहे जे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर इथे तुम्ही कशा प्रकारे महिलांना समजून घेता किंवा ह्या दोन्हींची तुम्ही कशा प्रकारे जनजागृतीसाठी किंवा शाळा शाळांमध्ये जाऊन तुम्ही कशा प्रकारे उपक्रम राबवता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: काळाच्या गरजेनुसार कामाची पद्धत थोडीशी बदलली आणि जयश्री सारखी सहकारी आणि एकंदरीत आमची पूर्ण डोंबिवली महिला महासंघाची टीम सई बनेसारखी कार्यकर्ती अशा प्रकारचा आम्हाला साथ मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही वृंदा कुलकर्णी यांच्या मदतीने सुद्धा आणि बाकीचे काही आमचे वकील मैत्रिणी होत्या, सामाजिक काम करणाऱ्या होत्या, माझी स्वतःची 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आम्ही अगोदर चाइल्ड पॉलिसी तयार केली.
1: बर,
0: आणि या चाइल्ड पॉलिसीचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने आम्ही काम करतो इंट्रोडक्टरी काही आम्ही सेमिनार्स घेतले महिला आयोगाच्या मदतीने सुद्धा आणि डोंबिवलीमध्ये जनजागृती निर्माण केली. इतकंच नाही तर या संदर्भात असं काही केसेस घडल्या की 2012 साली सरकारकडनं पोक्सो कायदा निघतो काय आणि तरीही लहान मुलांवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होतात का? एकतर कुठेतरी कायदा राबवला जात नसणार किंवा हा कुठे ना कुठेतरी मर्यादित आणि बंद डब्यामध्ये आहे की त्याचं अंमलबजावणी होत नाहीये. फक्त हे मुलींसाठीच काढलाय का पोक्सो कायदा? नाही. तर 18 वर्षाखाली जी जी मुलं येतात मग या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं पण आली आणि तृतीयपंथी पण आली, या सगळ्यांवर नको त्या पद्धतीने जेव्हा अनकम्फर्टेबल टच होतात, आई बाबा जेव्हा नोकरीवर जातात आणि मूल शाळेत घरी गेल्यानंतर एकटं असतं तर ते कशा परिस्थितीमध्ये असतं, शाळेत त्याला काही वेगळा अनुभव येतोय का, किंवा बाथरूम मध्ये जाऊन त्याला काही वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय का, किंवा इतकंच नाही तर ते मूल एकटं घरी आहे आणि ह्याच्यावर कुणी काही ऑब्झर्वेशन करतंय का सातत्याने पाठलाग करून, किंवा मुला मुलांचा आपापसात काय चाललेलं आहे, तर ह्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता तो कायदा आम्ही अगोदर समजून घेतला आणि प्रत्येक मुलापर्यंत हा जाणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर मुलांपेक्षा पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मुलं खूप सजग आहेत, पालकांनाच हे तीन तीनदा सांगणं फार आवश्यक आहे कारण पालक आवश्यक तो गुड टाइम मुलांना देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर मूल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला गेलं ना तर हे होणारच नाही. यातलं मी एक उदाहरण सांगू इच्छिते. प्री प्रायमरीचं आमच्याकडे एक केस येते, दुसरी तिसरीतली मुलगी, आणि ती केस आल्यानंतर ती घरी जाताना आईला सांगते की आज ना मला XYZ ने त्याने मला बॅड टच केला, कोण आहे हा, माझ्या

0: बाजूच्या बेंचवर बसतो.
1: अच्छा. आई मला सुसूच्या ठिकाणी खूप आगाग होती असं ती मुलगी म्हटल्यानंतर, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आई लगेच ती चिडते, कुठली पण आई चिडणारच नो डाऊट. ती फोन करते, असं असं झालेलं आहे, तर आमच्याकडनं सांगितलं जातं तुम्ही उद्या या, आपण बोलू. नाही नाही, त्या मुलाच्या सुद्धा पालकांना तुम्ही बोलवा, ते काय करायचंय काय नाही आपण बघू, तुम्ही उद्या या. असं करून ती केस माझ्या पुढे येते काय. तर मी म्हटलं मी फक्त बाळाशी बोलेल आणि तुम्ही काहीच मध्ये बोलायचं नाही, चालेल. आणि त्या महिलेने बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांमध्ये नेईल, कारण की तिचे मिस्टर पोलीस होते, त्यामुळे अजूनच आम्हाला धाक. तर मी तिला विचारलं, बाळा काय झालं काल? तिला अगोदर आठवलंच नाही काल काय झालं, काहीच आठवलं नाही. तर मी म्हंटल की आईला तू का आणलं? नाही माहिती. मग आई लगेच झटकन म्हणाली, काल तू म्हणाली ना बॅड टच. हो हो, मला बॅड टच केला. तर मी त्यांना म्हंटल तुम्ही नका ना बोलू, तिला बोलू दे. बाळा मला तू तुझ्याकडून ऐकायचं. तर मी म्हंटल बॅड टच म्हणजे काय झालंय, कुठे हात लावला? तर तिने सांगितलं कमरेच्या तिथे. अच्छा, कमरेच्या तिथे. पण मग तो बसतो कुठे? तो बाजूच्या बेंचला बसतो. मग तो तुझ्या बेंचवर येऊन त्याने केला बॅट टच? नाही. मग बॅट टच केला कसा? आम्हाला प्लेग्राऊंडला जायचं होतं ना, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि गाडी गाडी करत आम्ही गेलो. मग तिथे तो हात लावला ना, हो की नाही? कमरेच्या तिथे ने आपण नाही का लहानपणी गाडी गाडी करत. मग तो बॅट टच झाला. मग मी तिला त्या बॅट टचच्या जागा फ्रेंडली दाखवल्या. म्हटलं छातीच्या इथे लावला हात? नाही. ओठांचं इथे दाखवलं. इथे लावला हात? नाही. बम्प्सला दाखवलं. इथे लावला हात? नाही. मी म्हटलं अच्छा, मग तुम्ही गाडी गाडी करत गेलात तिथेच लावला हात, हो ना? हो. मग तुलाच लावला का? नाही, आम्हाला सगळ्यांनीच, आम्ही तसे गेलो गाडी गाडी करत. तर सांगायचं तात्पर्य काय, मी तिला म्हटलं तू आता बाहेर जाशील. मग तिला खाऊ दिला, तिला बाहेर पाठवलं आणि आईला सांगितलं लिटरभर पाणी घे, त्याच्यात धणे जिरे टाक, एक तास उकळ आणि तिला ते उष्णता झालेली आहे ते तू दे. तू बघितली का ती जागा तरी? तिला ती म्हणत होती मला त्रास होतोय त्रास होतोय. नाही, आईने पण बघितली नाही. तर यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे.
2: बरोबर.
0: नाहीतर मुलांचं बालपण हे कधी वेगळ्या रूपाने मोठं होईल सांगता येत नाही.
2: खरंय.
0: त्यांना राहू देत ना,
2: लहान
0: लहानच राहू देत ना. आपण आहोत ना मोठे समजून घेणारे, मग का अशा पद्धतीने आपण लगेच लेबल लावायची गडबड करायची, हो की नाही?
2: बरोबर.
0: बॅड टच गुड टच मुलांना शिकवलं जातं आणि त्याबद्दल नक्कीच अवेअरनेस असावा, पण नक्कीच पालकांनी त्या संदर्भात वेळ देऊन व्यवस्थित मुलांशी संवाद साधावा हे मला यातनं सांगायचंय.
2: नक्कीच. आणि तो खूप गरजेचा आहे संवाद साधला जाणं. आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणताय की कुटुंब व्यवस्था जी आहे ती भक्कम राहणं खूप गरजेचं आहे, ते आपलं मूळ आहे आपल्या समाजाचं. डिवोर्स केसेस त्या संदर्भात हल्ली वाढत चाललेलं आहे हे आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. तर तुम्ही त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं तुम्ही कसं मार्गदर्शन करता किंवा त्या संस्थेकडे येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय जाणवतं त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा?
0: 25 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते मॉडेल कॉलेजला केरलीय समाजम, तिथे शिकवत असताना दोन बहिणी, की एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, माहिती होतं मला. तर मोठ्या बहिणीचं लग्न होतंय, तिचं लग्न झालं, तिला आता लहान लहान दोन मुली आहे आणि जिला मी नुकतंच 12वी तिने पेपर दिलेला आहे ती मुलगी, लग्न ठरलं लगेचच. आईला त्या घेऊन, म्हणजे त्यांच्या बरोबर आई आल्याबरोबर मी त्यांना चहा ठेवायला गेले आणि डोक्यामध्ये माझं विचारचक्र सुरू झालं की या का बरं अचानक माझ्याकडे आल्या असतील, कारण की 5-7 वर्षाची अशी गॅप झाली होती आणि अचानक त्यांनी मला फोन केला की मॅडम तुमच्याकडेच काम आहे आणि एक 5-10 मिनिटाचंच काम आहे पण मला तुमचा सल्ला हवा आहे आणि तर येऊ का? तर म्हटलं ठीक आहे. पण इतक्या हुशार मुली, सगळं व्यवस्थित, लग्नाला पण मी जाऊन आलेली आहे, कुणाचा असेल बरं प्रॉब्लेम, काय असेल, अनेक विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते. आणि मी त्यांना चहा दिला आणि चहा घेता घेता मी म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय ना, एकदम छान, आता मिस्टर हे करतात, मुलगी ते शिकतीये. दुसरीला विचारलं तुझे व्यवस्थित चाललंय ना? ती म्हणाली हो माझं पण छान चाललंय, प्रमोशन मिळालंय वगैरे वगैरे. मग मी म्हटलं कशासाठी आलात मग तुम्ही? तर मग ती म्हणाली प्रॉब्लेम मॅडम आमचा नाहीये, आता आमच्या आईचा आहे. तर माझ्या अंगावर काटा आला. वय वर्ष 67. त्या वयामध्ये ऍट द एज ऑफ 67 एका महिलेला वाटणं किंवा मला आता डिवोर्स हवाय याच

0: अर्थ ती किती सगळं सहन करत असेल. तर तिला मी सांगितलं की तुम्ही बोलाल का मुलींना बोलू देत. म्हणे आता काहीच राहिलं नाहीये सिक्रेट, कारण की आता माझ्या मुली छान मोठ्या झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. जी माझ्यावर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मी पूर्ण केलेली आहे. चांगल्या मंत्रालयाच्या ठिकाणी माझी नोकरी होती, छान मी तिथनं मला रिटायर्ड झालेली आहे, मला पेन्शन मिळतं ते मला एकटीला पुरेसं आहे. आता मला दारू पिणाऱ्या मुलाचाही त्रास नकोय आणि सतत मारहाण करून संशय घेणाऱ्या नवऱ्याचंही मला मारपीट नको. मला आता माझ्या मनाप्रमाणे जगायचंय, आनंदाने जगायचंय. जे काही माझं आयुष्य असेल ते मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या छंदात व्यतीत करायचंय.
1: पण एवढ्या वयामध्ये हा निर्णय घेणं हे देखील किती मोठं आणि महत्वाची गोष्ट आहे.
0: जसा तुम्हाला हा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं ना, तिने किती कुचंबना सहन केली आणि किमान आता का होईना, पण मला माझ्या इच्छेला आणि माझ्या छंदांना महत्व द्यायचंय आणि जे काही माझं आयुष्य उरलंय ते मला आनंदाने जगायचंय. एकदाच आयुष्य मिळतं हो मॅडम, मला ती म्हणाली. मी म्हटलं खरंच आहे. तर म्हणे मला प्लीज तुम्ही मदत करा आणि कसंही करून. मी म्हटलं बरं, राहतं घर कोणाच्या नावावर आहे? तर ती म्हणाली राहतं घर नवऱ्याच्या नावावर आहे. तर मग मी म्हटलं की मग आपल्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणे नाही, मी आता म्हणे कुणाचंही जुमानणारी नाहीये, तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने माझा स्टँड असेल. आणि खरोखरी त्या ठिकाणचं मला कौतुक करावं असं वाटतं. डोंबिवली मधल्या पोलीस स्टेशन, जितके काही पोलीस स्टेशन एरियाज आमच्या कल्याण डोंबिवलीचे असतात, त्यांनी सगळ्यांनी आमचं काम बघून आम्हाला मदत केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस त्यांच्याकडे गेलेले आहेत तर थोड्याफार त्रुटींना सुद्धा त्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तर खरे थँक्स आम्हाला पोलिसांचे सुद्धा मानायचे या ठिकाणी.
1: आणि ते आहेत म्हणून आपण मोकळा श्वासही घेऊ शकतो,
0: प्रश्नच नाही. आणि तिला मिळाला विदिन 6 मंथ तिला डिवोर्स पण मिळाला. आणि आज सुद्धा नक्कीच तिचं वय जास्त आहे पण छान ताठमानीने राहते आणि आमच्या संस्थेत येऊन काम करते.
1: अरे वा, किती छान. आणि जशी ही एक बाजू आहे तशीच आणखीन एक वेगळी बाजू मांडणारी डिवोर्सच्या संदर्भातली एक केस तुम्ही हाताळली, त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळेच जण मोबाईल ह्या विषयावर बोलतात पण त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम कसा होत चाललेला आहे, रियुनियन ह्याच्याबद्दलही सगळेजण छानच बोलतात, जुन्या भेटी गाठी वगैरे. माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसाखाली आलेली एक केस की एक मैत्रिणीचा मला फोन येतो आणि ती म्हणते मला मॅडम तुमची मदत हवी आहे. कशासाठी? मला डिवोर्स हवाय. मोबाईल वरनं डिवोर्स कोणी मागतं का? आणि मी असा कसा देईन? तू मागितल्याबरोबर मी दिला असं कसं होईल? तू ये अगोदर. आल्यानंतर मी म्हणाली काय कारण काय आहे, काय घडलंय? तर म्हणाली मुलगा 7वीतलाय, नवरा छान काम करतो. मग तुला दिवस का हवाय? तर मुलगा मोबाईल बघत होता आणि मला असं वाटत होतं की बा मोबाईल मधले हे चित्र त्याने बघू नयेत, किंवा त्याने त्याच्या मैत्रिणींशी सुद्धा सतत, म्हणजे जे काही त्याच्याशी सहवास करताना बोलत असताना मला सतत असं जाणवत होतं की हे वय नाहीये अशा गप्पा मारायचं, हे योग्य नाहीये हे मला समजत होतं. आणि मी त्याला सांगितलं की हे असं तू करू नकोस, आत्ता तुझं वय हे अभ्यासाचं आहे. तो काही ऐकला नाही आणि त्यानुसार मी माझे मिस्टर आल्यानंतर त्यांच्या कानावर घातलं. त्याने हे ऐकल्याबरोबर जे काही त्या मुलाला मारायला सुरुवात केली, बदड बदड बदडलं आणि तो मुलगा सुद्धा तो म्हणाला झालं मारून, आर यू सॅटिस्फाईड? परत हे असं ऐकल्यानंतर अजून त्यांनी सुरुवात केली की अपेक्षित काय आहे, नका मारू. आणि हा अशा पद्धतीने काय बोलतोय? तो म्हणाला की थांबा आता जरा, मी तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि असं करून तो मोबाईल घेतो, इंस्टाग्राम वर जातो आणि हे 4 दिवसाखाली आईच्या संदर्भात आलेलं इंस्टाग्रामवरचा मेसेज वाचा तुम्ही. आणि त्या इंस्टाग्रामवर तारीख होती, वेळ होती आणि असं लिहिलं होतं की भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. सेंटेन्स बघा, भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. तिने त्याला उत्तर दिलं नाही, काही नाही, काही नाही. आणि अशी आई मला नकोय, असे संबंध तिचे आहेत, मग मला काय हरकत आहे, मी तर तरुण आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ठेवलेलं आहे. तर ती म्हणाली त्यांना मी सांगितलेलं आहे पण त्याचं डोकं तेव्हा ठीक नव्हतं, त्यांनी तिलाही मारलं. मग ती म्हणाली तुम्हाला मी सांगितलं होतं ना लग्नाच्या अगोदरच? तर तो म्हणाला हो, पण आत्ता का येत आहेत त्याचं मेसेज? तर ती म्हणाली अहो परवा रियुनियन नव्हतं का, तुम्हालाच मी विचारून गेले होते. आता त्याचा आला मेसेज, मी काय करू, त्या रियुनियन मध्ये तो पण आला, मी पण गेले, काय करू मी, हो की नाही? त्याने नको होता असा पाठवायला, पण त्याने पाठवला. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास पाहिजे. इतक्या वर्षानंतर त्याने असं लिहू नये हे मलाही पटतं, पण मी का सांगितलं होतं त्याला? आणि आपण बोलू ना, आणि त्या वाक्यातनं काही असं निघत नाही, भेटायला काय हरकत आहे? म्हणजे तो विथ फॅमिली पण म्हणत असेल,
1: हो.
0: मी का तसा विचार करायचा?
1: किंवा जुने एखादे मित्र भेटावेत तसंही भेटू शकत,
0: काही असू शकेल, पण हे असं आहे. म्हणजे तुम्ही रियुनियन सुद्धा कशा अर्थाने घेता, त्याचा कसा उपयोग करून घेतात, ही जी काही कुटुंब संस्थेबद्दलची विचारधारा आहे, ही कशी काय बांधून ठेवायची, ही कुणाची जबाबदारी आहे? नुसते कायदे करून होणार आहे का समाधान? आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? संस्कार, संस्कार आणि आचरण आणि शब्दांचे खरे अर्थ हे कुणी कुणाला समजावून सांगायचंय आणि कुणी कुणाचं ऐकायचं?
1: खरंय, तुमच्या संस्थेमध्ये असंच तुम्ही ताठमानेने सगळ्याच मुलींना उभं राहायला शिकवता, स्वतःला घडवायला शिकवता. अनेक ठिकाणाहून मुली येतात, त्यांना तुम्ही स्वावलंबी करण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिलेले, तिथे मुली राहतात आणि तुम्ही त्यांना काही शिकवता सुद्धा तिथे. तर त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: अगोदर शिकवत होतो
1: हा,
0: पण डोंबिवली महिला महासंघ के अगोदर व्यक्ती व्यक्ती करून एक संस्था उभी होती, आता संस्था संस्था एकमेकींना मदत करते आणि खऱ्या अर्थाने एक महिलांचं वलय त्या ठिकाणी, संस्थे एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अनेक संस्थांमधल्या महिला त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य प्रदर्शित करतात, मग ते पाककलेमधलं असेल, विणकामातलं असेल, त्यांना जे छंद असतील त्यातलं असेल, आणि त्यांना मग त्या पद्धतीने बाजारपेठ पण आम्ही अवेलेबल करून देतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत पण करतो.
1: नक्कीच. आणि एखादी संस्था म्हटली की चढ उतार हे येतातच, तर असे चढ उतार सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं, तर मग तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची मोलाची साथ लाभली आणि त्या चढ उतारांना तुम्ही सगळेजण सामोरे कसे गेला?
0: एकदम इतका मर्मावर बोट टाकणारा तू प्रश्न मला विचारलेला आहेस. सरळ सोट यश कुणालाच येत नाही, आणि संस्था पण सरळ सोट मोठी होत नाही. संयुक्त महिला मंडळामध्ये आम्ही अशा सिच्युएशनवर आहोत की बाजूला आमचं सिग्नल गार्डन आहे, म्हणजे सरकारी जमीन, आणि त्याच्या पुढची जी जागा आहे ती गुरुचरणाची जागा, ती आम्हाला त्यांनी नक्कीच, म्हणजे या बायका, चार बायका एकत्रित येऊन छान काम करतात म्हणून तेव्हा आम्हाला त्यांनी ती देऊ केली आणि त्या ठिकाणी आम्ही ती इमारत उभी केली. नक्कीच काही असतात की बाबा ह्या संस्थेला इथनं धोकादायक इमारत म्हणून आपण काढायचं आणि मोठा मॉल त्या ठिकाणी तयार करायचा, काही पण असू शकतं. पण जेव्हा ताठमानेने या ठिकाणी 23 महिला हॉस्टेलला राहत आहेत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला, आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची, तर मी म्हटलं की सगळं सामान त्या ठिकाणी येऊन पडलेलं, कल्याणचे पाथरीकर यांनी सिमेंट दिलं होतं, परत राजू पाटील, रमेश पाटील, डोंबिवलीतल्या काही मान्यवरांनी एकत्रित येऊन अशी ती संस्था उभी होती. आम्हाला मिळालेली बांधकामाची परवानगी थांबवली, बांधकाम थांबवलं. अशा याच्यात त्या काळामध्ये मंत्री महोदय जगन्नाथ पाटील आणि ज्योती पाटकर, माझी मैत्रीण, परिवर्तनचं काम करणारी, आम्ही दोघींनी जगन्नाथ पाटील यांच्याकडे गेलो. आम्ही तिघही जण रातोरात, महसूल मंत्री सुनील तटकरे तेव्हा होते, आणि त्यांना सांगितलं की हे अशा इतक्या वर्षानुवर्ष काम करणारी संस्था, आणि नक्कीच मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुनील तटकरेंचा सुद्धा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून दिला. खरंच सांगते, त्या याच्यामध्ये संस्था अजून सबळ झाली आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. इतकंच नाही तर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा पोलीस स्टेशन मधनं सुद्धा मला फोन आला की मॅडम मी आता 15 मिनिटाच्या वरती थांबू शकत नाहीये, तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती करा. म्हणजे हे असं चांगलं काम करणाऱ्याच्या ह्या अशा पावत्या असतात. आणि तेव्हा डोंबिवलीतल्या सगळ्या मान्यवरांना मी एकत्रित बोलवलं होतं आणि रस्त्यावर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा मी सांगितलं होतं अगोदर बुलडोझर माझ्यावरून जाईल आणि मग ह्या मातृमंदिराच्या विटेला हात लागेल, आणि तेव्हा सगळं डोंबिवली मध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी एकट्याचं कुणाचं काम नाहीये, कुणीतरी लागत असतो आणि वरचा हे सगळं काम करून घेत असतो.
1: इतर अनेक मान्यवर संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आत्ता या घडीला मी रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्य ग्लोबल या संस्थेशी जोडली गेलेली आहे आणि संस्था एज्युकेशन टुडे फाउंडेशन, भरत मल्लिक आणि डॉक्टर नीलम मल्लिक या दोघांनी शैक्षणिक ह्या दृष्टिकोनातनं संस्कारांची परिपूर्णता आणि सामाजिक गरजेनुसार मुलांना अपेक्षित असलेलं शिक्षण मिळवून देता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले हे प्रयत्न, की त्या ठिकाणी भूमिका रे त्यांची सून आणि कृषांक मल्लिक हा त्यांचा मुलगा, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक संस्थेचं काम बघताय. आणि प्लास्टिक कलेक्शन श्रृंखला अस्मिता मॅडम म्हणून आहेत, त्या संयुक्त महिला मंडळ आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रित येऊन अतिशय जोरकसपणे हे काम करत आहोत. 67 शाळा एकत्रित झालेल्या आहेत. आम्ही एक सर्कल तयार केलेला आहे आणि पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर वेळेला ती गाडी तिथे जाते शाळेच्या ठिकाणी आणि त्या शाळेतलं प्लास्टिक कलेक्ट करते आणि त्याचं रिसायकलिंग होतं. हे एक मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर नीलम मल्लिक हे ग्रीन स्कूल ही कन्सेप्ट घेऊन आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांची कामगिरी सुरू आहे.
1: आणि हे सगळं एकत्रितपणे काम सांभाळणं आणि एखादी संस्था इतक्या हिरीरीने पुढे नेणं, त्यासाठी एक कौटुंबिक वातावरण देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्यांचं पाठबळ लाभलं तर आपल्याला अजून उत्साह येतो हे सगळं काम करताना. तर तुमचं माहेरचं घरातलं वातावरण आणि सासरचं घरातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे, तर आम्हाला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हे सगळं कामकाज सांभाळताना किंबहुना हा डोलारा सांभाळताना खूप मोठी मदत झाली.
0: प्रश्नच नाही. माझं जे लहानपणचं वातावरण घरातलं होतं ते अतिशय बाळबोध, महादेवाचं मंदिर, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही वगैरे वगैरे. आई आम्हाला कधी मिळालीच नाही, कारण की सतत पूजा अर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायची गरज नाही अशा त्या धातोटीतले माझ्या बाबांची विचारसरणी. पण त्यांच्याबद्दल एक मला कौतुक पण सांगावं लागतं की त्यांनी जरी त्या काळामध्ये विरोध केला तरीही पुढे त्यांच्यात इतका बदल झाला ऍक्सेप्टन्स की अरे आपली मुलगी इतकं काहीतरी छान काम करते किंवा तिचं नाव सासरी होतंय, तर नक्की अजून डोळे वेगळ्या पद्धतीने उघडले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल करून घेतले. तर 10वीच्या याच्यात माझ्या काकाची फी भरली गेली पण माझी शिक्षणाची फी भरली गेली नाही. तर तेव्हा माझ्या आईने या डब्यातले त्या डब्यातले करून असे एकत्र पैसे काढले आणि 16 रुपये 72 पैसे फी होती तेव्हा, त्या काळात 1971-72. आणि ती फी भरली. विचारसरणी हीच होती की तू लग्न करून जाणार, याच्यावर एक संसार असेल, त्यामुळे त्याला शिकवणं महत्वाचं आहे. चुकीचं काहीच नव्हतं,
1: तो काळही तसा होता.
0: त्यामुळे मला माझ्या वडिलांचा कधीच राग आला नाही, पण मला हे करायचंय ही इच्छाशक्ती मात्र माझी कायम होती.
1: येस,
0: तो काका मात्र नापास झाला, मी पास झाले. आणि अशाच पद्धतीने मी पीयुसी सुद्धा त्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स होता, कॉलेज पण केलं मिलिंद कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कॉलेजला मी गेल्यानंतर रायमानी सर हे माझे मार्गदर्शक आणि वडिलांनी सांगितलं की वा तू तुझ्या पायावर उभं राहून तू तुझं शिक. नक्कीच मला सांगायला आवडेल. शिष्यवृत्ती आंदोलन त्या काळामध्ये झालं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये सवर्ण म्हणून फक्त एकटी मी होते त्या कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेज, आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं. आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये कुमार सप्तर्षी, एस एम जोशी, एम बी चिटणीस, शोभनाताई रानडे अशा या मान्यवरांच्या सहवासात कायम मी राहत असल्यामुळे नक्कीच माझ्या विचारसरणीत बदल झाला. आणि आपण समाजाचं आणि पर्टिक्युलर कम्युनिटींचं देणं लागत असतो आणि सजगतेने वावरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सामाजिकतेची जाणीव ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्यात निर्माण झाली. सासरी आले मी, मग नाकापेक्षा मोती जड झाला. वडिलांना हे काहीच आवडत नव्हतं, मग त्यांनी सांगितलं की आता लग्न केलं की जबाबदारीतनं सुटलो. योगायोगाने मैत्रिणीच्या लग्नाला माझे हे सासरे आले. मैत्रिणीचं लग्न म्हणजे आमची दूरची नातेवाईक आणि त्या ठिकाणी वडील पण. तर मी तिथे गेल्यानंतर मला माझे सासरे म्हणाले ती मंगल कुलकर्णी तूच का, पेपर मध्ये येतंय ते. मी म्हंटल हो मीच. मग हे मधुकरला कसं चालतं, म्हणजे वडिलांना. ते म्हणलं कुठ चालतंय, कुठे चालत नाहीच आहे. मग म्हणलं बघतायत ते माझ्यासाठी लग्नाला. हो, मग म्हटलं मी सांगितलंय मला पसंत पडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर ते म्हणाले मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा. म्हटलं बघा एखादा असेल तर. लाईटली मी बोलले आणि डोक्यात तेच होत, असं कोण सांगितल्याबरोबर कोण बघत चाललंय. उद्याचं लग्न झालं की ते तिकडे मी इकडे. पण ते तसं नाही झालं. त्यांनाही माझे विचार आणि हे आवडले असणार म्हणूनच ते विद्याधर, आमच्या सासूबाई, मोठी जाऊ यांना सगळ्यांना घेऊन ते नंतर औरंगाबादला आले, संभाजीनगरला, आत्ताचं संभाजीनगर. तिथे आले आणि माझ्या आईला म्हणाले तेव्हा मी पालीचा पेपर

0: लिहायला गेले होते, कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे जिओग्राफी, पाली आणि सायकोलॉजी, मेन सायकोलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, ती तर परीक्षेला गेलेली आहे, तर ठीक आहे तुझी मुलगी मला सून म्हणून आवडलेली आहे, माझा मुलगा तुला जावई म्हणून आवडतो की नाही ते तू बघ. हे इतकं आत्मीयतेने बोलणं ह्या दोघांचं सुद्धा माझ्या माघारी का झालं, तर जुनं नातेसंबंध होता डीएल पाठक, जे आमच्या सासूबाईंचे वडील दोन गल्ली सोडून राहत होते, ज्यांना ताम्रपद प्राप्त झालं होतं विवीगिरींच्या हस्ते. आणि आमच्या सासूबाईंचं कौतुक म्हणजे त्या स्वतः हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणून गणल्या जातो. आणि हा तो एक संबंध आहेच हे इथपर्यंतच मला माहिती होतं. लग्न झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, मुळशी सत्याग्रहाचे मूळ प्रवर्तक हे विनायकराव महादेव भुसकुटे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील, जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे केसरी पेपरचे संपादक म्हणून काम करत होते.
1: किती मोठी गोष्ट आहे
0: अगदीच. हा हा, मग तर मी तर काय विचारूच नकोस. मुख्य म्हणजे मला आनंद तर झालाच, पण एक जबाबदारी वाटली की अरे बापरे, अशा घरामध्ये आपण आलेलो म्हणजे आपल्याला अजून किती काय करायचंय. आणि सासरी खूप मोकळं वातावरण, म्हणजे काहीच नाही. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काही दिवसात सासऱ्यांनी सांगितलं, फॉर्म भरायची वेळ आलेली आहे, परीक्षेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
1: म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तुमचा पुढाकार घेतला.
0: अगदी. माझं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना, ते स्काउट गाईड आणि माझे सासरे यांच्यामुळे घडलेलं आहे. की लहानपणी शाळेमध्ये स्काउट गाईडला होते आणि लग्न झाल्यानंतर सासरे पाठीमागे लागले. नाही, शिक्षण पूर्ण, कारण की माझी इच्छा तीच होती की माझ्या कलासुप्त गुणांना वाव मिळावा आणि माझं शिक्षण पूर्ण व्हावं. आणि त्यानुसार मी ते BA पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज बघितली, BPED इन फिजिकल, आणि एवढे खेळ खेळायला मिळतील. माहेरी असताना खेळ नाही खेळायला मिळाले ना, कारण की त्या तोकड्या पॅन्ट घालायच्या, अजिबात नाही जायचं, ते आपलं क्षेत्रच नाही, नाचायला नाही मिळालं, आपल्यामध्ये नाचत नाही. अशा सगळी विचारसरणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या, त्या सासरी येऊन मी पूर्ण केल्या. आत्ता मला सांगायला खूप छान वाटतं, मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला असं वाटलं की मला तिथे त्या कॉलेजमध्ये गेलं की खेळायला मिळेल, म्हणून मी सासऱ्यांना म्हटलं की माझं खेळणं बाकी राहिलेलं
1: आहे.
0: तर ते म्हणाले, आत्ता तुला दोन मुलं झाली आहेत, ही मुलगी आता फक्त 1.5 वर्षाची आहे, आणि आता तुला खेळायचंय. म्हणलं, पण मला खेळायचंय खरंच. ते म्हणाले, जा मग, पण तुला सांगतो तुझ्या सासूला थोडस एक खटके, नको लक्ष देऊ, मी आहे. हे त्यांनी सांगितलं. येस, हे त्यांनी मला सांगितलं, मी गेले. नो डाऊट सासूबाईंना मनावताना मला 3-4 दिवस तरी लागले, पण एकदा त्यांनी ते बघितलं की ही पण छान, म्हणजे न ऐकणाऱ्यातली आहे, स्वतःचा हट्ट पुरवेल आणि मुख्य अण्णांचाच पाठिंबा आहे, विरोध कुणाला करणार. त्यामुळे त्यांनी परत मला साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांकडे त्यांनी, माझ्या नणदेने खूप छान बघितलं आणि ते बघू शकले, म्हणूनच मी शिक्षण सुद्धा पुढचं पूर्ण करू शकतो.
1: नक्कीच. आणि हे सगळं करत असताना संयुक्त महिला मंडळाचं कामही तुम्ही तितक्याच हिरिरीने पाहिलं, आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सासूबाईंच्या सगळ्यात मोठा तुम्हाला मदत लाभली.
0: अगदी. सांगायचं काय की सासूबाईंनी माझ्यातले बाकीचे गुण हे केले. मग आमची भाषा म्हणजे आणी पाणीची ना, कारण की मराठवाड्यातल्या, मग इकडे सगळे हसायचे. मग मी अगोदर माझ्या भाषेवर अभ्यास सुरू केला, म्हणजे सगळ्या बाजूने माझं शिक्षण सुरू होतं आणि त्याचबरोबर माझं सामाजिक काम पण सुरू होतं. अशा पद्धतीने माझ्या कामाला आणि अभ्यासाला आणि स्वतःच्या प्रगतीला सुरुवात झाली. सांगायचं काय माहिती का, एक दिवस अशीच अचानक मी बसले आणि अण्णा आणि एक व्यक्ती छान समरस होऊन बोलत होते. मी नुकतीच बाहेरून आले होते आणि चहा घ्यायची हाऊस असल्यामुळे मी अण्णांचा पण ठेवला, त्या मित्राचा पण ठेवला आणि चहा घेत घेत बसले. तो कोण असेल ती व्यक्ती? थँक्यू मिस्टर ग्लॅड लिहिणारा अनिल बर्वे. डोंगर म्हातारा जाणारा अनिल बर्वे. अरे अनिल, सध्या काय चाललंय तुझं? असं चाललंय, तसं चाललंय. आणि त्यांच्या इतक्या त्या वडीलधारे असल्यासारखे माझे सासरे आणि तो लहान मुलासारखं बोलत असणारा अनिल बर्वे. त्याच्याच नंतर काही महिन्यांनी बघतोय तो सिंधुताई सकपाळ. सकाळी सकाळी आपल्या 4-5 जणांना मंत्रालयात जायचंय म्हणून गडचिरोली येऊन येत आहेत. तेव्हा मला सिंधुताई सकपाळ म्हणून असं काही माहिती नव्हतं. होतं. आता आपण सिंधुताई सकपाळ म्हणून त्यांचं कार्य आणि हे येतोय, पण म्हणजे तेव्हा त्या तशा पद्धतीने येत होत्या आणि त्यांचं बिलकुल नावाने एकमेकांना बोलणं करून आणि त्यांच्या कामाने त्या कशा मोठ्या झाल्या हे एक आदर्श उदाहरण.

0: कारण माझ्या डोळ्यासमोर होतं. इतकंच नाही तर शाहीर अमर शेख, परत राजा ढाले, नामदेव ढसाळ, म्हणजे या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात अण्णांच्या कामाने येत गेले आणि स्वतःला अधिक या कामासाठी मी जबाबदार आहे आणि मीच करणं लागते असं स्वतःला बांधत गेले.
1: नक्की आपण म्हणू की घडत गेलात तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे, आणि ह्याचा या संस्थेला खूप मोठा फायदा झाला. आणि अर्थातच डोंबिवली महिला महासंघ हे सगळे एकत्रित आल्यामुळे आज एक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अजूनही हे काम तुमचं तसंच सुरू आहे. डॉक्टर विंदा भुसकुटे, आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला खूप छानपणे सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. एक वाजतो आहे आता. हिंदीतल्या बातम्या दिल्लीहून सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत श्रोते हो. कधी कधी एखादा कलाकार येतो आणि तो फक्त आपली कला सादर करत नाही, तो आपल्या बोलीत बोलतो, आपल्या जगण्यातले किस्से सांगतो, आपल्या दुःखावरही तो हसतो आणि हसवतो आणि नकळत आपल्याला स्वतःचंच प्रतिबिंब तो दाखवून जातो. महाराष्ट्राच्या मातीतला असा एक कलाकार ज्याच्या नावापुढे पदवी लावायची खरंतर गरज नाही आहे, एकच नाव पुरेसं आहे, दादा. बरोबर, दादा कोंडके. त्यांच्या नावातच एक आपलेपणा आहे, गावाकडच्या एखाद्या जत्रेत भेटणारा आपला माणूस दादा. खांद्यावर टॉवेल, डोळ्यात मिश्किलपणा, ओठांवर खट्याळ हसू आणि समोरच्या माणसाला 2 मिनिटात आपलंसं करण्याची ताकद. आजच्या या कार्यक्रमात श्रोतेहो आपल्याला मी दादा कोंडके यांच्या सिनेमातली गाणी ऐकवणार आहे. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणारं व्यक्तिमत्व.

श्रोते हो, सोंगाड्या या सिनेमातल्या वसंत सबनीस यांचं हे गाणं होतं. सोंगाड्या हा 1971 सालचा सिनेमा होता. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी, निर्माता आणि मुख्य अभिनेता दादा कोंडके, लेखक वसंत सबनीस आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. दादा कोंडके यांच्यासोबत उषा चव्हाण आणि निळू फुले हे देखील मुख्य भूमिकेत होते. आणि हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता आणि 142 मिनिटांचा असा हा सिनेमा होता. म्हणजे श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही सिनेमे आहेत जे काळाच्या पडद्यावर येतात, लोकांना हसवतात, गाणी देतात आणि निघून जातात. पण काही चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात. 1971 साल मराठी सिनेमाच्या पडद्यावर एक नाव आलं, सोंगाड्या. आणि त्या नावासोबत आला एक साधा, भोळा, मिश्किल आणि आपल्या मातीतला माणूस, नाम्या. आणि नाम्याच्या रूपाने प्रेक्षकांना भेटला एक नवा दादा, दादा कोंडके.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, सोंगाड्या हा दादा कुणके यांच्या स्वतंत्र निर्मितीच्या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा. चित्रपटाचं दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं. वसंत सबनीसांची कथा, पटकथा आणि संवाद होते आणि संगीत राम कदमांचं होतं. दादा कुणके, उषा चव्हाण, निळू फुले असे दमदार कलाकार या सिनेमात होते आणि या सगळ्यांच्या पलीकडे सोंगाड्याच्या रक्तात होती ती एक गोडवा होता आणि तो गोडवा म्हणजे लोकभाषेचा गोडवा आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध. या सिनेमाची अशी गोष्ट आहे की एक नाम्याची गोष्ट आहे. नाम्या एक साधा भोळा तरुण तमाशाच्या वातावरणाकडे त्याचं आकर्षण आणि एका तमाशाच्या प्रयोगात तो इतका रमतो की रंगमंचावर जाऊन पोचतो आणि मग नंतर परिस्थिती त्याला त्या घरापासून दूर करते आणि त्याच्या आयुष्यात येते तमाशात नाचणारी ती कलावती. आणि ही भूमिका साकारली होती उषा चव्हाण यांनी. आणि मग ते नामे आणि कलावतीचं नातं, प्रेम, गैरसमज आणि या सगळ्यांमधून होणारा विनोद हा या सोंगाड्या सिनेमाचा मुख्य गाभा होता.
1: बिब्ब घ्या, बिब्ब शिक.

श्रोतेहो, सोंगाड्या या सिनेमातली ही सगळी गाणी ऐकली की आपल्याला त्या काळचा सिनेमा आठवतो, ढोलकी, ठेका आणि म्हणजे स्त्री पुरुषांचा संवाद आणि त्यात मिसळलेली लोकभाषा. सोंगाड्याच्या संगीताला राम कदमांची साथ होती. या सिनेमात उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी यांनी गाणी गायलेली आहेत. सोंगाड्या या सिनेमाची म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट वसंत सबनीसांची लेखणी होती. सामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत विनोद निर्माण करणं हे दिसायला तसं सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते खूप अवघड असतं. वसंत सबनीसांनी दादांच्या व्यक्तिमत्वाला एक साजेशी भाषा दिली होती आणि दादांनी ती भाषा आपल्या अभिनयातून जिवंत केली आणि म्हणूनच सोंगाड्या पाहताना आपल्याला असं वाटतं की अरे हा तर आपल्यातलाच आहे.

सुमन कल्याणपूर यांनी हे गायलं होतं सोंगाड्या या सिनेमासाठी. श्रोत्या हो, दादा कोंडके यांच्या विनोदाची एक वेगळीच शैली होती. म्हणजे त्यांच्या विनोदात शब्दांचा खेळ होता, मिश्किलपणा होता, लोकनाट्याचा प्रभाव होता आणि ग्रामीण महाराष्ट्राची बोली होती. सोंगाड्याने त्यांच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीची एक स्वतंत्र वाट तयार केली खरं तर. आणि भारतीय सिनेमातला विश्वकोशातही हा सिनेमा दादा कोंडक्या यांच्या विशिष्ट तमाशाच्या प्रभावातून आलेल्या विनोदशैलीचा प्रारंभ करणारा सिनेमा अशी त्याची नोंद झालेली आहे. कधी कधी एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीत पहिलाच मोठा प्रयत्न त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो. सोंगाड्याने दादा कोंडके यांच्यासाठी हेच केलं. पडद्यावरचा नामया लोकांना आवडला. दादांचा विनोद लोकांच्या घराघरात पोचला आणि दादा हे नाव हळूहळू कलाकाराच्या नावापेक्षा महाराष्ट्राच्या आपलेपणाचं नाव बनलं. आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा प्रदीर्घ काळ सिनेमागृहात यशस्वी प्रदर्शन त्याने केलेलं आहे. खूप काळ हा सिनेमा थिएटरमध्ये चालला आणि ह्याची देखील नोंद ह्या विश्वकोशात झालेली आहे.

0: श्रोते हो, आज इतकी वर्ष झाली पण सोंगाड्या म्हटलं की आपल्याला अजूनही आठवतो तो भोळा भाबडा नाम्या, कलावती, तमाशाचा फट, ढोलकीचा ठेका आणि पडद्यावर खळखळून हसवणारा दादा कुणके. काही कलाकार इतिहासात नोंदले जातात, काही कलाकार पुरस्कारांमध्ये जपले जातात, पण काही कलाकार लोकांच्या आठवणींमध्ये जिवंत राहतात. दादा कुणके हे त्यापैकीच एक, आणि सोंगाड्या हा या प्रवासाचा पहिला मोठा स्वर, असा एक स्वर ज्यात अस्सल माती आहे, लोकभाषा आहे, हसू आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं मन आहे. श्रोते हो, म्हणूनच आजही पडद्यावर दादा दिसले की मनात एकच शब्द उमटतो, दादा. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला किंवा आमचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवत जा. आता मात्र इथेच थांबूया, भेटतच राहूया. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या,
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मित सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे. विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत, चाचेविरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं. एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल, जहाज बांधणी केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. स्वदेश निर्मित नागरी विमान येत्या 2 वर्षात मिळावं यासाठी एक संयुक्त प्रकल्प सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट या परिसंवादात ते बोलत होते. पुढच्या 10 वर्षात 100 पेक्षा जास्त विमानतळ उभारले जाण्याची शक्यताही नायडू यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या संकटामुळे विमान इंधनाचे दर वाढून ताण निर्माण झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आज म्हणाले. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार विमान कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांशी या इंधनाच्या दरांबाबत चर्चा करत असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री डॉ.S. जयशंकर हे

0: घाना, कोट द इव्होर आणि इथोपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल. जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल. अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्त्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्यानं समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयानं जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे. आत्तापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे.

शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्रं हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40 झालेली आहेत. प्रसारित करतोय कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगरवनचे निकष लागू, कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवण्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन आणि पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांचे निर्देश. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. यंदाच्या खरीप हंगामातल्या पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगरवनचे निकष लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला. डोंगरमाथ्यावरील भात, भुईमूग, ज्वारी, नागली ही पिकं करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता, पण या पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवायला हवेत असं प्रतिपादन वर्मा यांनी केलं. 7 खरेदीदार विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा नुकताच पार पडला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं एमएसएमई उद्योगांची कार्यक्षमता, उन्नती तसंच गतिवर्धन कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा झाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. यंदाच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कडक शिस्तीत ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळण्यात आले. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला गेला नाही. अनेक मंडळांनी रात्री 12 ध्वनीव्यवस्था पूर्ण बंद केल्यानं विसर्जन मिरवणूक शिस्तीत पार पडली. गणेशोत्सव संपताच कोल्हापूरकरांना आता शारदीय नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरात तयारी सुरू झाली असून नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन

0: सज्ज झालं आहे. पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत आणि सातत्यानं पाठपुरावा करावा, असंही पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी सांगितलं. गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातलं वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. गोकुळच्या 25 जागांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीनं 10, भाजप तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 8 तर जनसुराज्य शक्तीनं 3 जागांची मागणी केली आहे, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनानं रानभाजी महोत्सव नुकताच आयोजित केला होता. राजारामपुरीमधल्या डॉ VT पाटील स्मृती भवनात हा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 300 हून अधिक महिला शेतकरी तसंच शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुरडू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह 80 हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. याबरोबरच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्या देखील होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 176 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणं आढळली आहेत. कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे.
2: दुपारचं 1:45 झालेली आहेत. आपण ट्यून केलेली आहे प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता भावधारा कार्यक्रम सुहासिनी पोपटकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू हा जपानी कवितेचा प्रकार असल्याने तो जगभर पसरलाय बरं का. जपाननं जेव्हा त्याची बंदरं जगासाठी खुली केली तेव्हा हायकूंचा प्रसार इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस अमेरिकन सैन्य जपानमध्ये घुसलं त्यावेळी जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली तेव्हा जाताना अमेरिकन लोकांनी आपल्याबरोबर हायकू नेला. तेथून तो आणखी काही देशात गेला. इंग्लंड अमेरिकेतील लोक आता इंग्रजीत हायकू लिहितात. जपानी लोकांचा हायकू येणं ऋतूप्रमाणे फुलतो बरं का. म्हणजे जपानी हायकूचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायला आपल्याला जपानच्या संस्कृतीचा परंपरेचा किंवा तिथल्या निसर्गाचा अभ्यास करायला हवा. हायकू समजण्यासाठी जपानी माणसाची ऋतूविषयक जागरूकता ममता तसंच त्याचं निसर्गावरील नितांत प्रेम समजून घ्यायला हवं. तरच हायकूमध्ये असलेलं निसर्गचित्रण आपल्याला समजू शकतं. ऋतू बदलताना जपानी माणूस अतिशय व्याकुळ होतो. कसा आहे हा जपानमधला निसर्ग. वसंत ऋतू तो येतो तेव्हा जपानमधील चेरीचे वृक्ष बहरून जातात. खूप सुंदर असा बहर असतो. हा बहर पाहायला देशामधले अनेक देशातले लोकसुद्धा जातात. पण थंडीत म्हणजे शिशिरामध्ये झाडांची पानं तांबडी होऊन गळतात. पावसाळ्यामध्ये निळ्या जांभळ्या रंगाची फुलं रस्त्याच्या कडेला येतात. वसंतातला गुलाबी रंग म्हणजे फुललेला साकुरा निघून जातो तेव्हा हिरवी पानं येतात. पाईन वृक्षावर बर्फ साठतो. निसर्गाच्या या प्रतिमा ज्या आहेत ना त्या जपानी हायकूंमध्ये सतत दिसत असतात. आता एक हायकू पाहूया. फुलं पाहतो पहिला साकुरा पीचमधून. हा बाशोने लिहिलेला म्हणजे अनुवादित आहे पण बाशोने लिहिलेला आहे. पहिला साकुरा म्हणजे जणू मनातलं पहिलं प्रेम अंकुरत आहे असा अर्थ निघतो. पहिलं प्रेम हे असंच फुलपाखऱ्यासारखं नाजूक असतं. कवयित्री पूजा मलुष्टे यांचं तर साकुरा नावाचं एक संग्रहच आहे. 1996 साली प्रकाशित झालंय. त्यावेळी लोक 5-7-5 हायकू लिहित नव्हते. त्यांचा एक हायकू पहा. मोगऱ्याच्या झाडावरून पहाट वारा वाहतोय तरी जीव कासावीस होतोय. एखाद्या सुंदर व्यक्तिमत्वाचा दूर राहूनही आपल्यावर परिणाम होतो. आपण अंतर्बाह्य फुलून जातो असा हा हायकूचा अर्थ निघू शकतो. या पुस्तकाच्या मनोगतात पूजा मलुष्टे म्हणतात निसर्गातील काही क्षण असे आजपर्यंत भिडतात की सर्व काही विसरून आपण त्या क्षणांचेच होऊन जातो. यातूनच फुलतो हायकू. कवयित्री शिरीष पै वयाच्या 85व्या वर्षापर्यंत हायकू लेखन करत होत्या. त्यांच्या हायकूचे विषय काय होते. हायकू एकतर हायकूवरच त्यांनी लिहिले. मी

0: आणि तू, निसर्ग, प्रेम आणि जीवन. आता शिरीषबाईंची काही हायकू सांगते हा तुम्हाला, ऐका. किंचितसा पाऊस जरी रोज पडतो, तलाव कुठे भरतो? याचा अर्थ आपापल्या परीने समजून घ्या. दुसरा ऐकू, सारा वेळ दाणे टिपते, सारा वेळ दाणे टिपते, कबूतराचे आयुष्य यातच खर्च होते. सामान्य माणसाच्या आयुष्याचं कसं चित्रण केलं आहे पहा. दुसऱ्या तिसऱ्या ओळीत किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधतात त्या, त्यामुळे हायकूला ताल येतो. शिरीषबाई यांनी हायकूची व्याख्या अशी केली आहे, दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलटणी देणारी, छंदमुक्त व तालबद्ध, कोणताही विषय स्वीकारणारी, तीन ओळींची कविता म्हणजे हायकू.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. पौष्टिक मूल्य, कमी खर्चातील लागवड आणि प्रतिकूल हवामानात तग धरण्याची क्षमता यामुळे ज्वारीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. रब्बी हंगामात ज्वारी धान्याचा आणि कडव्याचा दर्जा चांगला मिळत असल्यानं मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी लागवडीतून धान्य उत्पादनासह जनावरांना कडवा उपलब्ध होतो. रब्बी ज्वारी लागवडीसाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यानची शिफारस आहे. लागवडीसाठी ज्वारीच्या योग्य जातींची निवड करणं गरजेचं असतं. कोरडवाहू क्षेत्रासाठी पावसाच्या ओलितावर 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी रोपांची संख्या 1.48 लाख इतकी असावी. साधारणपणे 2 चाळाच्या पाभरीनं पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणं पुरेसं होतं. ज्वारीच्या वाणांमध्ये फुले यशोमती हा वाण अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. 110 ते 115 दिवसामध्ये तयार होतो. खोड माशीस प्रतिकारक आहे. हेक्टरी 9 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं, तर कडव्याचं उत्पादन हेक्टरी 40 ते 50 क्विंटल मिळतं. या ज्वारीची भाकरी चवदार आणि गोड लागते. फुले अनुराधा ही जात हलक्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असतो. कडब्याची प्रत उत्तम मिळते. ज्वारीचं उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळतं, तर कडब्याचं उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल मिळतं. फुले सुचित्रा ही अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली जात आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून पांढरे शुभ्र दाणे आणि भाकरीची चव उत्तम असते. खोडमाशी, पानांवरील रोग आणि खोडकिडीस प्रतिकारक आहे. ज्वारीचं उत्पादन हेक्टरी 24 ते 28 क्विंटल मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 60 ते 65 क्विंटल मिळतं. परभणी मोती ही परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात आहे. भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 65 ते 75 क्विंटल एवढं मिळतं. परभणी सुपर मोती या जातीचा पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 32 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. परभणी ज्योती ही जात 120 ते 125 दिवसांमध्ये तयार होते. उंच वाढणारी पण जमिनीवर न लोळणारी अशी ही जात आहे. मावा किडीला प्रतिकारक्षम असून ओलिताखाली घेण्याची शिफारस केली जाते. हेक्टरी 38 ते 40 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 88 ते 90 क्विंटल एवढं मिळतं. दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम मानली जाते. फुले मधुर ही खास हुरड्यासाठी विकसित केलेली ज्वारीची जात आहे. मध्यम ते भारी जमिनीकरता ही जात योग्य ठरते. या जातीचा हुरडा 95 ते 100 दिवसात तयार होतो. हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढं हुरड्याचं उत्पादन मिळतं. फुले पंचमी ही खास लाह्यांसाठी विकसित केलेली जात आहे. मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य

रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिचमचमीत पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा, किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं, त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ

नीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहे. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत. तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टित असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्याजवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशहा असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्माने सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर, घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग, पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म कार्यक्रमात आता श्रद्धा जैन यांनी गायलेला राग. मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश एकतालात, द्रुतबंदिश तीन तालात आहे. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती.

0: श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: ठीक, 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात

0: शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लखनौमध्ये एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे नीमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळं शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ, मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या

0: जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

अँड मराठी डिटेल उपग्रह वाहिनीवर सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान अंदाज आणि हवामान वृत्त. येत्या 48 तासात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हा होता हवामानाचा अंदाज. आणि राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित होतं. AIR मराठी डिटेल उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो, वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना.
1: आलो आलो.
2: आवाजावरून तरी वाटतंय काहीतरी चौकशी होणार माझी.
0: चौकशी वगैरे नाहीये, एक साधा प्रश्न आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेसाठी वापरलेला कलश तो कुठे ठेवलात?
2: कलश?
0: हो कलश. इतका काय विचार करायचा?
2: नाही विचार करत नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं,
0: अर्थात
2: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना.
0: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं.
2: अरे हो तो डबा.
0: आता आठवलं का तुला?
2: थोडस थोडस. हा
0: थोडस म्हणजे
2: डबा आहे कुठेतरी आहे.
0: रोहित.
2: अग सुखदा, तू एवढे चिडतेस कशाला? वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल.
0: वरचं कपाट मी कालच उघडलं, तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे.
2: ते माझे महत्वाचे आहेत कागद.
0: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोयस, अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही.
2: तुला कळत नाही सुखदा, उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील.
0: आणि उपयोग नाही झाला तर?
2: मग ते माझ्या आठवणी.
0: वा, वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं.
2: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे.
0: ठीक आहे तू शोध.
2: म्हणजे काय?
0: म्हणजे आता तुझी परीक्षा.
2: बरोबर, पण एक वाटे बुवा, कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला,
0: आणि मिळाला नाही तर
2: नवीन घेऊ.
0: वा, म्हणजे शोधण्याआधीच पर्याय तयार आहे की?
2: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे.
0: चल शोध आधी बघ जरा.
2: हे बघ.
0: काय काय मिळालं?
2: अगं तुझी जुनी वही.
0: माझी?
2: हो पहिल्या

0: मनावर काहीतरी
1: अरे बघू
0: लिहिलंय.
1: दे.
0: अच्छा, कविता आहे? कॉलेजच्या दिवसातली कविता?
1: अरे माझी वही अजून इथे आहे.
0: असू दे, कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय.
1: ठेव ती, बाकी नंतर पाहू, आधी कलश.
0: पण एक गोष्ट सांगतो हा सुखदा, आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती.
1: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात. बघ ना, आज कलश शोधता शोधता कविता सापडली.
0: आणि कलश काही अजून सापडला नाही.
1: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलास.
0: हो, कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना.
1: बरं, पण आता हा जो डबा आहे तो उघड बरं. बघ बघ ह्याच्यात काय.
0: हो अगं, याच्यामध्ये दिवे.
1: अरे तो दुसरा बघ डबा.
0: याच्यामध्ये हे बघ, नवरात्राची जुनी सजावट दिसतीये
1: आणि
0: फुलांची माळ आहे.
1: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती.
0: हो, आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची.
1: शर्वरीच्या मागे लागली होती.
0: आता मुक्ता मोठी झाली ना.
1: हो, ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची.
0: हो.
1: पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला.
0: खरे, मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो, आठवणी सगळं आपल्याला आठवतं.
1: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा. खरं की नाही?
0: अगदी.
2: कुणी आहे का घरात?
0: हो, या या, आवाज ऐकूनच कळलं.
2: म्हणजे
0: नाही, कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो.
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे.
1: अरे बापरे, आज आल्या आल्या एकदम लग्नावर भाषण सुरू आहे.
2: नाही, अनुभव आहे तो.
1: बरं, शर्वरी कुठे आहे?
2: येते, एक ऑफिसचा फोन होता. मी म्हटलं तू तुझं काम संपवून ये, मी आधी निघतो.
0: म्हणजे आज पुन्हा तूच आधी?
2: हो, पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय.
1: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या?
2: माझ्या घड्याळात बरोबर आहे, तुमचं माहित
0: नाही. तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय.
2: बरं, विषय बदलूया. तयारी कुठपर्यंत आली आहे?
1: नवरात्रीची तयारी ना, कलश शोधतोय आम्ही
2: अजून.
0: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला.
2: नक्की.
0: हा मग ये.
2: पण आधी चहा मिळेल?
0: चहा, मला वाटलंच तू आधी चहा मागणार ते.
2: अरे माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी.
1: ऊर्जा घेतो, मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम.
2: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे.
0: हो हो, इथे सुखदाचं सरकार आहे, लोकशाही.
1: आणि तू विरोधी पक्ष?
2: आणि मी स्वतंत्र उमेदवार.
0: जो प्रत्येक वेळी शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो.
2: हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
0: हो का?
3: काय एवढं काय चाललंय, केवढा आवाज येतोय तुमचा बाहेर पर्यंत?
2: काय नाही, माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं.
3: हा मग मी योग्य वेळी आले.
2: हो हो हो,
0: अगदी अगदी. म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असेल?
3: आधी काय झालं ते सांगा.
2: मला काही सांगायचं नाहीये.
3: म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
0: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे.
3: ते तर तो रोजच असतो.
2: पाहिलं, बायकोनं सुद्धा मान्य केलंय.
1: शर्वरी, काय ग, तुझं ऑफिसचं काम संपलं का?
3: जवळपास. खरं सांगू, या आठवड्यात काम खूप आहे. पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतेय.
0: वा, आणि हेच तर कठीण असतं ना. म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
3: हो ना, कधी ऑफिसमध्ये बसून घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
2: म्हणून मीला नेहमी सांगतो, घरात आल्यावर ऑफिस बंद.
3: तू सांगतोस पण स्वतः मोबाईलवर काम बघत असतो.
2: बघ, माझं काम वेगळं आहे.
3: प्रत्येक नवरा हेच म्हणतो.
1: बरं बरं, आता खरंच कामाला लागूया का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
3: चला, फुलांची सजावट मी करते. मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
2: थोडं?
3: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
0: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
1: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
3: ते सांगता येत नाही.
2: अरे मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे, की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतं.
0: आता हा अनुभव कुठून आला?
2: माझ्या बालपणातून.
0: म्हणजे तूही तसाच होत असत?
2: मी खूप शांत होतो बघ.
0: काय?
3: खोट.
2: पुरावा?
3: तुझ्या आईकडे.
2: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
1: बरं, मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळेला आपण पारंपरिक पद्धतीची करूया, फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
0: आणि मी काय करायचं?
1: तू कलश शोधायचा.
0: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
2: मी तुझ्या सोबत येतो बघ.
0: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पा जास्त होती.
2: अरे गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
1: तुमचं दोघांचं काम म्हणजे घरातली कोणती

0: ही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित 5 जुन्या आठवणी शोधणं.
1: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्त्वाच्या असतात म्हटलं.
0: आणि वस्तू ही.
2: हा डबा बघ.
1: उघड उघड उघड.
2: उघडलाय.
1: काय त्यात बघ?
2: जुने फोटो आहेत.
1: अरे वा,
2: हे बघ हे बघ हे बघ. शर्वरी आणि तू लहानपणीचे बघ.
1: अरे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे.
2: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
1: कोणता बघू दे?
2: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
0: म्हणजे कसा तरी?
1: काय, तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
2: आणि आता फोटो काढायला आवडतात.
1: हो, काळ बदलला,
2: माणसंही बदलतात.
1: हो, पण सवयी मात्र बदलत नाहीत. हा,
2: जसं
1: आता जसं म्हणजे तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
2: पुन्हा तेच.
1: नाही, तुझ्यामुळे आठवण झाली रे.
2: बरं, फोटो ठेव, शर्वरीला दाखवूया.
1: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढेल.
2: मग कलर शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
1: हा, तेच बरं होईल.
0: काय लपवताय काय
1: शर्वरी? काही नाही काही नाही काही
0: नाही. दाखव दाखव.
2: फोटो आहेत.
0: नाही, दाखव तरी सुद्धा.
2: असू दे ना.
0: मग नक्कीच माझा फोटो असणार.
1: हो, हा बघ हा बघ, तुझाच फोटो. हा बघ हा बघ.
0: अरे देवा, हा कुठे सापडला?
2: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
0: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
1: हो, आणि तू किती शांत होतीस बघ.
0: मी?
2: हा फोटोच पुरावा आहे.
0: तुम्ही दोघं मिळून मला चिडवताय ना.
1: अरे, बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का?
0: असू दे असू दे. बरं, फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
2: तुला देतो, पण आधी कलश शोधू चल.
0: अजून नाही सापडला?
1: नाही सापडला ग.
0: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
3: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
0: आणि कलश
1: अजून नाही.
2: पण काळजी करू नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
3: उद्या पुन्हा?
1: हो, मग आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
3: आज तुम्ही शोधलं का? आज फोटो पाहिलेत
2: दोन्ही.
1: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का?
3: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
1: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
0: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
3: का ग? का का?
0: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो.
3: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
1: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असावं, नाही का?
2: आणि प्रसाद.
3: म्हणजे मोहितसाठी प्रसाद फार महत्वाचा बरं का?
2: माणूस आधी पोटानं आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो. म्हणून
1: हा याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
2: अजून 2-3 मंत्र आहेत माझे बघ, पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहेत बरं का?
1: वा वा वा.
0: मला आधीच माहित होत.
3: मला की नाही एक गोष्ट सांगायची.
1: हो सांग आता, तू पण सांग काहीतरी.
3: मला काय वाटतं, घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल?
0: हो, मलाही आवडेल.
2: मला तर नेहमीच आवडतं.
1: हो, तुला बसायला आवडतंच, बसून राहायला, उठायला आवडत नाही.
2: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत बरं का रोहित?
3: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपल्या दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
1: करेक्ट. म्हणजे प्रत्येकाने आपण काहीतरी सांगूया त्या निमित्ताने.
0: म्हणतंय हे तू? हा,
1: म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
0: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
2: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय?
0: तुझ्याकडे माझ्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
2: हो, पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
1: मी ना एक गाणं म्हणणार.
3: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
1: हो,
3: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
1: इतका काय मी वाईट गात नाही.
0: आवाज चांगला आहे, पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
1: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको?
3: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
1: हो हो हो, पक्का शब्द.
0: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
3: अरे वा, कसं काय ग?
0: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
1: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
2: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
0: हा, खाण्याचा असेल.
2: नाही, प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
0: खरंच?
2: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर सकाळी उठवायची पद्धत होती.

0: मी उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचो.
1: छान छान छान. म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
0: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्यासोबत बसायला हवं होतं रे.
2: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
1: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.
3: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
0: घर पुन्हा साफ करता येतं
1: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
2: वा रोहित, किती छान बोललास तू.
1: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हंटल.
0: वा वा.
1: सुखदा,
2: काय काय काय झालं?
1: मिळाला मिळाला.
2: काय?
1: कलश.
2: कुठे होता?
1: अगं, तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
2: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
1: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
2: थांब थांब, मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
1: सांगितलं होतं ना.
2: पण तूच ठेवला होतास ना.
1: मी कुठे ठेवला होता?
2: मागच्या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय तूच कलश वर ठेवतोय.
1: काय काय म्हणजे काय?
2: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
1: हो हो, मला आत्ता आठवलं.
2: तुला आत्ताच का आठवलं?
1: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते.
2: बर, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
1: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
2: वाचलं वाचलं.
3: काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
1: माझ्या प्रयत्नांमुळे.
2: वा, तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
0: म्हणजे शेवटी वस्तू सापडली पण कथा मोठी झाली.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. लेखन अंजली ढमाळ.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपण जाणताच की 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या सन्मानार्थ दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून, तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास हा इतका सहज झालेला नाही आहे. त्यामागे खूप सारे प्रयत्न, खूप सारा पाठपुरावा, अभ्यासपूर्ण मांडणी, केंद्र आणि राज्य शासनाची भाषा आणि संस्कृती याबाबतची दूरदृष्टी आणि तमाम मराठी माणसांची इच्छाशक्ती, हे सर्व काही आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी

0: असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सखोल संशोधन आणि अभ्यासावर आधारित पुरावे एकत्रित करण्यासाठी आणि ते विहित नमुन्यात सादर करण्यासाठी राज्य शासनानं 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. 31 मे 2013 रोजी या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर विविध स्तरांवर केलेला अखंड पाठपुरावा, जनमताचा रेटा, मराठी माणसानं यासाठी केंद्र शासनाला पाठवलेली अक्षरशः लाखो पत्र, हे सारं जवळपास 12 वर्ष चाललं आणि त्यानंतर या प्रयत्नांना केंद्र शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला. खरं तर आपल्या मातृभाषेसाठी आपण केलेली ही एक फार मोठी तपश्चर्याच होती. या एकूण प्रवासाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गणेश देवी.
1: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याविषयी प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटणं सार्थ आहे, अत्यंत योग्य आहे. प्राचीन भाषा जगामध्ये आजही बोलल्या जातात अशा अगदी थोड्याच आहेत. त्यात मराठी, तमिळ या भाषा, भारतामध्ये तेलुगू या भाषा भारतात महत्वाच्या आहेत. भारतात एकूण 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्यातल्या काही केवळ जुन्या होत्या पण नामशेष झाल्या म्हणून आहेत. उदाहरणार्थ संस्कृत ही नामशेष झालेली भाषा आहे, पण ती एकेकाळी होती लॅटिन ग्रीक सारखी, म्हणून अभिजात दर्जा मिळाला. मराठी मात्र भाषा प्राचीन आहे आणि आजही अस्तित्वात आहे, म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पण जरी त्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असला तरी सरकारनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याचा आनंद होण्यापेक्षा आपल्या मराठी भाषिकांच्या पूर्वजांनी ती इतक्या शतकांमध्ये कशी जिवंत ठेवली याविषयीचा अभिमान जास्त वाटायला पाहिजे. कारण भाषा सरकार बनवत नसतं, भाषा सरकार संपवत नसतं, लोक भाषा जिवंत ठेवतात. आणि मराठी भाषा इतके शतकानुशतक जिवंत राहिली त्याचं कारण होतं की मराठीच्या आसपास असलेल्या ज्या बोली आहेत, ज्या स्थानिक भाषा आहेत, ज्या परदेशातल्याही भाषा काही हितात येऊन पोचल्या, त्यातले शब्द मराठी उदार मनाने स्वीकारत राहिली. याचा अर्थ असा आहे की मराठीला जर भाषा म्हणून प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर मराठीला महाराष्ट्रात किंवा जवळपास असणाऱ्या स्थानिक भाषांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. एक मोठा वटवृक्ष आहे, तो जर ताट उभा राहायचा असेल तर त्याची मुळं जिवंत असायला लागतात. त्याच्यावर लावलेल्या लेबलमुळं कुठला वृक्ष जगत नाही. आणि म्हणून मराठी भाषेनी जर स्थानिक भाषांच्याकडे लक्ष पुरवलं, जर बोलींच्याकडे लक्ष पुरवलं, त्यांना खत पाणी घालण्याचं काम सुरू ठेवलं, तरच हा मराठीचा महावृक्ष हा अजून महान होत राहील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यात म्हणजे एखाद्या बाहेरून मिळालेल्या सन्मानापेक्षा मराठीमध्ये असलेली अनेक भाषिकत्वाची जी जाण आहे ती जाण जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य असं मला आजच्या दिवशी खास पासून सांगायचं आहे. ज्या भाषांनी जाण ठेवली नाही त्या भाषा जात राहिल्या. संस्कृतनी इतर अपभ्रंश भाषांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, ते संस्कृतनी घेतलं नाही आणि संस्कृत कालाच्या ओघात विलीन होऊन गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीला बहुभाषिकत्व स्वीकारणं, कुठल्याही भाषेचा दुस्वास न करणं, सगळ्या भाषांना उदार अंतःकरणाने आपल्यात स्थान देणं, इतर भाषिकांचा सन्मान करणं हे सगळं शिकायला पाहिजे. अन्य भाषिकांच्या मुस्काडीत मारून मराठी भाषा महान होत नाही, उलट अन्य भाषिकांना मराठीमध्ये स्थान देऊनच मराठी महान होऊ शकेल. भारताचा सगळ्यात मोठा गुणधर्म डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, आणि तो गुणधर्म मराठीनी पहिल्यापासून जोपासलेला आहे. जोपर्यंत विविधता आपण जोपासायचं विसरत नाही तोपर्यंत मराठीचं भवितव्य पुष्कळ उज्ज्वल राहील. ज्या दिवशी आपण विविधतेला ओझं मानायला लागू त्या दिवशी मराठीचा ऱ्हास व्हायला

0: Absolutamente.
1: रसिको, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय झालं? तर केंद्र शासनानं अभिजात भाषेच्या दर्जासंबंधी जे निकष तयार केले होते ते निकष मराठी भाषेबाबत मान्य झाले. त्यातला पहिला निकष म्हणजे ती भाषा 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची असावी. दुसरा निकष होता भाषेची मौलिकता आणि सलगता, म्हणजे या भाषेमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती झालेली असली पाहिजे. तसंच या भाषेला एक सलगता असली पाहिजे. जरी तिची रूपं बदलत गेली तरी पिढ्यानपिढ्या ही भाषा एखाद्या नदीसारखी प्रवाहित राहिलेली असली पाहिजे. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचं स्वयंभूषण, म्हणजे तिची साहित्यिक आणि भाषिक परंपरा ही देखील मूलभूत आणि स्वयंभू असावी. इतर भाषांमधून निर्माण झालेली नसावी. आणि सगळ्यात शेवटचा निकष म्हणजे प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यात पडू शकणाऱ्या खंडासह तिचं जोडलेलं असणं. आता हे प्राचीन भाषा आणि आधुनिक रूप यांचं जोडलेलं असणं म्हणजे काय? तर आपली मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा बोलली जात होती, मात्र त्या काळातील मराठी आणि आता आपण जी बोलतो ती मराठी यामध्ये अर्थातच फरक आहे. मात्र तरीही आपली भाषा एकच आहे. प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी असा प्रवास करत करत आपण आजच्या बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेपर्यंत आलो आहोत. म्हणजेच महारठ्ठी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी या वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची रूपं आहेत. श्रोते हो, प्राचीन काळापासून वेगवेगळ्या रूपांमध्ये वाहत वाहत आज ही भाषा आपल्यापर्यंत पोचली आहे. कितीतरी प्रकारचं भाषिक साहित्य, भाषिक रूपं आणि संस्कृतीच्या कित्येक छटा या मराठी भाषेनं आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. आपल्या जगण्यालाच या भाषेनं जणू कवटाळून घेतलं आहे आणि नवनव्या शब्दांना स्वतःच सामावून घेत ती आपल्याला पुढे घेऊन चाललेली आहे. आपल्या या लाडक्या अभिजात मराठी भाषेविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे म्हणतात,
2: असं पहा की मी स्वतः मराठीमध्ये काही एक लिहितो, साहित्य निर्माण करतो, म्हणून मी मराठी साहित्यिक अशी माझी ओळख आहे. पण मी मराठी वाचक आहे ना. अगोदर मी मराठीमध्ये वाचलं आणि नंतर मी लिहायला लागलो. म्हणजे पहिली माझी ओळख जी आहे ना ती मराठी वाचणारा आणि वाचण्याच्याही पूर्वी अगोदर जेव्हा लिपीची ओळख नव्हती तेव्हा मराठी बोलणारा. लहानपणी मी जे व्यवहार करायला शिकलो मनुष्य म्हणून ते मातृभाषा माझी जी आहे मराठी तिच्यातून शिकलो. त्यामुळे मराठीचं आणि माझं नातं जे आहे ते अतूक आहे हे लक्षात घ्या. मी असं म्हणेन की माणसावरती काही ऋण असतात असं आपल्याकडे मानलं जातात परंपरेने. जसं गुरु ऋण, देव ऋण, पितृऋण, तसं माणसावरती भाषेचं सुद्धा ऋण असतं. म्हणजे माणसाला एका त्या गोळ्याला माणूस करून समाजामध्ये वावरण्याच्या पात्रतेचं करणं हे कोणाचं काम, कोणामुळे शक्य झालं तर हे भाषेमुळे शक्य झालं. म्हणून भाषेचे आपण ऋणे असलो पाहिजेत हा पहिला मुद्दा आहे. मग आपली भाषा कुठली का असणार, जी कुठली असेल ती. परंतु मग जेव्हा मी मराठीची गोष्ट करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, अरे ही माझी मराठी भाषा ही तर खूप श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय, ते एक प्रकारची औपचारिक शिक्कामोर्तब होतं. लक्षात घ्या ती अभिजात आहेच मुळात, होतीच मुळात, पण एक काही प्रक्रिया करावी लागते त्याच्यामध्ये, ती करावी लागली आणि त्याप्रमाणे ती झाली. ती अशी भाषा आहे की जिच्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि लिहिताना तर काय म्हणाली की माझा मराठाची बोल कौतुके तरी अमृताती पैदा जिंके. म्हणजे मी अशा प्रकारची माझी मराठी आहे की ज्याच्यामुळे मी अमृताशी सुद्धा पैज लावीन आणि जिंकीन. लक्षात घ्या म्हणजे एवढं महत्व या मराठीचं मराठी साहित्यिकांना वाटतं. मग ते ज्ञानेश्वर असतील किंवा इतर जे जे कोणी असतील ते आव्हान देऊन सांगतात. म्हणजे जेव्हा मराठीतून धर्मज्ञान देणं योग्य की नाही योग्य अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली, वाद व्हायला लागले, तेव्हा एकनाथ काय म्हणाले,

0: एकनाथ असं म्हणाले की संस्कृत भाषा देवे केली, ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना परंपरेने चालत आलं की ती देववाणी आहे, असू देत, आमचं काय याच्याबद्दल आक्षेप नाही. प्राकृत काय चोरापासून झाली, मग मराठी भाषा आमची जी आहे ती काय चोरापासून झाली का? नाही. तर या मराठीचा उचित अशा प्रकारचा की मराठीमध्ये ज्ञानाचा व्यवहार करता येतो, तत्वज्ञानाचा व्यवहार करता येतो, विज्ञानाचा व्यवहार करता येतो, राज्याचा व्यवहार करता येतो. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, तो याच उद्देशाने केला ना. आणि ही तशी भाषा जी आहे ती साधी भाषा नाही, त्या भाषेने अनेक अतिक्रमण पचवलेली आहेत दुसऱ्या भाषेंची, आणि त्या भाषांमधून चांगल्या गोष्टी घेतल्या सुद्धा, आणि त्याही भाषांना समृद्ध केलं होत्या त्या काळामध्ये. तर असा एक वेगळ्या प्रकारचा बाज आपल्या या भाषेचा आहे, म्हणून खरोखर आपणाला अभिमान वाटला पाहिजे आपण या भाषेमध्ये. या भाषिक पर्यावरणामध्ये आपण जन्मलो, वाढलो, वाचलं, लिहिलं, व्यवहार करतोय आणि व्यवहार करणार आहोत, अशीच माझी एक साहित्यिक म्हणा किंवा मराठी भाषक म्हणून म्हटलं तरी चालेल प्रतिक्रिया आहे.
1: श्रोते हो, एका प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण भाषेसंबंधीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला, तो म्हणजे आता पुढे काय. अर्थात महाराष्ट्र शासनानं ही जबाबदारी ओळखून त्यासाठी आश्वासक पावलंही उचललेली आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे केंद्र स्थापन झाल्यानंतर त्या माध्यमातून भाषा संवर्धनासाठी केंद्र शासनाला प्रकल्पनिहाय प्रस्ताव सादर केले जातील आणि या प्रस्तावानुसार अनुदान सुद्धा मिळेल. आपल्या अभिजात मराठी भाषेचा प्रवाह अखंड वाहता ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर कामकाजाची जोरदार घोडदौड आणि निश्चित आखणी असल्याचं दिसून येतं. या कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या स्तरावर अभिजात मराठी भाषा कक्षही तयार करण्यात आला आहे. शासनाच्या या तयारीमध्ये आता श्रोतेहो आपणही वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. भाषा, साहित्य आणि एकूण दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचं स्थान दृढ करणं, उंचावत नेणं आणि महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या मातृभाषेला संपूर्ण देशभरात तसंच जगभरात पोचवणं, प्रेमानं रुजवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकडे कसं पाहावं आणि त्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर.
2: भाषा ही एक जैविक संस्था आहे, याचा अर्थ कुठल्याही सजीवासारखी, ती एक सजीव वस्तू आहे. सजीवाची लक्षणं सांगितली जातात, अस्थि, जायते, वर्धते, विपरिमाणते, अपक्षीयते आणि नश्यती. म्हणजे अस्तित्वात येणं, त्याला प्रत्यक्ष जन्म मिळणं, त्याची वाढ होणं, त्याच्यामध्ये बदल होत जाणं, मग ती क्षयाला लागणं म्हणजे तिला उतरणीला लागणं आणि शेवटी नाश होणं. पण ज्या क्षणी पहिल्या गोष्टीचा नाश होत असतो सृष्टीमध्ये, त्याच क्षणी फूल गळून जातं, त्यावेळेस फळ लागतं, फळ गळून जातं, बी जमिनीमध्ये रुजतं आणि नवीन निर्मितीची सुरुवात होते. कवीने म्हटलंय, फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले. तर याप्रमाणे बीज नाहीसं होतं परंतु नवीन वृक्ष त्याच्यातनं निर्माण होतो. तेव्हा भाषेमध्ये सतत बदल होत राहणं, कुठल्याही सजीवामध्ये बदल होतो तसा, हे महत्वाचं लक्षण आहे. आणि सतत बदल केव्हा होतो? ज्यावेळेस ती वस्तू प्रचारात असते, वापरात असते, त्यावेळेस. म्हणून भाषा पहिल्यांदा बोलली पाहिजे समाजामध्ये, व्यवहारामध्ये, मग ते घरात असो, बाजारात असो, शाळेत असो किंवा कुठल्या आपल्या कामाच्या ठिकाणी असो. तर बोलणं हे भाषेचं आद्य कर्तव्य आहे, ऐकणं हे दुसरं आहे, कारण बोलल्याशिवाय ऐकायला येत नाही. तिसरी गोष्ट वाचन लिपीमध्ये होण्यासाठी आणि चौथी गोष्ट लेखन. तेव्हा या टप्प्याने भाषा शिकणं, आणि आपणही त्याच टप्प्याने शिकत असतो. मूल पहिल्यांदा भाषा ऐकत असतं, त्याच्यासाठी कोणीतरी बोलत असतं, नंतर वाचन आणि नंतर लेखन. आपल्या शिक्षणाचा क्रम हा असा पाहिजे. म्हणून भाषा टिकायची असेल तर ती सतत व्यवहारात चालणार पाहिजे, सर्वत्र संवाद पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, सगळ्यांनी अभिजात दर्जा मिळाला म्हणून गौरव केला, सगळ्यांना आनंद झाला, तसा मलाही आनंद झाला. परंतु एक शिक्षक म्हणून आणि एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मला

0: सातत्याने वाटत राहिलं की हा अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं. तर जे निकष लावलेले होते ते निकष पूर्ण झाले, मराठीने ते केले, म्हणून तिला शासकीय पातळीवर दर्जा मिळाला. प्रश्न असा आहे की ते व्यवहारात टिकण्यासाठी शासन आणि समाज शिक्षण क्षेत्र नेमकं काय करत आहे किंवा करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माध्यम, प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मराठी भाषा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय अभिजात पर्यंत आपण जाणार कसे? मूळ नसेल तर एकदम पर्वतावर चढण्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून पहिल्यांदा प्राथमिक शाळेतलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार चांगलं असं विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. दुर्दैव असं आहे की प्राथमिक क्षेत्रातून मराठी भाषा जवळजवळ हद्दपार होते आहे. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे काय? त्याच्या इमारती चांगल्या पाहिजेत, शिक्षक चांगले पाहिजेत, दर्जेदार इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयी पाहिजेत, वाचनालय पाहिजेत, असं विद्यार्थ्यांच्या आटोक्यामधलं ती शाळा पाहिजे, म्हणजे भौगोलिक अंतरही त्यांच्या आसपास असलं पाहिजे, म्हणून शाळांची संख्या जास्त पाहिजे. शिक्षकांना पगार चांगले मिळाले पाहिजेत, ते योग्य वेळेला मिळाले पाहिजेत, ग्रंथालय समृद्ध पाहिजेत. आणि हे जर सगळं नसेल तर नुसता अभिजात दर्जा मिळून उपयोग काय असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो, माझ्या समोरही आला. दर्जा मिळाला, एखादा शासकीय शिक्का मिळाला याचा आनंद जरूर असतो, परंतु या व्यावहारिक गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी शाळांची संख्या अत्यंत झपाट्याने गेल्या 8-10 वर्षामध्ये कमी झालेली आहे. डोळ्या देखत देखत इमारती पाडल्या जात आहेत, बंद होत आहेत, विद्यार्थी संख्या कमी होते, शिक्षक संख्या कमी होते, मराठीमधनं लेखन कमी होत चाललेलं आहे. अशा वेळेला ती प्रमाण बोली ही जास्त समृद्ध व्हायला पाहिजे. बोली हे वास्तव असतं, त्याच्यानंतर भाषा ही मानवी संकल्पना आहे. की बोलीतला अमुक शब्द हा दर्जेदार आहे की नाही हे वापरामधनं ठरत असतं. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देणं हे मराठी भाषेच्या संरक्षकांचं किंवा मराठी भाषेबद्दल नुसता अभिमान न बाळगता ते टिकवण्यासाठी आस्था असलेल्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा भारतीयांनी आपापल्या भाषांच्या बद्दल आग्रह टिकवून ठेवला पाहिजे. दक्षिणेकडच्या भाषांनी तो टिकवून ठेवलेला आहे. मराठी मंडळी मात्र उदासीन दिसत आहेत याची या निमित्ताने खंत व्यक्त करावीशी वाटते. आणि मराठी भाषेतला जो अभिजातपणा आहे तो अभिजातपणा मुळापासून कळसापर्यंत शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी दर टप्प्यावर तिचं पोषण चांगल्या रीतीने होणं आवश्यक आहे असं साधार म्हणावंस वाटतं.
1: श्रोते हो, जगात सुमारे 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि ही भाषा अनेक बोलींनी समृद्ध आहे. या बोली थोड्या थोडक्या नसून 200 हूनही अधिक आहेत. आपल्या मराठी भाषेची मुळं अशी घट्ट रुजलेली आहेत आणि ही या भाषेची थोरवी आहे. हा आपला अभिमान आहेच, परंतु यासोबत या भाषेला एक अतिशय समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आहे, व्याकरण परंपरा आहे. तिचा स्वतःचा असा एक अद्वितीय गोडवा आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. श्रोते हो, आपल्या लाडक्या अभिजात मराठी भाषेचा हा वारसा जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच, पण आपण मराठी जनता म्हणून, मराठीची लेकर म्हणून आपले लाखो कोट्यावधी हात या प्रयत्नांना लावले पाहिजेत. आपण हे करू शकलो तर नक्कीच खऱ्या अर्थानं अभिजात मराठीचा सन्मान होईल आणि अभिजात मराठीचा केवळ सप्ताहच काय, संपूर्ण वर्षभर 365 दिवस अभिजात मराठी भाषेचा उत्सव म्हणून साजरे होतील.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं अंजली ढमाळ यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लावण्य रंग कार्यक्रमात सध्या आपण श्रोते हो प्रियकर आणि प्रियसीवरती लिहिलेली कवनं आज आपण जाणून घेत आहोत। प्रियकर पाठीमागच्या दरवाज्याची कडी काढण्यासाठी प्रेयसीला सांगतोय, त्यावेळेला प्रेयसीनं एक युक्ती शोधून काढलेली आहे। ती म्हणतीये, एक विचार सुचला आहे माझे मानसी, सांगते गृही भूत बाधा जाहली मशी, मी सर्वा देखता अगदीच होते पिसी, ब्रह्मचारी पंचाक्षरी हो

कोणी तुम्ही यावे तातडी. लगेच तिनं भूतबाधा झाल्याचं नाटक केलं. भूमीवर अंग टाकून ती गडबडा लोळू लागली. माता पिता बंधू लगबगीनं तिच्याकडे धावत गेले. मला भूतबाधा झाली आहे असं तिनं आईला सांगितलं. तिची भूतबाधा काढण्यासाठी तिचा भाऊ ताबडतोब एक ब्रह्मचारी पंचाक्षरी घेऊन येतो आणि या पंचाक्षरीचं सोंग घेतलेला हा तिचा प्रियकरच असतो. तो तिच्या नातेवाईकांना सांगतो, म्हणे पंचाक्षरी आहे पिशाच मळा इच्यावरी, म्हणो ही होतसे घाबरी. मग हातातली छडी मारून तो सर्वांना घराबाहेर काढतो. फक्त तिलाच आतमध्ये घेतो. आता घरात फक्त दोघेच असतात. आणि मग पाहती एकमेकांशी आनंदमय, उडविला रंग उभयता होऊन निर्भर. अशा नाट्यमय प्रसंगाने भरलेल्या लावण्या प्रत्यक्ष फडावर पाहताना आणि ऐकताना रसिकांच्या काळजाला गुदगुल्या होत नसतील तरच नवल. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

प्रियकर आणि प्रेयसी उजळ माथ्यानं उघडपणे प्रेम करू शकत नव्हते. त्यांनी लपून छपून केलेलं प्रेम हे शाहिरांच्या काव्याचे विषय झाले होते. त्या काळामध्ये चोरट्या प्रेमाचे प्रकार कसे चालत होते, शरीर सुख घेण्यासाठी प्रियकर आणि प्रेयसी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या कशा करत होते, हे एका लावणीमध्ये शाहिरांनी लिहून ठेवलेलं आहे. अधीर झालेल्या प्रियकराला प्रेयसी कशी समजावून सांगते ते पहा. या उघड पसाऱ्या मधी असे गुण निधी नकोरे कुच धरू, चल जाऊ वरल्या जिन्यात तेथे मनमाने ते करू. सासरी आणि माहेरी कशी मिरे ठमक्याने वागते, ठेवून छाप सर्वांवर तुझला हळूच आलिंगिले. काही पुरुष हे फुलपाखरासारखे असतात, वेगवेगळ्या फुलातला गंध

घेण्यात फुलपाखराला आनंद वाटतो, पुरुषांनाही वाटतो. असाच एक पुरुष एका तरुणीवर त्याचं प्रेम होतं, पण नंतर तिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटेना, तिच्याशी तो बोलेना, एवढंच काय तर तिच्या घरापुढूनही तो जाईना. तेव्हा त्याची प्रेयसी त्याला विचारते, का मजसी अबोला धरुनी जाशी वाकडा घरावरुनी, तुझसाठी पतीसमी मुकले हाता पाया पडूनी मी चुकले, ममतेच्या करी विकले जसे निरुदक कमल सुकले, गांजिशी उरामधी पिकले शोखी दाविसी तरहा करुनी, का होसी तू असा करडा माझी या जीवाच्या अरडा. अशा प्रकारे प्रियकर प्रेयसीच्या वेगवेगळ्या तऱ्हा शाहिरांनी आपल्या वेगवेगळ्या लावण्यांमधून रंगवलेल्या आहेत. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. सुनबाई ओटी भरून जाई या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेली आहे.

लावण्यांमध्ये प्रियकर प्रियसी असो किंवा पतीपत्नी असो, हे एकमेकांच्या भेटीसाठी आतुरलेले आहेत. पण त्यांची ही आतुरता निखळ प्रेमासाठी नसून केवळ शरीरसुखासाठीच आहे असं काही लावण्यांमधून दिसतं. एका लावणीमध्ये एक स्त्री आपल्या रायाला घरी येण्यासाठी विनंती करते. त्यासाठी लिहिलेलं कवन असं आहे, घडीभर या हो माझ्या घरासी राया, का मन आपुले खवळूनी जाता, मी नव्हे कामिनी तशी गुणवंता, बिन अपराधे का

0: सुखविता मी वंदिते आणि तुमच्या अहो पाया टाकुनी देता का ममतेला दीन जनावरी का हटकेला कोप कशामुळे हा मनी केला नवतनुसंगमी मदन भुललेला। आणखीन एका स्त्रीचं वर्णन एका लावणीमध्ये केलेलं आहे। स्वतः खपून चार दिवस रंग महाल सजविला चौगर्दा शिंपून सुगंधे चौखणी भिजविला वसंत ऋतूचा बहार एकांती पलंगावर भोगा लगट करून शेल्या मी धरते तीन तीनदा सोगा कर्ण फुले तळपता उजेड दोहो गालावर पडती आपाप सुटली गाठ नजर कुचाग्र तडतडती। एका स्त्रीचा पती दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागलेला आहे पण त्यानं तिच्याकडे जाऊ नये आपल्याकडंच थांबावं अशी विनवणी करणारी एक लावणी आहे। ती लावणी कोणती ते ऐकूया एका ढंगदार लावणी नंतर।
1: नखरेल सांग तुझ नाव गाव म्हणतात मला ग बाजीराव
2: सर माग पोरा नाव माझ तारा येऊ दे वारा
1: बापरे।

0: லவ்லா
1: ஒப்பாக பதரு ஹத்தாத்து கவுலா
0: நன்னு ஜீவால செட்டா லவ்லா
1: பதரு ஹத்தாத்து கவுலா
0: நன்னு ஜீவால செட்டா லவ்லா
1: ஒப்பாக பக்க பதரு ஹத்தாத்து கவுலா
0: நன்னு ஜீவால செட்டா.
2: एका स्त्रीचा पती दुसऱ्या स्त्रीकडं आकर्षीला जातोय आणि तो तिच्याकडं जाऊ नये म्हणून एका शाहिरानं लावणी लिहिली आहे ती अशी. भरजरी बूट सोनेरी लाल पातळ पैठणी ल्याले चकचकाट आरसे महाल बिछाना सुबक करून ठावी येले हौसेने धरीन पदरास सख्याचे पुढे उभी राहते कोठवर छळुनिया पाहता परकीच्या घरी कसे जाता. फक्त स्त्रीच पुरुषाकडे जाते असं नाही तर काही पुरुषही स्त्रियांकडे कसे आकर्षित होतात याची एक लावणी आहे. रुसू नये कामिनी हसून बसून मसी बोल गे मज जवळी तू धरू नको शंका क्षणभरी शोभावी माझ्याव्या अंका रती मदनाची तू मजरंका होऊ नको भामिनी किती मन हे तव खोल गे हो दिवसाची गडे जिन गाणी अबला कोणाची अशी गुणखाणी. अशा प्रकारे अनेक रचना शाहिरांनी केलेल्या आहेत. आणखीन काही रचना पाहण्यापूर्वी आपण एक ढंगदार लावणी ऐकूया.

प्रियकर आणि प्रियसीच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या लावण्या आज आपण पाहतोय. पतीपत्नीचा रुच्वा काढणाऱ्या काही लावण्या देखील शाहिराने लिहिलेल्या आहेत. नवीनच स्त्री गळा पडली कोण, खरे सांग मज प्रीती नाही तर देईन प्राण. कोण्यास्थळी आज विलास केला, मागे येतो परतुनी बरीच भूल थाप देऊनी गेला. केवळ तुम्हीच पुष्पाचा झेला, सवतीचे रुतले एकदंत झाला. सख्या मशी सत्यवचन बोला, नेत्र दिसती आरक्त कोठे कैफात धुंद झाला. आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे जातोय हे कळल्यानंतर ती स्त्री त्या पतीला टाकून बोलते. तिच्या या बोलण्याला पुरुषही काय उत्तर देतो ते बघा. ऐक नारी खरी आमूची गोष्ट, बाळपणीचा मैत्र त्याची कधी नव्हती झाली भेट. काल अवचित पडली गाठ, त्याने नेले घराप्रत, नाही तू नको मानू खोट. वाढिले पंचामृत ताट, भोजन झाल्यावर डाव मांडिला सारी पाट. असे खेळ खेळता रात्र झाली चार प्रहर, जागृती नेत्रावर चढले जहर. हे पलंग टाकून येते झोपेची लहर, लहरीवर येती लहर जाण, नको छोडू मज प्रती, घडीवर होऊ दे निद्रा शयन. अशा प्रकारच्या अतिशय सुंदर रचना त्या काळामध्ये शाहिरीने केल्या होत्या. आणखीन एक ढंगदार अशी लावणी खास आपल्यासाठी.

0: चला पड़ला हो या तो जात
1: बरेदार श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
3: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.
5: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं

0: 10,000 कोटी रुपयांचा एसएमई वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली, तसंच एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळचं नियोजन हे प्राधिकरण करेल. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु अशा 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी परिवहन विभागानं 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यंदा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: वाजवाजून 2 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. विलंबित गत 1 तालात, द्रुत गत 3 तालात, तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची. व्हायोलिनवर राग भीमपलास, कलाकार अनूप कुलथे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुप कुलथे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग भीमपलास, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. असे अनेक न दिसणारे मैलाचे दगड ज्याच्यातल्या अचीवमेंट्स किंवा ज्या अचीवमेंट्स आपण कधीच सेलिब्रेट करत नाही. आता हे न दिसणारे मैलाचे दगड कोणते, आयुष्यातले असे टप्पे कोणते, याबद्दल आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. असा विषय ज्याचा संबंध कदाचित तुमच्या माझ्या आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगाशी असेल. आज आपण बोलणार आहोत इनविजिबल माइलस्टोन्स, म्हणजेच न दिसणारे मैलाचे दगड. आपल्या आयुष्यातली अशी छोटी छोटी यश जी कदाचित सोशल मीडियावर पोस्ट होत नाहीत, ज्यासाठी टाळ्या वाजत नाहीत, प्रमाणपत्र मिळत नाहीत, फोटो काढले जात नाहीत, आणि कदाचित आपल्या जवळच्या व्यक्तीलाही त्याबद्दल माहिती नसते, पण हीच छोटी यश आपल्या मोठ्या प्रवासाची खरी पायाभरणी करत असतात. आपण यश म्हटलं की आपल्या डोळ्यां

समोर काही ठराविक चित्र उभी राहतात. परीक्षेत पहिला क्रमांक, मोठ्या कंपनीत नोकरी, बढती, स्वतःचा व्यवसाय, परदेशात शिक्षण, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं, पुरस्कार मिळणं, मोठं घर घेणं किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणं, या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्यांचा आनंद साजरा करायला हवाच. पण प्रश्न असा आहे की या मोठ्या यशाच्या आधी जे हजारो छोटे टप्पे पार केले जातात त्यांचं काय? पहिल्यांदा अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणं, अभ्यासात मागे पडल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडणं, एखाद्या विषयाची भीती असूनही तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं, मुलाखतीत नाकारलं गेल्यानंतर पुढच्या मुलाखतीसाठी पुन्हा तयारी करणं, स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करणं, चुकीची सवय कमी करणं, नाही म्हणायला शिकणं, मदत मागायला लाजू नये हे समजणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी कौतुक करत नसतानाही आपलं काम प्रामाणिकपणे सुरू ठेवणं, हे देखील यशच आहेत. पण त्यांना आपण किती वेळा यश म्हणतो? युवावस्थेत ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते, कारण आजचा तरुण सतत एका अदृश्य शर्यतीत असल्यासारखा अनुभव घेतो. सोशल मीडियावर कुणाचं ग्रॅज्युएशन दिसतं, कुणाची नवीन नोकरी, कुणाचा बिझनेस, कुणाचं फॉरेन एज्युकेशन, कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, कुणाचं ट्रॅव्हलिंग, कुणाचं अवॉर्ड, आणि आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी नेमकं काय केलंय? पण इथेच एक मोठा गैरसमज होतो. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या हायलाइट्स आपल्या आयुष्यातल्या बिहाइंड द सीन्सशी तुलना करतो. आपल्याला दुसऱ्याचा परिणाम दिसतो, त्यामागचे प्रयत्न दिसत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळालेले दिसतात, पण त्यांनी किती वेळा न समजलेला धडा पुन्हा वाचला हे दिसत नाही. एखाद्या तरुणाला नोकरी मिळालेली दिसते, पण त्याने किती अर्ज केले, किती रिजेक्शन स्वीकारले, किती वेळा स्वतःचा रिझ्युमे बदलला हे दिसत नाही. एखाद्या कलाकाराचं सुंदर परफॉर्मन्स दिसतं, पण त्या परफॉर्मन्सच्या आधीची असंख्य तासांची प्रॅक्टिस दिसत नाही. म्हणून आजचा पहिला संदेश अगदी साधा आहे, तो म्हणजे आपल्या प्रवासाची किंमत फक्त अंतिम परिणामावर ठरवता येत नाही. कधीकधी सर्वात मोठं यश म्हणजे आपण थांबलो नाही हे असतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटते, पहिल्या दिवशी त्याला 10 उदाहरणांपैकी एकच उदाहरण सोडवता आलं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. बाहेरून पाहिलं तर ते फार मोठं अचीवमेंट वाटणार नाही, पण त्या विद्यार्थ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण काल मला गणित जमत नाही असं म्हणणारा विद्यार्थी आज एकदा प्रयत्न करून बघतो असं म्हणू लागलाय, हा बदल दिसत नाही, पण तो महत्वाचा आहे. मानसशास्त्रात सेल्फ एफिकेसी म्हणजे एखादं काम यशस्वीपणे करण्याची आपल्यात क्षमता आहे असा स्वतःवरचा विश्वास. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बँड्युरा यांच्या मते अशा विश्वासाच्या निर्मितीत स्वतःला आलेले छोटे यशस्वी अनुभव महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच मी हे करू शकतो हा विश्वास अनेकदा एका मोठ्या विजयातून नाही तर अनेक छोट्या प्रयत्नातून तयार होतो. म्हणून जर आज आपण एखादं कठीण काम पूर्ण केलं असेल तर स्वतःला एकदा सांगितलं पाहिजे, नाही का, की हो हे छोटं होतं पण मी केलंय. कारण आत्मविश्वास नेहमी टाळ्यांमधून येत नाही, कधी कधी तो शांतपणे आपल्या आत तयार होतो. आता आणखी एक उदाहरण घेऊया. समजा एक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पहिल्या महिन्यात त्याचा अभ्यास व्यवस्थित होत नाही, दुसऱ्या महिन्यात तो अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो, तिसऱ्या महिन्यात त्याला दररोज 2 तास अभ्यास करण्याची सवय लागते, काही महिन्यांनी तो मॉक टेस्टमध्ये मागच्या वेळेपेक्षा 10 गुण जास्त मिळवतो. कदाचित कोणी त्याच्यासाठी सेलिब्रेशन ठेवणार नाही, कदाचित घरात कोणी मिठाई वाटणार नाही, कदाचित सोशल मीडियावर कोणी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिणार नाही, पण त्या 10 गुणांमध्ये त्याच्या अनेक दिवसांच्या शिस्तीचा पुरावा आहे. यालाच आपण इनविजिबल माइलस्टोन म्हणू शकतो. मोठ्या यशापर्यंत पोहोचताना असे कितीतरी इनविजिबल माइलस्टोन्स येतात. पहिला दिवस, पहिला प्रयत्न, पहिलं अपयश, पहिल्यांदा मदत मागणं, पहिल्यांदा भीतीवर मात करणं, पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेणं, पहिल्यांदा स्वतःची चूक मान्य करणं, पहिल्यांदा पुन्हा सुरुवात करणं, आणि कधी कधी
फक्त आजचा दिवस

0: कालपेक्षा थोडा चांगला जगणं. संशोधनात प्रोग्रेस प्रिन्सिपल या संकल्पनेत महत्त्वपूर्ण कामात झालेली प्रगती ही प्रेरणा आणि सकारात्मक भावनांसाठी महत्त्वाची ठरू शकते, असं टेरेसा ॲमाबाईल आणि स्टेव्हन क्रॅमर यांच्या कामातून मांडत गेलं आहे. म्हणजे अंतिम ध्येय अजून दूर असलं तरी मी पुढे जात आहे ही जाणीव माणसाला पुढचा प्रयत्न करण्याची ऊर्जा देऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं यश घोषित करावं. याचा अर्थ असा आहे की खरी प्रगती झाली असेल तर तिला दुर्लक्षित करू नका.
1: कुछ

मित्रांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो, आज मी काय सुधारलं आणि आज मी कोणतं छोटं पाऊल पुढे टाकलं. उत्तर मोठं असण्याची गरज नाही. आज मी 10 पानं वाचली, आज मी एक नवीन शब्द शिकलो, आज मी 30 मिनिटं अभ्यास केला, आज मी माझं काम वेळेवर पूर्ण केलं, आज मी राग आला तरी शांत राहिलो, आज मी माझ्या मित्राची मदत केली, आज मी अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केला. ही छोटी वाक्य आहेत, पण अशाच वाक्यांमधून आपल्या आयुष्याची मोठी कथा तयार होते. आता कल्पना करा, एका तरुणीला मंचावर भाषण करायचंय. तिला खूप भीती वाटते. पहिल्यांदा ती फक्त 2 वाक्य बोलते, आवाज थरथरतो. दुसऱ्यांदा ती थोडं अधिक बोलते. तिसऱ्यांदा ती प्रश्नांची उत्तरं देते. काही महिन्यांनी ती आत्मविश्वासाने संपूर्ण भाषण करते. लोकांना अंतिम भाषण दिसेल, पण तिच्यासाठी खरी अचीवमेंट कदाचित पहिल्यांदा मंचावर उभं राहणं ही होती. कारण त्या दिवशी तिने भीती संपवली नव्हती, तर तिने भीती असूनही पाऊल टाकलं होतं. आणि धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. म्हणूनच जर आपण सध्या एखाद्या अशा टप्प्यावर असू जिथे आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी घडताना दिसत नसेल, तरी स्वतःला कमी समजू नये. कदाचित आपण तयारीच्या टप्प्यावर असू, कदाचित आपलं काम अजून दिसत नाही, कदाचित आपल्या प्रयत्नांना अजून परिणाम मिळालेला नाही, कदाचित आपण अजून शिकत आहो, आणि हे ठीक आहे. झाडाचं बीज जमिनीखाली असताना बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला काहीच घडताना दिसत नाही, पण आतमध्ये प्रक्रिया सुरू असते. मुळं तयार होत असतात आणि कधीतरी त्यातून रोपटं बाहेर येतं. आपल्या आयुष्यातही काही काळ असा असतो, आणि दॅट इज नोबडी सीज एनिथिंग. पण त्याचा अर्थ नथिंग इज हॅपनिंग असा नसतो. कधी कधी शांत काळ हा तयारीचा काळ असतो, आणि म्हणूनच आपल्या जीवनातल्या इनव्हिजिबल माइंडस्टोन ओळखल्या पाहिजेत. कदाचित आपलं पहिलं इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे सकाळी वेळेवर उठणं असू शकतं. कदाचित मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं असू शकतं. कदाचित रोज 10 मिनिटं इंग्रजी बोलण्याचा सराव करणं असू शकतं. कदाचित आई वडिलांशी संयमाने बोलणं असू शकतं. कदाचित आपल्या पैशांचा योग्य वापर सुरू करणं असू शकतं. कदाचित स्वतःच्या चुका स्वीकारणं असू शकतं. कदाचित टॉक्सिक कंपॅरिझन कमी करणं असू शकतं. तर कदाचित एखाद्या जुन्या अपयशातून बाहेर पडणं असू शकतं. कदाचित स्वतःला पुन्हा एक संधी देणं असू शकतं. यापैकी कुठलीही गोष्ट छोटी वाटू शकते, पण आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडत असेल तर ती महत्वाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही, विश्रांती घेणंही कधी कधी माइलस्टोन असू शकतं. कारण सतत काम करणं म्हणजेच प्रगती असं नाही. आपल्या मर्यादा ओळखणं, थकल्यावर थोडं थांबणं, योग्य मदत घेणं आणि पुन्हा नव्या ऊर्जेने सुरुवात करणं हेही वैयक्तिक विकासाचे भाग आहेत. विशेषतः तरुणांनी मी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे या दबावापासून स्वतःला थोडं दूर ठेवायला शिकायला हवं. प्रगतीला वेगाची नाही, सातत्याची गरज असते. मित्रांनो, कासव आणि सश्याची गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. त्या गोष्टीचा खरा अर्थ फक्त स्लो अँड स्टेडी विन्स एवढाच नाही, तर आपल्या जीवनात सातत्याने टाकलेली छोटी पावलं आपल्याला पुढे नेतात. हा त्यामागचा साधा संदेश आहे. आपलं यश फक्त त्या दिवशी सुरू होत नाही ज्या दिवशी जग आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतं.

0: तर आपलं यश त्या दिवशी सुरू होतं ज्या दिवशी आपण पहिल्यांदा स्वतःला म्हणतो मी प्रयत्न करणार. मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा म्हणतो मी पुन्हा प्रयत्न करणार. आणि एखाद्या दिवशी आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो मी किती पुढे आलो आहे. मित्रांनो, मोठी स्वप्न नक्की बघा, मोठी ध्येय ठेवा, यश मिळवा, पुरस्कार मिळवा, करिअर घडवा, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि स्वतःला अभिमान वाटेल असं काम करा. पण त्या मोठ्या स्वप्नाच्या प्रवासात छोट्या विजयांना विसरू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात अनेकदा मोठ्या घोषणेने होत नाही, ती एका छोट्या निर्णयाने होते. एक पान वाचण्याच्या निर्णयाने, एक तास अभ्यास करण्याच्या निर्णयाने, एकदा पुन्हा प्रयत्न करण्याच्या निर्णयाने, भीती असूनही पुढे जाण्याच्या निर्णयाने, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या निर्णयाने. आज जर आपल्या आयुष्यात कुणीही टाळ्या वाजवत नसेल तरी स्वतःसाठी एक छोटी टाळी वाजवली पाहिजे. जर कुणी वेल्डन म्हणत नसेल तर स्वतःला म्हटलं पाहिजे आय एम मेकिंग प्रोग्रेस, कारण आपला प्रवास अजून संपलेला नाही आहे. आणि कदाचित आजचं आपलं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पहिला अदृश्य मैलाचा दगड असेल. चला तर मग आजपासून मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी छोट्या प्रगतीकडेही लक्ष देऊया. आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवूया. आजचं एक पाऊल उद्याच्या स्वप्नाच्या दिशेने टाकूया. आणि आपल्या मनात एक वाक्य कायम ठेवूया, माझ्या प्रत्येक छोट्या प्रयत्नांची किंमत आहे, कारण प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या थोडं जवळ घेऊन जाते. धन्यवाद.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने हे आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: अमृत कलश हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण रोजच पर्यावरणाविषयीच्या बातम्या ऐकत असतो. प्रदूषणाचा वाढता धोका, जंगलं कमी झाल्यामुळे होणारं नुकसान, वाढतं तापमान अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात आणि आपणही तेवढ्यापुरतं ऐकून ते विसरूनही जातो किंवा आपण काय करणार असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता आपल्या दैनंदिन जीवनात जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर छोट्या छोट्या सवयी बदलून एका परिवर्तनाची सुरुवात आपण करू शकतो. आणि श्रोते हो, याच विषयावर बोलण्यासाठी की निसर्गाची जपणूक करताना आपण काय करू शकतो यावर बोलण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत विजय राजे ढमाळ. मंडळी, जवळजवळ 29 वर्षाहून अधिक काळ ते पर्यावरण या क्षेत्रात काम करत आहे. राष्ट्रीय नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्त्वांच्या विषयावर ते कार्य करत असतात, तर त्यांच्याकडून आज पर्यावरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजयजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: विजयजी. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं आणि या पर्यावरण क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात.
1: 15 ऑगस्ट 1966 साली माझा

0: जन्म माझ्या आजोळी बावडा येथे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला.
1: बरं.
0: तसेच आसवली येथे माझे मूळ गाव असल्याने माझे शिक्षण माझ्या गावच्या इथे झाले. माझ्या या आसवली गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत आणि माझी शेतीही डोंगराच्या पायथ्याला आहे.
1: बरं.
0: त्यामुळे मोर नाचताना आम्ही अगदी जवळून एक 10 फुटाच्या अंतरावरून पाहिलेले आहेत. सकाळी मी शेतामध्ये जातो तर आमच्याकडं भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगाची शेती असती, तर त्या शेतीमध्ये मोर वाटाण्याच्या शेंगा, शेतीच्या शेंगा असे खाण्यासाठी सकाळी लवकर येतात. आणि साधारणतः 8-10 टायमाला आम्ही सकाळी शेतात गेल्यानंतर ते मोर नाचताना बघायचो. डोंगर जवळ असल्यामुळं लांडगे, कोल्हे, ससे, तरस, माकड हे सर्व प्राणी आम्ही लहानपणी जंगलात पाहिलेले आहेत. आणि जंगलातील रानमेवा खाऊन दऱ्याखोऱ्यात पावसात भिजण्याचा प्रचंड आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे. दिवसामध्ये 2-3 वेळा आम्ही इंद्रधनुष्य पाहायचो. नंतर शालेय शिक्षण घेत असताना मी NCC मध्ये सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करत होतो. अशा पद्धतीने माझे लहानपण गेले. लहानपणी सर्व सण साजरे करीत असताना खूप मजा यायची. त्यामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांचा अति महत्वाचा उत्साहाचा सण बेंदूर,
1: बर,
0: त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, जत्रेसारखे सण आनंदाने गावाला साजरे करायला मिळायचे. अशा डोंगरदऱ्यात रानमेवा लहानपणीच खाल्ल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मोठेपणी याच्या आठवणी राहिल्याने सर्व मन ती बेचैनी पर्यावरणाकडे आकर्षित झाली आणि पर्यावरणाचे हेच कार्य करत राहिलो. आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे दरवर्षी 5 जूनला विश्व पर्यावरण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. त्या विश्व पर्यावरण दिवसाच्या कार्यक्रमाला आम्ही जगातल्या इतर देशातले अनेक देशातले पर्यावरण प्रेमी बोलावतो. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्व भारतभर आम्ही बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद अशा अनेक महत्त्वाच्या शहरामध्ये आमचे पर्यावरण सेमिनार घेत असतो आम्ही. आणि माझे हे कार्य राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे पोहोचलेले आहे.
1: वा. आणि विजयजी, आपण नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये तुमचं खूप काम आहे. तर आता विविध सणांना आपल्या सुरुवात झाली आहे, आपण या दोन्ही विषयांकडे कशा प्रकारे बघताय?
0: खरं तर भारत हा एक संप्रदायावर विश्वास करणारा देश आहे.
1: हो.
0: तसेच भारत एक विश्वातील प्राचीन देश सुद्धा आहे. देशाची आजची लोकसंख्या 148 करोड पर्यंत पोहोचलेली आहे आणि जगाची लोकसंख्या आज बघितलं तर 830 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशात वेगवेगळे सण साजरे होतात, पण सर्वात जास्त सण हे भारतामध्ये आपण साजरे करतो.
1: बर.
0: त्याच्यात दिवाळी हा भारतातला अति महत्वाचा सण आहे.
1: हो.
0: आणि इतर दसरा आहे, गणपती आहे, ईद, भाऊबीज, रक्षाबंधन, ख्रिसमस सारखे सर्व सण सर्व जातीनुसार खूप या देशामध्ये आनंदाने साजरे होतात. आणि हे सण साजरे करताना खेडेगावामध्ये वास्तविक ज्येष्ठ नागरिकांचा खूप सहभाग असतो. आमच्या गावामध्ये एक दसरा म्हणून सण उत्साहात साजरा करतो. तर त्या गावच्या देवीमध्ये आमचा एक उपवास असतो. 10 दिवसाचं ते नवरत्न असतं आणि हे नवरत्न देवीसाठी 10 दिवस उभ नवरत्न म्हणतो आम्ही. की आमचे जे वरिष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर हे लोक 10 दिवस उभे असतात, ते बसत नाहीत.
1: बर.
0: दसऱ्याला 10 दिवस झाल्यानंतर उपवास सोडायचा दिवस असतो, त्यानंतर 10 दिवसांनी ते बसतात. सर्व विधी हे उभे राहूनच करतात. एक पलंग बांधून सुद्धा त्या पलंगावर थोडा हात टेकून ते झोपतात. मग झोप ही बेडवर किंवा खाली नसते, ती उभी राहूनच घेतली जाते. अशा पद्धतीचे सण ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणे आनंदाने सर्वत्र होतात. ज्येष्ठ नागरिक खेडेगावामध्ये गाव पण ज्याला म्हणतो, गाव पण जपणारी माणसं खेडेगावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत.
1: बर.
0: आणि त्यांना तो अनुभव असतो सणांचा, खेडेगावाचा, आपल्या देशाच्या, आपल्या अगदी गावचं दैवत असेल, बॅलन्स राखतो. देशाचा सणासुदीचा संस्कृतीचा बॅलन्स हा ज्येष्ठ नागरिकापासून खेडेगावापासून चालू होतो असं मी माझ्या लहानपणीपासून बघितलेलं आहे.
1: बर.
0: तर अशा सणांची मोठी जागा आता शहरांनी घेतलेली आहे.
1: त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जागतिक लोकसंख्या आता 800 करोडच्या वर पोहोचली आहे. तर आपण या जागतिक लोकसंख्या बद्दल सुद्धा आता सांगितलं, तर लोकसंख्या आणि पर्यावरणावर आपण काय सांगाल?
0: लोकसंख्येने विश्वात आपण प्रथम क्रमांकावर तर आहेच, पण विश्वात सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आहे.

0: लोकसंख्या वाढली की त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आल्याच.
1: बरोबर.
0: आणि माणसाची मूलभूत गरजा आता वेगळी झालेली आहे. त्याच्यामध्ये आता लोकांना मोबाईल लागतो, टी व्ही, लॅपटॉप, चार्जर याचे प्रमाण जास्त झाल्यामुळं ई वेस्टचे प्रमाण वाढलेले आहे. जास्त कपडे आपण दुकानातून घेताना त्याचं पॅकिंग, त्याला लागणारे प्लास्टिक ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सकाळी दूध, ब्रेड आणायला जातो, भाजी आणायला जातो, ते आपण येताना सगळे प्लास्टिकमध्येच आणतो.
1: बरं.
0: त्यामुळे लोकसंख्या वाढीचा या प्लास्टिक वाढीमध्ये प्रमाण जास्त वाढल्यामुळं या प्लास्टिकचे प्रदूषण हा मोठा गंभीर प्रश्न झाला.
1: बरं. म्हणजे आपण पण रोजच्या वापरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करू शकतो.
0: वापर तर कमी केलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस सकाळी भाजी आणायला जातो किंवा काय जनरल स्टोअर मध्ये जातो, आपण घरातनी आपली पिशवी घेऊन जावी कापडाची. ज्येष्ठ नागरिक बघा, कधी जाताना त्यांच्या हातात एक पिशवी असती कापडाची, खिशामध्ये असती, ते असे जात नाही तर काय घेत नाही. हा आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा खरोखर घेतला पाहिजे.
1: विजयजी, आता अजून एक विचारावं असं वाटतं, म्हणजे हे सगळं तुम्ही पर्यावरणाविषयी सांगत असता, तर पृथ्वीच्या एकूण भूभागावर किती टक्के जंगलं असावीत असं काही क्रायटेरिया आहे का की त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्याला मदत होऊ शकेल?
0: युनेस्कोने, संयुक्त राष्ट्रीय एक जागतिक लेवलला एक संघटना अशी आहे आणि त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग एक ऍक्टिव्ह काम करतो.
1: बरं.
0: तर जगामध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी देशातील भूभागावर कमीत कमी 31% जंगले किंवा झाडे असावीत असा संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी क्रायटेरिया आहे.
1: बरं.
0: अमेझॉन जंगल म्हणून एक फार मोठं जंगल आहे, जवळजवळ 5 देशाची सीमा असणारे एक मोठं जंगल आहे आणि त्या अमेझॉन जंगलामध्ये जेवढी झाडं आहेत आणि अमेझॉन जंगल जेवढं ऑक्सिजन तयार करतो, तो ऑक्सिजन जगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन फक्त आपण अमेझॉन जंगलापासून घेतो. तर सरासरी सर्व जगामध्ये असलेल्या भूभागावर आज 24% जंगले अस्तित्वात आहेत. भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला 31% जंगले असावेत हा क्रायटेरिया आहे, परंतु भारतामध्ये 21% भूभागावर जंगलांनी झाडे व्यापलेली आहेत.
1: बरं.
0: म्हणजे आपल्याला 31% जायचंय, म्हणजे प्रचंड वृक्षारोपण आपल्याला आज करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे अजून 10% तफावत आहे,
0: आपल्याकडे खूप तफावत आहे. याच्यावर आपण हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे की किती झाड लावली पाहिजेत, हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि झाड हे सर्वांचं एक दैवत आहे, झाडे आपली मायबाप आहेत. झाडांच्या मुळे तयार झालेला ऑक्सिजन आपण फुकट घेतो, यावर मानवजातीबरोबर संपूर्ण जीवसृष्टीचे जीवन अवलंबून आहे असं मला वाटतं.
1: त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सुद्धा वाढत चाललाय, निसर्गावर सुद्धा एक प्रकारे ते संकट आहे. तर पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे यावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता जनतेने या पर्यावरण संरक्षणासाठी किंवा पर्यावरण जीवनशैली कसं असावी याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: सर्वत्र धरतीवर ते तापमान वाढलेलं आहे. अलीकडेच आपण बघितलं, या वर्षीच एक 1.5 महिना पाऊस उशिरा झाला. तर हे पाऊस उशिरा येणं, कधीतरी अवेळी पाऊस येणं, हवामानामध्ये बदल होणं हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचेच एक सिग्नल म्हणावं लागेल. आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि जागतिक स्तरावर अनेक मुख्य संस्थेद्वारे पर्यावरण संबंधी महत्वाचे निर्णय घेतले जातात. याच्यात संयुक्त राष्ट्रसंघ मार्फत पर्यावरण विभाग काम करत असतोच. अशा अनेक वेगवेगळ्या देशात पर्यावरण परिषदा घेतल्या जातात. आपल्या देशाची भूमिका मांडताना भारताने क्लायमेट चेंज या विषयावर खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. आपण पूर्वी कोळशापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करत होतो, परंतु अलीकडे देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोलर वीज निर्मितीसाठी खूप भर दिलेला आहे. आणि खरं तर लोकांनी सोलर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण स्वतःहून ऑनेस्टी पुढे आलं पाहिजे. भारत सरकारने अलीकडे खूप त्याच्यावर सबसिडी दिलेली आहे. आता माझ्या घरामध्ये मी सोलर लावलेले आहे.
1: बरं.
0: मला इलेक्ट्रिसिटीचं बिल 100 रुपये येतं. जवळजवळ 8-10 रूम आहेत, फॅन आहेत, सगळं लाईट आहे, 100 रुपये बिल येतं मला. त्यामुळं सोलरचा फायदा हा तुम्हाला इकॉनॉमिकली स्वस्त आहे.
1: बरं.
0: आणि आपण देशाच्या पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी इनडायरेक्टली मदत करतो.
1: म्हणजे ह्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं.
0: मी पर्यावरणाचं काम करत असताना मी दरवर्षी झाडं लावतोच लावतो. पण सोलरचा वापर करण्यामुळे मला एक आनंद झाला की मी पर्यावरणासाठी अजून एक हातभार लावण्याचा प्रयत्न करतो.
1: अगदी बरोबर.
0: तर सर्व देशातील लोकांना माझं सांगणं आहे की प्रत्येकाने आपल्या घरावर सोलर लावा आणि सरकार काय सबसिडी देईल याचीही वाट बघू नये. तुम्हाला 100 रुपये लाईट बिल येत असेल, तुमचे 4-4.5 हजार महिन्याला जर वाचत असतील, तुम्ही वर्षाचे पैसे किती वेस्ट घालवत होता, किती वाचले, तुम्ही 30-40 वर्ष बंगल्यामध्ये राहता, 50 वर्ष राहता, तुम्ही किती लाईट बिल वाचवता, पैसे वाचवता. म्हणून तुम्ही सरकार किती देते हे बघू नका, तुम्ही देशासाठी ऑनेस्टी व्हा आणि सोलरचा वापर चालू करा.
1: म्हणजे स्वतःच्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा सुद्धा फायदा त्यामुळे भरपूर होणार आहे.
0: एकदम बरोबर, एकदम बरोबर. तसंच आम्ही एक पर्यावरण संमेलन घेत असतो.
1: बरं.
0: आम्ही दिल्लीमध्ये दरवर्षाला 5 जूनला जागतिक पर्यावरणाचे काही कार्यक्रम घेतो. ते संपूर्ण कार्यक्रम इतर देशातले लोक तिथे येतात, पर्यावरण प्रेमी येतात, त्यांचे विषय ते मांडतात. सरकारची काय आम्ही केंद्र सरकारची काय मंत्र्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, ते पर्यावरण संदर्भात नवीन पॉलिसी काय असतात ते मांडतात. अशा प्रकारे आम्ही गेले 29 वर्ष जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व देशभर साजरा करतो आणि त्या दिवशी आम्ही कमीत कमी 10,000 झाडं एका जिल्ह्यामध्ये लावण्याचा आमचा एक तो प्रयोग आहे. आणि ही संस्था देशभर असल्यामुळं जवळजवळ भरपूर प्रमाणात आम्ही कोट्यवधी झाडं दरवर्षाला 5 जूनच्या निमित्ताने लावतो. आणि माझा 15 ऑगस्ट एक जन्मदिवस आहे. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला 47 ला मिळालं. माझे वडील शेतकरी आहेत पण क्रांतिकारी आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक होते. 15 ऑगस्टला माझा जन्म झाल्यामुळं माझं नाव विजय ठेवलंय. त्या नावामध्येच क्रांती असल्यामुळं पर्यावरणाची क्रांती करावी असं मला वाटलं म्हणून मी या विषयामध्ये काम करतो.
1: म्हणजे झाडांची लागवड स्वतः करणं सगळं तुम्ही स्वतःपासून करता आणि मग समाजाला बाकीच्यांना सांगता, हे खूप कौतुकास्पद आहे.
0: स्वतः केल्यामुळं दुसऱ्याला सांगताना आपला कॉन्फिडन्स वाढतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्याबद्दल एक वृक्षारोपणाबद्दल देशाबद्दल प्रेम तयार होतो. कधी बघा, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका झाडं लावा झाडं लावा, तुम्ही स्वतः घरात झाडं लावा. मी काल सातारला एका माझ्या पाहुणे एक वारले आणि त्यांचा 13वा होता, तर विधी 13वेला सगळे काय 10व्यापासून पिंडदान वगैरे असतात, मला खूप चांगला उपक्रम बघायला मिळाला. तर 13वेला त्यांनी 1,000 झाडं लावली.
1: बरं.
0: त्यांचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये एक चिंदौली म्हणून आहे आणि त्या गावाच्या बाजूनी नदी जाते, कृष्णा नदी. नारळ, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, कवटाची झाडं अशी ती झाडं आणली होती आणि काही लोक प्रतिनिधी होते, मी होतो पर्यावरण प्रेमी म्हणून आम्हाला ते आमच्या हस्ते झाडं लावण्याचं ते त्यांना ते म्हणून त्यांनी ती वाटली. तर अशा ठिकाणी दुःख व्यक्त करताना त्या माणसाची तुम्ही एक आठवण म्हणून 1,000 झाडं जी ऐवजी 500 लावा 100 लावा.
1: बरोबर.
0: पण झाडं लावण्याचा उपक्रम पिंडदान इतकाच महत्वाचा आहे असं मला.
1: आणि हा खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि नाविन्यपूर्ण, म्हणजे सगळ्या समाजाने आदर्श घ्यावा असं हे तुम्ही छान उदाहरण.
0: तुम्हाला त्यांची एक जाणीव, झाड मोठं झाल्यावर जाणीव येईल की हे माझे आजोबा गेले होते त्या दिवशी झाड लावलं. तुमच्या घरी लग्न असेल तर सकाळी 9 वरा 9 रीच्या तिकडं मांडवा जायच्या आधी झाडं लावत मांडवात जावा.
1: बरं. म्हणजे हे खरं स्मरण
0: तुम्हाला वाटेल, तुम्ही लग्नाचा वाढदिवस दरवर्षाचा साजरा करता पण तिथं लक्षात ठेवा की हे झाड वाढत वाढत गेले, आज आंबे आले, जांभळं आली, माझी मी लग्नादिवशी लावली होती. खूप चांगले.
1: बरं. जंगलामुळे पावसावर सुद्धा परिणाम होतो, तर भारतात जो पाऊस पडतो त्यापैकी भारतातील सर्व धरणांमधून किती पाणी अडवलं जातं आणि भारतामध्ये सरासरी पाऊस दरवर्षी किती पडतो याविषयी आपण काय माहिती द्याल?
0: भारतामध्ये जो पाऊस पडतो आज केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 6,600 पेक्षा जास्त लहान मोठी धरणं आहेत.
1: बरं.
0: आणि या लहान मोठी धरणामध्ये जवळजवळ 11,493 TMC पाणी अडवले जाते. खरं तर जेवढा पाऊस पडतो त्याच्या आपण एक 15% ते 20% पाणी अडवतो आणि अशी ही एवढीच धरणं म्हणजे 11,493 TMC पाण्यामध्ये आपल्या भारतातील नागरिकांचा विकास, औद्योगिकरणाला लागणारं पाणी याच्यात भागवतो. म्हणून अजून 80% धरणं बांधणं गरजेचं आहे. कोकणमध्ये जेवढा पाऊस पडतो त्या पावसाचं अजून पाणी आपण सर्व प्रकारे अडवत नाही, कारण कोकणामधला पाणी पडणारा पाऊस त्याचं जर पाणी अडवलं तर सगळ्या महाराष्ट्राला पाणी पुरल एवढा पाऊस फक्त कोकणात होतो. म्हणून धरणं बांधली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजे. तर असे पाऊस पडण्याचे जे काही भागांमध्ये म्हणजे आता राजस्थानला कधी जास्त पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो, पश्चिम भागाच्या वेस्टर्न घाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पण जिथं जिकडं जंगलं नाही, झाडी नाही, तिकडं पाऊस खूप कमी आहे. खरं तर

0: आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जंगलं आहेत, कोकण भागामध्ये जिथं प्रचंड पाऊस पडतो, हे पाणी अडवून आपण पश्चिम महाराष्ट्रात तसं पाणी एवढं काही शॉर्टेज नाही, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे.
1: बर
0: तर हे कोकणाचं पाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये घेऊन जाऊ. आज ब्रिटिशांनी मोठमोठी पाईपलाईन करून आज ते तानसा वगैरे ही धरणं बांधून हे आज मुंबईसारख्या ठिकाणी पाणी आणलं. अशा पाईपलाईन जर कोकणला केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज एक पाईप दिली किंवा 5 जिल्ह्यामध्ये एक पाईप दिली, तर कुठलाच भाग महाराष्ट्रातला दुष्काळी राहणार नाही. हे मुख्यमंत्र्याचं स्वप्न आहे की पुढील काही वर्षात हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ बघायला मिळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की लवकर करावं.
1: बरं
0: तर अशी मोठमोठी धरणं बांधली गरजेचं आहे आणि मोठमोठी जंगले असल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आता भारतामध्ये मोठी धरणं आहेत काय, झाडांच्या पाना फुलांच्या पासून, जसं आपण मगाशी विषय घेतलेला होता
1: हो
0: की निसर्गापासून, निसर्गाचे काही चमत्कार आहेत की आपण झाडांच्यापासून त्यांच्या रसापासून औषधी वनस्पती औषधं तयार होतात. निसर्ग हा मानवाच्या आरोग्याची काळजीच घेतो असं मला म्हणायचं आहे. तर औषधे आजारांच्या गोळ्या ह्या झाडापासून तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण हे मूर्छित पडले होते, बेशुद्ध पडले होते, त्यावेळेस संजीवनी वृक्षापासूनच त्यांना जीवदान मिळाले. त्या झाडाचे नाव आज सुद्धा संजीवनी बुटी म्हणून ओळखले जाते. तर पर्यावरणाचा हा सगळा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष ही आपले खरोखर दैवत आहेत आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचे जपणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण जंगलामध्ये सरपटणारे प्राणी असतात, साप असेल, आज सापाच्या विषापासून खूप चांगले मेडिसिन तयार होतात, इंजेक्शन तयार होतात. म्हणजे काय माहिती, आधी त्याच्यामध्ये एक ते पाल आपण बघतो, पाल इतकी विषारी की ती कशात पडली अन्नात तर हजारोही जीव जातात. म्हणजे अशा प्रकारची काही जीवसृष्टीमध्ये काही च्या पासून आपण औषध तयार करतो, काही
1: बरं
0: घातक आहेत. तर अशा पद्धतीने मी आपल्याला झाडांची निगा राखली पाहिजे. त्यात पिंपळ, वड, चिंच, आपण पिंपळामध्ये तर विष्णूचा अवतार बघतो, वडामध्ये आपण वड सावित्रीची पूजा केली जाते, महिला त्याच्यामध्ये परमेश्वराला बघतात. लिंब तर हे खूप प्रचंड औषधी वनस्पती आहे. तर तुकाराम महाराजांनी यावर सांगितले, वृक्षवली आम्हा सोयरे.
1: हो
0: सोयरे म्हणजे एक पाहुणा, झाडांना पाहुण्याचा दर्जा आपल्या ऋषीमुनी संतांनी दिलेला आहे.
1: बरं
0: म्हणून माझी विनंती सर्व देशबांधवांना, विश्वामध्ये असलेल्या पर्यावरण प्रेमीला, आपण आयुष्यभर झाडं भरपूर लावा, ते मोजू बी नका. कारण आपण ऑक्सिजन घेताना निसर्ग मोजत नाही तुम्ही आज किती किलो ऑक्सिजन घेतला.
1: बरं अगदी बरं
0: म्हणून तुम्ही झाडं भरपूर लावा, जंगलं वाढवा, तर तुमचं निसर्ग खूप सुंदर दिसेल. तुम्हाला पावसाची अपेक्षा करायची गरजही नाही, भरपूर पाऊस पडेल, तुम्हाला भरपूर प्रमाणात फळे खायला मिळतील आणि चांगल्या फळांचा आस्वाद घेतल्याने तुमचं आरोग्यही स्वच्छ राहील, तुम्हाला स्वच्छ अन्न मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि मी आकाशवाणीच्या मी मनापासून धन्यवाद मानतो. भारतामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आहे. तर एवढ्या या माझ्या पर्यावरण मुलाखतीसाठी आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी.
1: श्रोते हो, आता पर्यावरणपूरक जीवन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे आणि निसर्गाशी जुळवून घेऊन जगणे म्हणजेच पर्यावरणपूरक जीवनशैली जगणे असे आहे. त्यामुळे निसर्ग हाच आपला खरा पालक आहे हे समजून घेऊन निसर्गाचं शोषण थांबवून त्याच्या संवर्धनासाठी पावलं उचलूया. मी आणि माझे पर्यावरण हा निश्चय आजपासून आपण करूया. खरंच विजयजी, तुम्हीही ह्या पर्यावरणाविषयीची ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही जे आम्हाला ही छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: कंप्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरपीएलआई, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरपीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश

0: दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाण्यासाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाण्यासाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 80,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2,388 वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतिगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय. पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौणखनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रासपर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी CM सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या

0: दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात 3 ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणीसाठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
3: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्ली इथं सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत व्यापार आणि गुंतवणुकीपासून विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि युवकांच्या संधीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान अनेक करार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या करारांचा भारताला नेमका काय फायदा होणार, भारत स्वित्झर्लंड संबंधांची पुढची दिशा काय असेल आणि इफ्टा टेपाच्या माध्यमातून भारतासाठी उघडणाऱ्या आर्थिक संधी किती मोठ्या आहेत, याचाच आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात या संबंधांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळाली आहे. स्वित्झर्लंड हा EFTA अर्थात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा महत्त्वाचा सदस्य आहे. भारत आणि EFTA यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच टेपा गेल्या वर्षी लागू झाला. या कराराअंतर्गत EFTA देशांनी पुढील 15 वर्षात भारताला 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे मोदी पार्मेलिन भेटीचं महत्त्व केवळ राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित नाही. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार या सगळ्यांच्या दृष्टीनं या भेटीकडं पाहावं लागेल. स्वित्झर्लंडची तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषातील क्षमता आणि भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून दिसतो. भारत स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध तसंच दोन्ही देशात झालेल्या करारांबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामधली जी मैत्री आहे ती एका साध्या मैत्रीकडनं सामरिक भागीदारीच्या दिशेने हा प्रवास जो आहे हा चालू आहे आणि त्यामुळे हे संबंध आज एका अत्यंत परिपक्व अशा नव्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. 1948 भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये प्रामुख्याने जे मित्रत्वाचे संबंध आहे त्याची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ रोवली गेली. पण सुरुवातीला हे संबंध काही विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. भारतामध्ये विशेष म्हणजे स्विस मेड घड्याळ खूप भारतात प्रसिद्ध होते. बँकिंग सारखं सेक्टर असेल, स्विस बँकच्या दृष्टीने भारतामध्ये चर्चा होत होती, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. या संदर्भामध्ये स्वित्झर्लंडची प्रामुख्याने भारताबरोबर चर्चा किंवा त्यांच्या मित्रत्वाचा परीघ हा तोपर्यंत मर्यादित होता. परंतु आता मात्र हे संबंध खूप विस्तारलेले आहेत. आता यामध्ये व्यापार आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, कौशल्य विकास आहे आणि लोकांची देखील ज्याला आपण गिव्ह अँड टेक असं म्हणतो याचा हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. विशेष करून याला जो पाठबळ मिळालेलं आहे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्यात मोठं पाठबळ हे EFTA आणि TEPA म्हणजे EFTA हा जो एक करार आहे जो प्रामुख्याने भारताने 4 देशांबरोबर हा करार केलेला होता ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाईन हे 4 देश होते. हे 4 देश युरोपियन युनियनचे सदस्य नाही आहेत, मात्र ते युरोपियन अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेले. आणि टेपा जो अग्रीमेंट आहे हा प्रामुख्याने भारताचा युरोपियन महासंघाबरोबर झालेला महत्वपूर्ण करार होता. 1 ऑक्टोबर 2025 हा जो EFTA आणि टेपा करार हा लागू झालेला आहे आणि त्यावेळेला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते आणि त्यावेळेला चर्चा ही प्रामुख्याने आर्थिक विकासाबरोबर सामरिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने चर्चा झालेली होती. यावेळेला पार्मेलिन भारत भेटीवरती आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रामुख्याने 5 महत्वपूर्ण करार हे झालेले आहेत आणि हे जे 5 महत्वपूर्ण करार आहे त्यामध्ये स्थलांतर किंवा मोबिलिटीची भागीदारी हा एक अतिशय महत्वपूर्ण करार आहे. त्याचबरोबर तरुण व्यावसायिकांचा आदान प्रदान कार्यक्रम असेल, वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असतील, वैज्ञानिक संशोधन असेल, त्याचप्रमाणे नवोन्मेष आणि स्टार्टअप यांचा समावेश देखील याच्यामध्ये आहे. तसंच भारतीय निर्यातीला स्वित्झर्लंडमधली बाजारपेठ अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, त्यानंतर या मित्रत्वाला किंवा द्विपक्षीय संबंधांना आणखीन जो एक नवीन आयाम मिळाला आहे तो प्रामुख्याने अणुऊर्जा क्षेत्रातील व्यापार, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील व्यापार यावरतीही एकमत झालंय, चर्चा देखील झालेली आहे.
0: श्रोते हो, या भेटीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान यंग प्रोफेशनल ॲग्रीमेंट करण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना दुसऱ्या देशात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. सुरुवातीला दरवर्षी प्रत्येकी 300 युवा व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीची तरतूद असून ही संख्या पुढे 500 पर्यंत वाढवता येईल. याशिवाय स्थलांतर आणि मोबिलिटीबाबतही करार झालाय. कायदेशीर आणि सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देतानाच अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यावर भर देण्यात आलाय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातलं सहकार्यही या भेटीचा महत्वाचा भाग आहे. संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानातलं स्वित्झर्लंडचं कौशल्य तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची वाढती क्षमता यांचा मेळ घालण्याची संधी यातून मिळू शकते. नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेलाही चालना देण्यावरती भर देण्यात आलाय. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या शक्यता आहेत. भारतानं यंदा AI परिषदेचं आयोजन केलं, तर पुढल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा AI परिषद होणार आहे. त्यामुळे AIच्या जबाबदार आणि मानवकेंद्री वापराबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढू शकतं. या सर्वांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांचं लक्ष प्रत्यक्षात कसं साध्य होणार याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या आणि रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध आहेत. त्या दृष्टिकोनातून स्वित्झर्लंड बरोबर भारताचा जो करार झालेला आहे तो फार महत्वाचा आहे. विशेष करून मोबिलिटीच्या बाबतीमधला जो करार आहे तो फार महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे त्याच्यामध्ये स्थलांतर आणि तरुण व्यावसायिकांचे आपण म्हणजे भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा महत्वाचा देश आहे आणि भारत सध्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांना आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. महत्वाचं म्हणजे अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता ज्या पद्धतीने संबंध दोन्ही देशांचे विकसित होतो हा फार महत्वाचा भाग आहे. स्वित्झर्लंड हा एक न्यूट्रल देश म्हणून ओळखला जातो, परंतु अशा देशाबरोबर भारताचं संरक्षण संबंध विकसित होणं, सहकार्य विकसित होणं हे प्रामुख्याने विश्वासावरती विसंबून आहे. स्वित्झर्लंडचा भारतामधला वाढता विश्वास

0: याच्या माध्यमातून अधोरेखित होतो आहे. या माध्यमातून आपण EFTA आणि TEPA हे दोन्ही अग्रीमेंटना परस्परांशी जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूणच स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेनस्टाईन हे जे चार देश आहेत ज्यांच्याबरोबर आपण EFTA करार केलेला आहे आणि जवळपास युरोपियन महासंघाच्या 28 देशांबरोबर आपला TEPA करार झालेला आहे, यांना जोडल्यामुळे एकूणच युरोपियन देशांबरोबर आपला जो व्यापार आहे ह्या भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः पुढच्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख तरुणांना रोजगार अशा स्वरूपाच्या संधी या भारत आणि युरोपियन मध्ये येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याला या संपूर्ण भेटीकडे बघणं हे गरजेचं आहे. ही जी भेट होती स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांची ही केवळ प्रतिकात्मक नाही तर याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले व्यापारी, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रामधले सहकार्य, अणुऊर्जा क्षेत्रातले सहकार्य घनिष्ठ होतील असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
1: श्रोते हो, भारत अमेरिके दरम्यान व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही, त्यामुळे भारताला नव्या बाजारपेठा शोधणं क्रमप्राप्त झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आता ही जी भेट आहे ही भेट राष्ट्राध्यक्षांची स्वित्झर्लंडच्या ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे ती पार्श्वभूमी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा टर्म, राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल हा सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आयात शुल्क धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याचप्रमाणे भारताची जी निर्यात अमेरिकेला होती आहे त्यावरती काही निर्बंध हे येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतंच अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं ज्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी झाली आहे. जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. अमेरिका भविष्यामध्ये भारताच्या विरुद्ध हे शस्त्र उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये एका मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू आहे मात्र त्यामध्ये फारशी प्रगती सध्या तरी होताना दिसून येत नाही. अशा वेळेला भारताला पर्यायी बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून युरोपची बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्वित्झर्लंडचं महत्व हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. स्वित्झर्लंड हा युरोपमधला एक छोटा देश आहे पण तो प्रचंड श्रीमंत देश आहे, तंत्रज्ञानामध्ये फार पुढे गेलेला देश आहे आणि अशा देशाची बाजारपेठ जर भारतातल्या वस्तूंसाठी, विशेष करून भारतामधले ऑटो पार्ट्स असतील, भारतामधले जेम्स आणि ज्वेलरीज असेल, भारतामधले लेदर गुड्स असतील म्हणजे चांबड्याच्या वस्तू, भारतातले गार्मेंट्स असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडचे ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत जे आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करत होतो आणि आता जर आपल्याला अशा स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ युरोपियन, विशेष करून पश्चिम युरोपीय देशांच्या माध्यमातून मिळाली तर ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग राहणार आहे.
1: श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड मधील चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरी या मूल्यांवरही दोन्ही देशांनी भर दिलेला आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं शांतता आणि संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांचं मत आहे. म्हणूनच भारत स्वित्झर्लंड संबंधांना आर्थिक सहकार्याबरोबरच जागतिक प्रश्नांवरील संवादाचाही आयाम आहे. श्रोते हो, मोदी पारमिलिन भेटीचा विचार केला तर त्यातून भारत स्वित्झर्लंड संबंधांचा बदलता चेहरा स्पष्टपणे दिसतो. एकीकडं व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडं युवक, कौशल्य, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यावरती भर आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्यापासून ते AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत ही सहकार्याची व्याप्ती आता मोठी होत आहे. भारतासाठी ही भागीदारी म्हणजे स्वित्झर्लंडच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा फायदा घेण्याची संधी, तर स्वित्झर्लंडसाठी भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वाढती अर्थव्यवस्था ही महत्वाची संधी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडची भागीदारी गुंतवणूक, कौशल्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशेनं पुढे जात आहे. याच नव्या पर्वाची सुरुवात म्हणून मोदी पारमिलिन भेटीकडे पाहता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: असतील का आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
1: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जी आपण अन्नद्रव्य देतो ती देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्त्वाचं आहे आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजलेला असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. त्या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो.
0: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
1: याच्यामध्ये महत्त्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला इथं आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहे, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा, मग याच्यामध्येच संशोधन करत गेलो, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले. ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं. पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
0: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात?
1: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. तर याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायची, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात.
0: मग त्यात कोणती येतात?
1: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेण खत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं. याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला 1 हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, 1 हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्ह्यापुरता जरी विचार केला तर हे खूप अतिप्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढं, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
0: जनावरांपासून. बरोबर.
1: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे, कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. त्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भूमिक पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासून बिया असतात, त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे, यांच्यामध्ये साधारणपणे

0: 5 ते 8% नत्राचं प्रमाण असतं, स्फुरदचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीची खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः 2 प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर, आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
1: टाकायचं.
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
1: बरोबर, पण त्याचा वापर आपण
0: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं.
1: बरं,
0: नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात. आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळं थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो. आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर,
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहे, असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खतं मात्र आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलं आहे की अतिवापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्यात अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जर जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं, गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात, ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत. दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र स्फुरद पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं, पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्ये मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत, नत्र स्फुरद पालाश नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयर्न मॅग्नेज झिंक बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात, त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटॉप पोटॅश, याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण

0: असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं. तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बनवण्याच्या खतं माहिती आहे, 15-15-15 सुफला म्हणतात त्याला,
1: अच्छा
0: बरोबर. त्याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल.
1: बरं,
0: याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधीकधी साखर खतसुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात,
1: बरं,
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरं शुभ्र दिसतं म्हणून कधीकधी साखरेचं खतसुद्धा म्हणतात.
1: अच्छा,
0: तर ही वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोण फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं,
0: दुसरं महत्त्वाचं खत आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो.
1: बरं,
0: विम्लयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधीकधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात, का त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून, म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ते म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सान्निध्यामध्ये पडेल असं वापरावं, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं, तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बांधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं,
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता, 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचं, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने, आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70-80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्रखताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्रखत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधीकधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.
1: बरं,
0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पालासुद्धा चिखलणीच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीत चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत, आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.

0: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं, तर चालतं का?
1: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो.
0: बरं,
1: तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंझ्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना.
0: बरोबर,
1: म्हणून हे रासायनिक खतं त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे.
0: बरं,
1: कारण हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांडपाणी जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो साधारणपणे 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो, आणि म्युरेटा पोटॅशसुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो.
0: बरं,
1: त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात, आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासनं वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषून घेतात.
0: बरं
1: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्त्वाचं आहे.
0: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
1: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवावाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवावाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे, सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल.
0: बरं,
1: जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरीपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे. आणि इकडे कडवावाल जो आहे तो जिरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात, किंवा 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवावाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं, तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
0: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
1: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे, साधारणपणे भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्त्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतात चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणूसुद्धा वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद पुरेसा आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
0: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
1: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्त्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारीसुद्धा चांगली राहते.
0: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
1: जमिनीचा पोत सगळ्यात महत्त्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतंसुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
0: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
1: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम, म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ती सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण

0: करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोतसुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
1: प्रोफेशनली मॅनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे. एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन

0: परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारला सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला

क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकणार आहोत. सादर केला आहे सायप्पा बणगर आणि सहकारी यांनी.

0: सध्या मानव खंडाला मधल्या ताळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे बरे का?
1: दैत्य माजले, दैत्य मारला कुणी बाबा?
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरांना खंडेरायाचा अवतार धरून बरे का?
1: अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
1: काय केले? या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का?
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
0: वाघ जंगलात न सुटले वाघा

0: खंडीरायालयंलो जन लोक लागले विधी सांगायला वाघ सुटले वाघ दमुते बरे का
1: परदानाला घेतला ऐकून घेऊन बघा समत्या जंगला मध्ये
0: बानबा तुडे संगती घेतल्या परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: तान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पडल्याला
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्याच बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघती तर झारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून बरे का
1: काय केलं त्या भानून
0: मना ध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी बाबा दिलं।

0: दित्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दियाला
1: ती झारी प्रधानानं घेतली आणि निघून
0: अगदी मात्र खंडीरायाच्या जवळ्या अंगाला
1: जाऊन लागलो. जाऊ खंडीरायाला पाणी देहिला
0: खंडीरायाचा बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली. झारी आपली नवं झारी कुणाची आणलं बाबा?
0: आपली झारी नवं म्हणलाय.
1: मला काय माहित नाही, मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली हा ब्रिका
0: म्हणताना मी पाणी घेऊन आलो म्हणलं. मला काय ओळखलं नाही.
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत.
0: खंडीरायाला काय केलं त्या वेळेला?
1: प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बांधून माणसाचा संभाळ कर जा ब्रिका
0: संभाळ कर जा.
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला. म्हणून
0: म्हणून खंडीराया बघा प्रधान गेला त्या माणसाजवळ.
1: खंडीरायाने काय करायला

0: खंडीरायानं सांगितल्या परमानं निघून परदान जी गेला. खंडीरायानं मनाचा विचार केला हवरी का
1: म्हाताऱ्याचं रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला. माळसाला जाऊन काय लागला होता बोला हिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाड.
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ते बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का
1: जेवाय वाढते घरी धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडीरायानं विचार केला
0: आणि लागला होता बोला हिला मी तुम्ही सांगेल ती काम करीन बरे का
1: कोणतं मी सांगा मी सोडत नाही काम करणारच
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडीरायाला काय काम सांगा हिला
1: काय सांग.

0: गरकियाला आणि लागला होता वाडा लोटायला.
1: काम सांगितलं म्हणलं आपण वाडाचा लोटूया
0: म्हणून लागला होता वाडा लोटाय त्या वेळेला.
1: त्या वेळेला काय झाला परिकार त्या ठिकाण्याला.
0: लग्ज्या लगी वाडा लोटून बांधला म्हणला मला वाडायला पाहिजे ही ब्रिका.
1: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या.
0: बानून काय करणे करायला
1: काय केलं.
0: कुत्र्यांच्या जे दूध घालत होती ताक भात घालत होती ब्रिका
1: ते बागा ताटक
0: ते आणून त्या गाडग्यामध्ये ओतलं. व देवान बानूसाठी आनंदात ते खाल्लं हे ब्रिका.
1: आला असू दे म्हणला कसल्या तर भूक लागल्या पोटाला.
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावलं तर वाडा येळभर लोटायचा होत नाही.
1: एका तासात वाडा लोटून टाकला.
0: काहीतरी चमत्कार आहे म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला.
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरं का.

0: जाऊन लागला होता मेंढर धुयाला, खरं मेंढी फिरवून कटकावर आपटायची जीवरी का,
1: त्याला काय कपडे धुवायचे मेंढर धुवायला लागला.
0: बाजूला लोक कपडे धुत होते, ती बघून जशी कपाड उचलून आपटायची तशी अपरमान बरे का,
2: मेंढी पाण्यात बुडवायचा खडका मध्ये आपटायचा.
0: एवढ्याच बहाणून विचार केला, सकाळ जर मेंढका मेंढर धुतोया,
1: अजून त्याची मेंढर धुवायची नाही म्हणला,
0: म्हणून भाकरी घेऊन मागेट न जाय आला.
2: बानू निघून गेली नदीला,
0: तेवढ्यात काय लागला होता खंडराया बोलाहिला, तू माझी मेंढर सगळी मारलीस बरे का,
1: अरे पाक मेंढर आपटून पाक मारून टाकला.
0: एवढं म्हणताना बानू काय लागलता खंडराया बोलाहिला,
2: काही बरं
0: मला करून घेट असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो,
1: सगळं जिवंत करून देतो.
0: हो जिवंत करून देतो.
2: एवढे म्हणताना
0: बानूत कबूल झाली, त्या वेळेला तर ते लग्न लावाहिला.
2: अगदी खंडीरायाचं भानूचं लग्न लागलं,
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला.
1: अगदी आनंदाच्या भरात बाबा राजलालचा करायला.
0: एवढ्यात काय नवरपरी घडायला पाहुणे,
2: काय घडले बाबा.

लोकसंगीत या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकल्या, सादर केल्या होत्या सायप्पा बणगर आणि सहकारी यांनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

शुभदा देशपांडे यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकत आहोत आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 9:15 वाजतायत, आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. शास्त्रीय संगीत नादब्रह्म. आज या कार्यक्रमात विभावरी बांधवकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग गोरख कल्याण. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात धन धन भाग, द्रुत ख्याल तीन तालात पायल बाजे, तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अनंत केमकर, राग गोरख कल्याण, कलाकार विभावरी बांधवकर.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विभावरी बांधवकर यांचं गायन आपण ऐकलं, राग गोरख कल्याण. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली, संवादिनी साथ होती अनंत केमकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत.

0: দাদা দাদা দাদা,
1: কোণ সোফান, মালা কাই মনালাস?
0: কেভাপাসুন মি তোমাল হাকা মারতোয়? তুমি কুঠলা তরি বিচারাত গড়লা হতা। বরে নাই তোমালা? আঠবণ করতায় কসলি তরি?
1: আঠবণ হোনারচ। জ্ঞানদেব তীর্থযাত্রেলা গেলা, 4 মহিনে হুন গেলে, কালস তো যায়লা হওয়া হতা।
0: দাদা কালজি নকা করু তুমি।
1: ত্যাচি রে কোণ কালজি করণার, দেব ত্যাচা বরোবর আসণার। আই বডিল গেলে তেভা আভাড়স ফাটলো হতো, তে যানা একা নজরে সান্তুন কাড়লা। ত্যাচাসাঠি রেড্যান বৈদ মটলে আর ভিন্তিলা পায় ফুটলে, গীতা ত্যাচাসাঠিস পানাওলি।
0: মগ কাই তর?
1: म्हणूनच, अरे तो देहातीत आहे, त्याला चोरा चिलटांचं भय नाही, तहान भुकेचा त्रास नाही, हे मला माहीत का नाही? त्यानं जमिनीकडे पाहिलं तर हवं ते धान्य उगवेल, त्याला तहान लागली तर मेघ खाली लावून पाझरतील, वाटेत आलेले डोंगर बाजूला सरून वाट देतील आणि सापसुद्धा सरळ होऊन चालायला लागतील, हे मला माहीत आहे। म्हणूनच मन क्षणभर उदास होतं।
0: उदास? त्यात उदास व्हायजोगं काय?
1: सोपाना, अरे ज्याला देवाचा स्पर्श होतो तो देवच होऊन जातो, त्याची देहबुद्धी संपते, या जगाशी असलेलं त्याचं नातंच संपतं। ज्ञानदेव फार वेगळ्या वाटेनं निघालाय, तो तीर्थयात्रेला गेला त्याच्या अगोदर त्याला तू बारकाईनं पाहिलंयस?
0: त्याचं कशातच मन नव्हतं। एकदा माझ्याजवळ आला, सोपाना अशी हाक मारली आणि नुसताच उभा राहिला, मुक्तीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तसाच उभा राहिला, नंतर एकटा बसला आणि काहीतरी गुणगुणत होता। घनु वाजे खुण खुणा, वारा वाहे ऋण झुणा, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी बरे विठ्ठले मजायसे केले।
1: सोपाना, आणखी त्या दुसऱ्या ओळी आठवतात तुला?
0: पहिले तोगे काऊ कोकत आहे।
1: बरोबर बरोबर, त्याच त्याच्या शेवटी म्हटलंय, शेवटी ज्ञानदेवो म्हणे जाणीजे खुणे, भेटती पंढरी राणे शकुन सांगे। माझ्या मनाला पूर्वीचे जाणवलं होतं, पण आता स्पष्ट झालं, या वेलाला आता पृथ्वीचा मांडव पुरणार नाही।
0: म्हणजे ज्ञानदेव आता परत येणार नाही?
1: असा व्याकुल होऊ नकोस, तो आजच परत येईल। अरे मलाही माझ्या कावळ्यानं शकून सांगितलंय, तो आजच येईल, पण तो आत्ता नुसता ज्ञाना नसेल, तो ज्ञानदेव झाला असेल। तुझ्या माझ्यासाठी, निदान या मुक्तीसाठी तरी माया ममतेचा एक पोहरा त्यानं भरलेला ठेवला असेल, तेवढाच। सोपाना, जवळ ये, हे डोळे पुन्हा ओले करायचे नाहीत। तू काय अभंग लिहिलास? मन आधी मुंडी वासनेसी खंडी, विठ्ठल ब्रह्मांडी एक आत्मा। आणि तू असं करायला लागलास तर त्या मुक्तीनं काय करायचं? हे बघ, आपण ते बोललो ना, त्याचं वाससुद्धा तिला येऊ देऊ नकोस। बघ कुठे आहे ती?
0: ती आवळीच्या झाडाखाली एकटी बसले।
1: का?
0: दुपारची वेळ झाली ना की ती रोज एकटी तिथे जाऊन बसते, बोललं तर नुसती हसते, पुन्हा विचारात गढून जाते।
1: मुक्ते, ए मुक्ते, बाळ आत ये ना, बघ बघ तिचं लक्ष नाही, जा तिच्याकडे बघ आणि तिला घेऊन ये।
0: मुक्ते, खरंच चल ना, मी काय म्हटलं ऐकलंस का? मुक्ते चल उठ। अरे बाप रे, 1, 2, 3, 4, 50, 60, 100, 400, 500, 700, 800, 1000, 1001, अरे बाप रे।
2: काय रे, काय 1000?
0: आवळे ग,
2: मला वाटलं विष्णू सहस्त्रनाम।
0: माशी व्याली घर झाली, देखो ना मुक्ताई हासली, चल घरात चल पाहू।
2: सोपाना, ज्ञाना कधी येणार रे?
0: अगं आजच येणार आहे।
2: रोजच तुम्ही असं म्हणता, मला अगदी करमत नाही, घर कसं रिकाम वाटत।
0: मग मला किती वाटत असेल?
3: मुक्ता, ए मुक्ता,
0: ज्ञानदेव नाही आणि तूही नाही। अगं

0: दादा हाक मारतात, चल चल
1: मुक्ता आत ये बाई, तुम्ही आज असे जवळ असा पाहू
2: का दादा?
1: मला काहीतरी दुसरंच विचारायचं होतं. सोपान, माशी व्याली घार झाली असं काय ते मगाशी म्हणत होतास ना?
0: तुम्ही ऐकलं ते? तो मुक्तीचा अभंग आहे.
1: म्हण म्हण, ऐकू दे पुन्हा एकदा. म्हण.
0: मुंगी उडाली आकाशी,
1: बरं
0: तिने गिळिले सूर्याशी.
1: अबब, बरीच मोठी मुंगी आहे की. पुढं.
0: थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला.
1: अघटितच. पुढं.
0: पुढे पुढे पुढे पुढे एक विंचू आहे. काय बरं?
2: विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय.
0: माशी व्याली घार झाली आणि देखोन मुक्ताई हासले.
1: मुक्ते, याचा अर्थ तरी सांगा मला.
2: दादा तुम्हीच आमचे गुरु, मी काय अर्थ सांगणार?
1: अगं पण जो लिहितो त्याच्या तोंडून ऐकण्यात मौज आहे की नाही?
2: अशक्य ते शक्य झालं, दुर्बलाला ही प्रचंड शक्ती आली हे मला सांगायचे.
0: दुर्बलाला अशी शक्ती येते?
2: हो येते. आपण कोण हे कळलं की शक्ती येते.
1: खरंय खरंय, ज्ञान हीच शक्ती आहे. सोपान, अरे ही मुक्ती साधी नाही, ती चोरून पाना प्यायलेली आहे.
2: दादा मला आता कळलं हा विषय तुम्ही का काढला. या मुंगीनही सूर्य गिळावा म्हणून, माया ममतेच्या पार जावं म्हणून. पण काय करू, ज्ञानाची सारखी आठवण येते, कसली तरी हुरहुर लागते.
1: येईल ग, येईल तो आज. मला सारखे शकून होत आहे. आज सकाळपासून दाराशी कावळा ओरडतोय. मुक्ते, मला पण त्याची आठवण येते. त्याचं ते परवाचं गाणं म्हणणं कोणतं रे सोपान?
0: पहिलं तोगे काऊ कोकत आहे. म्हण ना.
2: पहिले तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय. दादा दादा मला आवरत नाही. मला सारखं असं वाटतंय की उगाच यात्रेला गेला ज्ञाना, त्याच्या मनात काहीतरी चाललंय. जाताना तुम्ही पाहिलं, त्याचं मन ठिकाणार नव्हतं. माझ्याजवळ यायचा, सोपानाजवळ जायचा आणि नुसता उभा राहायचा. त्याला आम्हाला पोटाशी घ्यायचं होतं, त्यानं तसंच मन आवरलं. दादा तुम्ही म्हणताना मुंगीनं सूर्य गिळावा, या ज्ञानानं कोटी सूर्य गिळले आहेत. जायच्या आदल्या रात्री आपण सगळेजण झोपलो होतो, तेव्हा एकटाच उठला होता. तुमच्या पायाशी बसला, सोपानाच्या पायाशी बसला, माझ्या पायाशी बसला, तिघांना नमस्कार केला आणि पुन्हा जाऊन अंथरुणावर पडला. नामदेवाला एकट्याला त्यानं बरोबर नेलं तेव्हाच मी जाणलं.
1: मुक्ते, ज्ञानदेवाचं सामर्थ्य तू जाणतेस, तो ठरवील ते चूक कसा असेल. अगं तो प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर आहे, तो नसला की दुःख होतं, कारण प्रत्यक्ष ज्ञानच दूर गेलेलं असतं आणि अज्ञान मागं उरतं, तेच दुःख राहतं. त्याच्या दूर जाण्यात आणखी हेतू असेल. आपण आपल्या पायावर उभं राहावं. आठवतं तुला, आपण सारेजण होतो, गोरोबा होते आणि नामदेवही होते. गोरोबानी प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारून मडकं कच्च की पक्क याची परीक्षा केली आणि गोरो काका म्हणाले या नामदेवाचं मडकं कच्चच आहे. आठवतं?
2: आठवतं.
1: तू सांगितलं होतं ना गोरोबांना परीक्षा घ्यायला?
2: हो.
1: आणि नामदेवाच्या मानानं आपण सगळे पक्के ठरलो होतो. त्याच नामदेवाला ज्ञानदेवानं तीर्थयात्रेसाठी बरोबर नेलं. पंढरी जाऊन विठ्ठलाला भीड घालून नामदेवाला आपल्या संगतीसाठी मागून घेतलं. का बरं, यातून काय ध्यानात येतं सांगतो सोपा ना?
0: नामदेवांनी तो अधिकार प्राप्त करवून घेतला.
1: त्यांनी आपलं कच्चे पण नाहीसं केलं. तो या संकल्पाविकल्पाच्या माया ममतेच्या पार गेला. तो स्वतः स्वतःला सापडला. नामसंकीर्तन करता करता तो फुलत गेला. तो ब्रह्माकार झाला. ज्ञानदेवानं त्याला बरोबर घेतलं. त्यांची एकमेकांची खूण एकमेकांना पटली. मुक्ते, आपल्याला ही खूण कळायला हवी.
2: दादा तुम्ही बोलू लागलात की मन शांत व्हायला लागतं आणि वेगळंच दिसायला लागतं.

0: ज्ञानदेवानं नामदेवाला एकट्यालाच बरोबर घेतलं तेव्हा मला दोघांचाही राग आला होता. आता ते दोघंही यात्रा करून येताना मला दिसत आहेत, एकमेकांशी बोलताहेत.
1: काय बोलताय, काय बोलताय तू सांग सोपाना.
2: ज्ञानदेव म्हणतोय
3: नामा,
2: अरे तू खंत करू नकोस, विठ्ठलाचं खरं प्रेम तुझ्या मनात दाटलेलं आहे, तुझा सुखानंद तुझ्या जवळच आहे.
0: आणि नामदेव म्हणतात,
4: ज्ञानदेवा मला ज्ञान माहीत नाही, मला योग येत नाही, त्या विठ्ठला वाचून माझ्या मनाला विश्रांती नाही, तो तेवढा दाखव, मला दुसरं काही नको.
2: आणि ज्ञानदेव म्हणतोय,
3: अरे नामा तो विठ्ठल सर्वत्र आहे, तू जरा मायेच्या बाहेर ये तुला दिसेल. अरे तू त्या विठ्ठलात आहेस आणि तो विठ्ठल तुझ्यातच आहे.
0: यावर नामदेव म्हणतात,
4: ज्ञानदेवा तू सांगतोस तर ते खोटं कसं असेल, पण मनाची तडफड तर खरी आहे ना. माझं मन रात्रंदिन त्या विठ्ठलासाठी तडफडत आहे. ज्ञानदेवा ही तडफड तुलाच कळेल, तूच नाही का लिहिलं, चंदनाची चुळी माझं सर्व अंग पोळी, कान्हो बनमाळी पिणी भेटवा का.
1: आता मी सांगतो ज्ञाना काय म्हणाला असेल ते.
0: काय?
1: ज्ञानदेव म्हणाला असेल,
3: नामा विठ्ठलावर तुझी अनन्य भक्ती आहे, तिला तोड नाही, तुझ्या मनातच भक्तीचा झरा आहे, तुला पांडित्याची गरजच नाही, या भक्तीनंच तू तरुण जाशील. नामदेवा तू धन्य धन्य आहे.
1: सोपाना कुणीतरी आलेलं दिसतंय.
2: अरे कोण कोण आला? दादा नामदेवांची मुलं आली आहेत.
1: विठा महादा
2: होय.
1: अरे आणखी बरेच वारकरी दिसत आहेत. वा विसोबा आले, नरहरी सोनार आले, सावता माळी आले. या या मंडळी या, बसा बसा. आज आपण पंढरीतच आहोत असं वाटू लागलंय. काय नवल विशेष?
5: हे विठा महादा नामदेवाला आले का बघायला आले, आणि आम्ही आपल्याच दर्शनाला आलो. म्हटलं ज्ञानदेवही आले असतील, सगळ्यांचीच भेट होईल. ज्ञानदेव नाही नामदेव नाही तर मग कसं सुन सुन वाटतंय. सगळीकडे वार्ता फुटली आहे की ते आले म्हणून.
0: खरं?
1: येतील येतील, आज नक्की येतील.
0: कधी?
1: तो पा तो पा दिंडीचा आवाज येतोय वेशीच्या बाजूनं.
5: हो खरंच येतोय की लांबूनच येतोय.
1: मुक्ते मुक्ते दहीबात घेऊन ये, दारात उभी राहा. ज्ञाना आला बघ. ऐक ज्ञानदेवाचाच अभंग, मी पुढे जातो हा.

0: ज्ञाना सुखी आहेस ना?
1: दादा दादा तुमची कृपा.
0: नामदेवा दिंडी घराकडेच घ्या, मुक्ताई दाराशी वाट पाहत आहे.

0: ज्ञानदेवा, घराकडे बघा. ते लेकरू हातात दैवात घेऊन उभा आहे. व्हा पुढं, व्हा.
1: नाही नामदेवा, तू ही चल. मी मुक्तीला ओळखतो. तिनं दही भाताची दोन पानं आणली असणार. मुक्ते, मी आलो.
2: ज्ञानदेवा, असा उभा राहा. नामदेवा, तुम्ही पण.
0: ज्ञानदेवा, तू म्हणाला.

0: ते तर खरंच, पण तिने तुझ्यावरही कढी केली. दही भाताची पानं आणली दोन, पण ठेवली एकावर एक आणि दोघांनाही एकत्र वाळलं.
1: ज्ञाना, आता पुन्हा नाही ना एकटं सोडून जाणार?
2: मग ते आपण जात असतो का आणि एकटे कधीतरी असतो का? तू आम्हाला एकत्र ओवाळलंस, पण यात तूही आलीच आहेस की नाही?
0: बघा आता कशी आत पळाली.
2: नामदेवा, या इंद्रायणी काठी बसलं की यात्रेतल्या तीर्थस्नानांची आठवण येते. प्रयागाचा संगम आठवतो, आई वडिलांनी तिथंच जलसमाधी घेतली. ती यमुना आठवते, तो गंगेचा विशाल आणि शांत प्रवाह डोळ्यासमोर उभा राहतो आणि मनातूनही व्हायला लागतो.
0: ज्ञानदेवा, आई वडिलांच्या नावाचा उच्चार तू प्रयागलाही केव्हा केला नाहीस? आज कशी ही काय की आठवण झाली?
2: एकाएकी नाही नामदेवा, माझ्या भोवतालच्या दिशा मावळू लागल्या आहेत. तुझ्याशी बोलता बोलता मध्येच माझ्या ध्यानात येतं. मी माझ्याशीच बोलत आहे आणि मी बोलतही नाही असं वाटू लागतं. नामा, माझं जीवित काय? कशाला अडवतोस नामदेवा? तुला मनातून माहीत आहे माझं जीवित कार्य संपलं आहे. आठवते परवाचं गीतेवरलं प्रवचन, आत्मसुखाची गोडी कळली की विषयाला मन विटून जातं, इंद्रियांची प्रतिष्ठा उरत नाही, ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झालं की शांतीचा अंकुर फुटतो. जिकडे तिकडे शांतीच दिसते, मनातला आप परभाव संपून जातो.

0: तेच तुझं झालंय.
1: यात्रेतच माझ्या मनाचा निर्णय झाला होता, पण या मुक्तीसाठी मी परत आलो. तुझ्या बघण्याचा अर्थ कळला मला. अरे पिळा कितीही पिळा तरी वस्त्रात थोडी ओल राहते, तशीच माझ्या मनाची अवस्था होती. तुझ्या भक्तीनं ती ओल टिकवून ठेवली. नामा तू आमच्याहून वडील, सगळ्यांच्याकडे लक्ष दे.
0: मुक्तीचीच तुला काळजी ना?
1: नाही रे, तिची मुळीच नाही. ती माझ्या भेटीसाठीच फक्त थांबली होती. ती आता बदलली आहे. तिनं दहीभात ओवाळताना दोन पानं एकावर एक ठेवून ओवाळलं, त्याला काही अर्थ होता. तिच्या ठाई सगुण निर्गुण एक झाले होते. नामदेवा, ही अलकापुरी, ही शिवाचं पुरातन पीठ आहे. इथे ब्रह्मादिकांनी तप केली, इंद्राने यज्ञयाग केले. या भूमीखालून गंगा सिंधू सरस्वती गुप्त रूपानं वाहतात. नामा असं अवघड वाटून घेऊ नकोस. भक्ताचा जो महिमा तुला कळला तो तुला दशदिशात पोचवायचा आहे. आता तूच या भक्त मंडळाचा आधार आहेस. उठ, घरी जा, सगळ्यांना सांग. मी येथच जरा ध्यान करीत बसतो.
2: या नामदेवा, बसा.
3: बोला,
2: काय झालं दोघांचंही तगूज
3: का बोलत नाहीस? आणि हे काय डोळ्यात पाणी?
0: निवृत्ती दादा, काय सांगू आणि कसं सांगू?
2: ज्ञानदेवाच्या समाधीचं सांगणार ना तू?
0: तुम्हाला कसं कळ? आणि मोठ्यानं नका बोलू, ती पोर ऐकेल.
2: नामदेवा, अरे तो यात्रेला निघाला तेव्हाच मी ओळख सोपान यांनाही मी हळूहळू सांगितलं होतं.
0: निवृत्तीनाथा, ते जुनं झालं. ज्ञानदेवाचा आज निर्णय झालाय.
2: तुम्ही आता इंद्रायणीच्या घाटावर बोललात तेच ना.
0: तुम्हाला कसं कळलं?
2: ज्ञानदेव तुला म्हणाला, माझा आपपर भाव नाहीसा झालाय तेव्हाच कळलं. निवृत्तीपासून चोरून ठेवण्याजोगं ज्ञानदेवाजवळ आता काहीच राहिलेलं नाही. त्याच्यातच मी सामावला गेलोय. त्यानंच म्हटलंय, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले.
0: आणि मुक्ता?
2: नामा, तिला माझ्या अगोदर कळलंय समज. ती आज सगळ्यांची आई झाली. तिनं आईचं जुनं ठेवणीतलं लुगडं काढलं आणि ते नेसून स्वयंपाक केला. तिला आज अंगत पंगत करायची आहे. तुला रायता आवडतं ना, तेही तिनं आज केलंय.
0: निवृत्तीनाथा, मी काय पाहतोय, काय ऐकतोय? देवा मी धन्य. विठ्ठल भेटावा म्हणून मी भजन करतो. ही विठ्ठलाची रूप माझ्या आवती भूती फिरतात.
2: नामा, समाधीसाठी मी जागा निवडली. ती नीट नेटकी करून घे, ते काम तुझ्याकडं.
0: तो पहा ज्ञानदेव आला.
4: दादा, दादा ज्ञान आला. हातपाय धुवायला पाणी ठेवलंय, पानं वाढते मी.
2: कोणाकोणाची पानं ही? मी, नामदेव, ज्ञानदेव, सोपान आणि हे पाचवं पान कोणाचं ग?
4: माझ.
2: ते ठीक आहे, पण हे सहावं?
4: कोणी आलं तर त्याच, देवाच.
2: बसा बसा बसा. बस नामदेवा, तू इथं बस. ये सोपान, सोपान ये.
4: दादा, मला ज्ञानदेवाचा एक अभंग ऐकायचा आहे, मग जेवायला सुरुवात करू.
2: कोणता ग?
4: कोणताही.

0: अमृताची वाटी
1: दादा निवृत्तीनाथ नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. तुम्ही माझं पालन पोषण केलं, तुमच्यामुळेच माया नाहीशी झाली.
2: ज्ञाना आता जवळ ये, तुझ्या तोंडावर हात फिरवू दे रे. ज्ञाना ज्ञाना ज्ञानदेवा
1: नामदेवा सोपाना मुक्ते या अशी जवळ या मंडळीनो. येतो.
2: ज्ञानदेवा मनाचं कसं समाधान करू दे. अरे अरे मनाचा बांधच फुटलाय. अरे या पोरांसाठी मन हावरून बसलो होतो. ज्ञाना ज्ञाना आई वडिलांनी सोडलं तेव्हाही असं झालं नव्हतं. आता आम्ही काय करायचं, कशासाठी जगायचं. ज्ञाना ज्ञाना जीवात नुसती आग पेटले रे आग.
1: दादा तुम्हाला सगळं कळतंय, ती मुक्ती पहा कशी शांत आहे. तुम्हीच मला ज्ञान द्य, मी काय सांगू तुम्हाला. तुम्हीच मला नेऊन बसवा आसनावर, तुमच्या हाताची सोबत असू द्या. चला चला ना.
2: चल ज्ञाना चल बस हे आसन. आह काय तेज दाटलंय तुझ्या मुखावर, तुझ्या डोळ्यात सार ब्रह्मांड एकवटलंय. कसला तरी गंध दरवळतोय. हे सूर कुठले, बासरीचे. ज्ञाना ज्ञाना
3: निवृत्तीनाथ, ज्ञानदेवाची समाधी लागली आहे. तो आता ऊत येणार नाही. देवा तो आता हाकेच्या पार गेला आहे. मन घट्ट करा आणि लावा ती शिळा.
2: नामदेवा मुक्ताई कुठे रे.
3: ती पहा त्या अजान वृक्षाखाली काहीतरी पाणते.

0: आत्ताच आपण मोगरा फुला हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते शंकर वैद्य, सादर करते बाळ कुर्तरकर. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात नभोनाट्य मोगरा फुलला.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्या

श्रोता, आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीसाठी 11:11 आणि 10 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजचे हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः स्वच्छ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 32, सांताक्रूज येथे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा येथे 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 81% आणि सांताक्रूज येथे 71% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः स्वच्छ असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण.

आपण ऐकत होतात राजा बढे यांची रचना, स्वर आणि संगीत होतं पंडित कुमार गंधर्व यांचं. श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:30 आणि 40 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया शिवांग मिश्रा यांचं सतारवादन. ऐकूया राग भाग्यश्री. विलंबित गत रूपक तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे निषाद चिंचोळे यांची. ऐकूया शिवांग मिश्रा यांचं सतारवादन राग भाग्यश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवांग मिश्रा यांचं सतारवादन. आपण ऐकल्यात राग बागेश्री. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचं 12 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. कथांतर या कार्यक्रम मालिकेचा भाग 6 आज आपण ऐकणार आहात. लेखक श्याम मनोहर, सादरकर्त्या गौरी लागू.
1: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकूया मिलिंद बोकील लिखित कथा पतंग. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू.

0: छोट्याने पतंग छातीशी धरला आणि पुन्हा एकदा मागे सरकत तो पार गच्चीच्या टोकाशी गेला. काही क्षण त्याने पतंग तसाच धरून ठेवला, आकाशाकडे नजर टाकली. त्याच्या डोळ्यात उन्हाची तिरीप जात होती. त्याने डोळे किलकिले केले, मग जीभ बाहेर काढून तिला हवा लागतीये का ते पाहिलं. मग अलगदपणे दोन्ही हातात पतंगाच्या गाड्या धरून त्याने तो डोक्यावर धरला, टाचा उंच केल्या. काही वेळ तो तसाच उभा राहिला.
1: सोडू,
2: सोड.
0: छोट्या तरीही क्षणभर थांबलाच. त्याने पुन्हा एकवार हवेचा अंदाज घेतला, भुवया उंचवून डोक्यावरच्या पतंगाकडे पाहिलं. मांजाच्या ताणमधल्या काडीला बसून ती थरथरली. मग त्याने उंच उडी मारून पतंग हवेत सोडला. त्याच्या हातातून पतंग सुटताच मोठ्याने उंचावलेला हात मागे खेचला. पतंग थोडासा वर चढला. त्याने मांजाला झटका मारला. पतंग काही क्षण सरसरला, हवेत वर चढला, मग एकदम ढिला पडला. त्याने पुन्हा एकदा झटका दिला. पतंगात किंचित जान आली. काही क्षण तो हवेत सरसरला. छोट्या तेवढ्यात धावत धावत त्याच्यापाशी आला. त्याने घाईघाईनी जमिनीवरची फिरकी उचलली.
1: खेच खेच,
0: तो बुटावर फिरकी सांभाळत ओरडला. मोठ्याने परत झटका दिला. पतंगाचा गोता एका बाजूला गेला. मग त्याने एकदम खाली सूर मारला. त्याने झपझप मांजा खेचला. पतंग खाली जाता जाता वळला आणि एकदम वर आला. पण मग पुन्हा त्याचा सगळा नूर तुटला. क्षणभर तो हवेत रेंगाळला, मग पुन्हा ढिला पडला. मोठ्याने काही क्षण त्याला तसाच ढिला पडू दिला. मग हात खाली घेऊन झटका दिला. एकदा, दोनदा, तीनदा. पण पतंग उडायची इच्छा नसल्यासारखा ढिपाळलेला. मग संतपणे गच्चीच्या कठड्यावर येऊन विसावला.
1: रवी दादा, आज असं का होतंय रे?
0: मोठा काही बोलला नाही. हातातला मांजा मागे सारत तो संतपणे कठड्याकडे चालत गेला. त्याने कन्नीला धरून पतंग उचलला. काही क्षण तसाच तरंगता ठेवला. पतंग दोन्ही बाजूला हलत राहिला. एक बाजू किंचित झुकल्यासरशे, पण मग ती सरळ झाली. मग दुसरी झुकल्यासरशे. त्याने पतंग तसाच धरून ठेवला. मग दोन्ही बाजू एका पातळीत आल्या. कन्नीवर पतंग हेलकावत राहिला. मोठ्याने एकवार सगळीकडे नजर फिरवली. दुपार नेहमीसारखीच कललेली, शांत. सूर्य पाठीमागच्या बाजूला. भोवतालच्या घराच्या छपरावर पिवळे जर्द ऊन पडलेलं. वर आकाश निळं स्वच्छ. त्याने पुन्हा वर निरखून पाहिलं. डावीकडच्या आकाशात दोन पतंग लहरत होते. समोरच्या बाजूलाही एक पांढरा पतंग उडत होता. त्याने उजवीकडे पाहिलं. शेजारच्या बैठ्या घराचं छप्पर कौलारू होतं. पलीकडे छोट्याच्या घराची गच्ची, समोर रस्ता, त्या बाजूलाही सगळे बैठे बंगले. रस्त्याच्या कडेने गेलेला विजेच्या तारा. त्यानं क्षणभर पतंग तसाच हातात धरून ठेवला. मग हलक्या हाताने मधली काडी वाकवली. कडेची काडीही काही क्षण वाकून धरून सोडली. काडीवरच्या कन्नीच्या गाठी घट्ट केल्या. मग त्याने हातात मांजा धरून पतंगाला झटका दिला. पतंग तेवढ्या जागेत फरफरला, पण वर काही उठला नाही.
2: धर जरा परत.
1: मी कठड्यावर उभा राहू का?
2: अरे वेळ आहेस का? कोपऱ्यातच थांब आणि हवा येऊ दे.
0: छोट्याने पुन्हा पतंग छातीशी धरला. मांजा हातात धरून मोठा मागे गेला. त्याने क्षणभर कण्णी ओढून ताण पाहिला. मग सभोवार नजर फिरवली. सगळं आधीसारखंच शांत होतं. छोट्याच्या घराची गच्ची ही.
1: सोडू?
2: थांब.
1: सोडू का?
2: ठीक आहे, सोड.
0: छोट्याने परत उंच उडी मारून पतंग सोडला. मोठ्याने आधी झटका मारला नाही. पतंगाला हवा लागते की नाही ते पाहिलं. पतंग क्षणभर जिथल्या तिथे रेंगाळला. मग वर उठण्याऐवजी खाली कोसळला. तेवढ्यात त्याने मांजा झपकन खेचला. पतंगाचा कागद थरथरला. टोक वर उंचावलं. त्याने मांजा ओढला तसा पतंग गच्चीच्या कठड्यापासून जवळ आला. छोट्या आता जागेवरून हल्ला नाही. डोळ्यावर हात धरून तो पतंगाकडे पाहत राहिला. पतंग त्याच्या डोक्यावरच होता. मोठ्याने पतंगाला किंचित ढील दिली. त्याला क्षणभर वाटलं की पतंग आता वरची हवा घेईल. पतंग काही वेळ हवेत तरंगला पण त्याला हवेची धार लागलीच नाही. मांजा सैल झाला. त्याने परत झपकन झटका मारला. पतंग नाक वर करून क्षणभर उंच उठला पण हवेत चढलाच नाही. त्याने हात खाली न घेता वरच्यावर टिचकी मारली. क्षणभर पतंग हवेत घुटमळला. मग त्याने एकदम डाव्या बाजूला सूर मारला आणि काही कळायच्या आत गच्चीच्या कठड्यावर येऊन त्याचं टोक आपटलं.
1: फेट तिच्या तर यारे, आज असं का होतंय रे?
0: मोठा काही बोलला नाही. त्याने उभ्या उभ्या सभोवार पाहिलं. समोरच्या आकाशातला पांढरा पतंग आता अधिकच वर चढला होता. डाव्या बाजूचे पतंगही वर सरकत होते.
1: हवं तर आहे ना. तू कण्णी पण सव्व एकीचीच मानलीस ना. पतंग तर सोलट्या कुठूनच आणलायस ना. सोलट्या काही चालबाजी करतो का?
2: नाही.
1: सगळं तर नेहमी सारखंच आहे. मग आज असं का होतंय?
0: मोठा काहीही बोलला नाही. त्याने पुढे जाऊन मांजाने पतंग धरला. जमिनीपासून चार बोट उचलला. पतंग तराजू सारखा हिलकावत राहिला. त्याची लांब तिरकी सावली गच्चीच्या टाईल्सच्या तुकड्यावर पडलेली. पायांना तापलेल्या फरशीचा उष्मा जाणवत होता.
1: तोड तर बरोबर केलीस ना. मग आज पतंग बदत का नाहीये?
0: मोठा काहीच बोलला नाही. नुसता हिलकावणाऱ्या पतंगाकडे बघत राहिला.
1: तुझा मूड नाहीये का रवी दादा? हिऱ्याच्या चाळीतले पतंग तर बघतायत. लाल पतंग तर हिऱ्याचाच आहे ना. हा समोरचा कोणाचा आहे? सुपेकरचा असेल बहुतेक. त्यांचे कसे बघतायत?
0: मोठा काहीच बोलला नाही. पतंग हातात घेऊन तो परत कठड्यापाशी आला. त्याने सभोवार नजर टाकली.
2: तुमच्या गच्चीवरचा मांडव काढला वाटतं.
1: हो, काल रात्रीच काढला. गच्ची कशी दिसते ना, एकदम चकोट केल्यासारखी.
2: पाहुणे गेले का सगळे?
1: हो गेले. आत्ते आहे अजून? काका आज सकाळीच गेले. अरे दादा, मी ना त्या मांडववाल्यांना गंडून एक मोठी बांबूची काठी लपून ठेवली आत.

0: होते रे, शाळेत पतंगाचा तास का नाही ठेवत? पीटीच्या ऐवजी तोच ठेवायला पाहिजे. तुमच्या शाळेत असतो का रे?
1: नाही.
0: बाबांच्या शाळेत पण नाहीये. अरे मी विचारलं ना त्यांना, तेव्हा ते खूप भडकले. जाऊ दे, पण आपण काय करायचं आता? नुसतं असं खाली झोल टाकून बघायचं का? बघू बरं तसं चढतोय का.
2: मोठ्यानं पतंग कठड्यावरून नुसता खाली सोडला. काही क्षण तसाच तरंगवत ठेवला, मग एकदम झटका मारून वर उचलला. क्षणभर पतंग फडफडल्यासारखा झाला, पण मग त्याची कडा खाडकन कठड्यावर आपटली. छोट्यानं पुढंहून पतंग उचलला. काडी शाबूत होती, पण कडेचा कागद मात्र किंचित फाटला होता.
1: थांबूया थोडा वेळ, नंतर हवा सुटेल.
0: टाकीवर बसायचं का?
1: चालेल, पण वाकायचं नाही तू खाली.

0: त्यांनी पतंग आणि फिरकी गच्चीवर ठेवली. मोठ्याने हातावर भार टेकत टाकीवर शरीर चढवलं, छोट्याने पाईपला धरलं. मग मोठ्याचा हात पकडून तोही वरती आला. टाकीवर मागच्या भिंतीची अर्धी सावली होती. आतल्या पाण्याचा गारवा, नळातून पाण्याची क्षीण धार पडत असल्याचा भुळभुळ आवाज.
1: लाडू खायचेत का?
0: छोट्या पॅन्टच्या खिशातून कागदाची पुरचुंडी बाहेर काढत म्हणाला.
2: लाडू संपले नाहीत का अजून?
1: हॅट एवढ्यात कस काय संपतायत? पत्र्याचे दोन डबे अजून. आई म्हणते बुंदीचे लाडू टिकतात, हे घे.
2: मला नको, तू खा.
1: अरे मी दोन आणले आहेत, एक तुला आणि एक मला.
2: अरे मी खाल्लेत पंक्तीर, तुझ्या आईने घरी सुद्धा पाठवले होते, तू खा.
1: हे देशपांड्यांचं घर नसतं ना मध्ये? तर इथून आमच्या गच्चीवर डायरेक्ट जाता आलं असतं, नाही का? नुसती एक फळी टाकायची दोन गच्चींमध्ये आणि हळू डोलत डोलत गेलं की डायरेक्ट पलीकडं. हे उगाच कडमडलेत मध्ये.
2: अरे पण ते चांगले आहेत, ते माझे सर होते शाळेत.
1: हो ते आजोबा चांगले, पण आमचं घर लांब गेलं ना.
2: तेवढं अंतर पाहिजेच.
1: बाबा म्हणतात आता तू गच्चीत बसत जा अभ्यासाला, ताईच्या जागेवर.
2: बस ना मग.
1: ताई त्या गाडीत बसून गेली ना तेव्हा सगळे खूप रडत होते रे. बाबा पण डोळे पुसत होते, मला पण रडू यायला लागलं. म्हणून मी निघून गेलो तिथून आणि माळ्यावर गेलो.
2: बरोबर आहे, आपण रडू दाखवू शकत नाही रे.
1: आपल्या पतंगाला काय झालंय पण आज? आपली नेहमीचीच वेळ आहे, सोलट्याकडनं आणलाय पतंग. कण्णी पण तूच बांधली आहेस आणि वारं पण आहे. मग तरी पण आज तुझा पतंग बदत का नाहीये?
2: कधी कधी असा एक दिवस येतो की माणसाचा पतंग बदत नाही.
1: तुझा पण? रवी दादा, तुझ्यासारखं पतंग तर कोणीच उडवू शकत नाही गावात. आपण इथून उडवतो तरी सगळ्यांपेक्षा उंच बघतो आपला, इतका उंच की दिसत सुद्धा नाही. बाबा आले होते तेव्हा ते नव्हते का म्हणत दिसत नाहीये म्हणून? मग त्यांच्या हातात दिलास ना तू, तेव्हा त्यांचा विश्वास बसला.
2: हो पण कधी कधीच अशी वेळ येते.
1: हिऱ्याचे जायतले लोक आहेत ना, फुकटच भाव मारतात. त्यांना काटाकाटी करायची असते ना, पण त्यांच्या हातातच लागत नाही. रवी दादा, तू कधी काटाकाटी केली आहेस का रे?
2: ती फालतूगिरी आपण नाही करायची, आपण फक्त आपला पतंग उंच बदवायचा. लोकांनी नुसतं बघत बसायला पाहिजे.
1: पूर्वी ते लोक बोलायचे शिक्षक कॉलनीवाले काय पतंग उडवणार. पण रवी दादा, तू उडवायला लागल्यापासून कोणाचा आवाज नाहीये. अरे पण आज काय होतंय रे?
2: अरे सांगितलं ना तुला, एक दिवस असा येतो.
1: तुला खरंच नकोय का रे हा लाडू? मी संपवू का?

0: हो संपव.
1: छोट्या लाडू खात राहिला. मोठ्याने काही वेळ त्याच्याकडे पाहिलं, मग नजर काढून तो भोवतालचा आसमंत निहाळत राहिला. नेहमीचा परिचित परिसर, सगळ्या घरांच्या गच्च्या आणि छपरं, विजेच्या तारा, लांबची पाण्याची टाकी, तिच्या मागची टेकडी, त्यावरचं अस्पष्ट मंदिर. दुपार शांत, स्वस्थ, निवांत, कोरडी, वर आभाळ्याची निळीशार पोकळी.

0: रविदादा, तू मला खाली जेललं होतंस तेव्हा मी केवढा होतो रे?
1: 2.5 वर्षाचा. पण त्याचं काय आता?
0: मला सांग ना ती गोष्ट.
1: गोष्ट? अरे साल्या, तुला किती वेळा सांगितली आहे ती, परत परत काय विचारतोस?
0: नाही पण मी विसरतो रे. आणि तू उभा कुठे होतास ए, सांग ना.
1: सांगतो. तुमच्या घराचं काम चालू होतं वरच्या मजल्याचं, तिथे गॅलरी बांधत होते. तू तुझ्या ताईच्या हातात होतास वरती. मी तुझ्या बाबांशी बोलत दरवाजामध्ये उभा होतो. तू तिच्या हातातून निसटलास की काहीतरी झालं आणि त्या गॅलरीला कठडा नव्हता. तुझी ताई ओरडली एकदम, म्हणून मी वर पाहिलं तर काय, तू असा वरून खाली पडत होतास. मग मी पटकन हात पुढे करून तुला झेललं अगदी बॉलसारखं.
0: मग मी तेव्हा काय केलं? मी रडत होतो.
1: तुला काही कळलंच नव्हतं. आधी पडताना तू हसत होतास, तुला वाटलं असेल बरी मजा आहे. नंतर माझ्या हातात आलास तेव्हा दणका बसला, तरी नुसताच बघत होतास. मग लागला रडायला, बाकीचे लोक ओरडायला लागले तसे.
0: मग पुढे काय झालं?
1: आता पुढे काय होणार, थोड्या वेळाने लागलास खेळायला. आणि
0: बाबा तुला थँक्यू म्हणाले?
1: तुझ्या बाबांना कळलंच नाही काय झालं ते. तुझ्या आईला कळलं बरोबर, ती रडत होती आणि तुझी ताई सुद्धा.
0: म्हणून ते मला तुझ्या बरोबर जायला कधी नाही म्हणत नाहीत. रविदादा, मी पण तुझ्यासारखाच सर होईन.
1: नको, तू मास्तर नकोस, तू इंजिनियर हो, मास्तर नको.
0: अरे पण का नको मास्तर?
1: नाही, मास्तर नको.
0: अरे पण का नको? तू तर किती हुशार आहेस.
1: अरे मास्तरला नुसतं पतंग उडवत राहावं लागतं.
0: अरे पण लोक बघतात की?
1: हो, लोक बघतात पण नुसतेच बघत राहतात, फिरकी धरायला नाही येत.

0: नुसता आकाशातला पतंग बघतात. पण तू इंजिनियर हो, मग लागला तर पतंग उडव रे.
1: छोट्या त्यावर काही बोलला नाही, नुसता पाय हलवत राहिला. मोठ्याने पाय जवळ घेतले, त्याभोवती हाताची जुडी घातली आणि दंडावर डोकं ठेवून तो निश्चल बसून राहिला. नजरेला भोवतालचं वातावरण आधीसारखंच दिसत होतं. कोरडी उतरती दुपार, संध्याकाळकडे झुकू लागलेली. शेजारच्या बंगल्यातल्या झाडाच्या फांद्या, पलीकडची रिकामी गच्ची, स्वच्छ निळं आकाश. वेळ जात राहिला.

0: खोट्याने एकदम वळून पाहिलं. पण मोठ्याची नजर दुसरीकडे लागलेली पाहून तो गप्प राहिला. मग त्याने पाय हलवायचे थांबवले. सगळ्या वातावरणात नुसती शांतता, गच्चीवरचं कोरडं ऊन.
1: नंद्या परवा खूप भाव मारत होता, त्याच्या बिल्डिंगवर गेलो होतो ना तेव्हा, त्याला पतंग बदवायला यायला लागलाय ना आता, म्हणून भाव खात होता.
0: मोठ्याचं लक्षच नव्हतं.
1: तिथं ती आमच्या वर्गातली अपूर्व येते ना, तिच्यासमोर भाव मारत होता, पतंग उडवता येतो म्हणून.
0: मोठ्याने त्याच्याकडे वळून पाहिलं पण तो काहीही बोलला नाही.
1: तिचे डोळे मस्त आहेत रे.
2: कोणाचे?
1: अपूर्वाचे.

0: हा काही वेळ डोळ्याच्या कडेतून छोट्याकडे बघत राहिला. छोट्यानंतर काही बोलला नाही, नुसताच पाय हलवत राहिला. बराच वेळ ते तसेच स्तब्ध बसून राहिले, छोट्या गच्चीकडे आणि तिथल्या फरशीवर पडलेल्या पतंगाकडे पाहत, मोठा त्याच्या चेहऱ्याकडे. मग काही वेळाने मोठा एकदम हल्ला.
1: चल तुला शिकवतो पतंग बदवायला, इतके दिवस तू फिरकी पकडलीस, आता तुझी वेळ आली आहे.
2: काय?
1: चल.
0: मोठा टाकीवरून खाली उतरत म्हणाला. मग त्याने खाली वाकून फिरकी उचलली, दोन बोटात धरून गरकत मांजा गुंडाळला. पतंग त्याबरोबर वर आला, कन्नीला धरून त्याने पतंगाला उचललं. मग त्याला छातीशी धरून तो गच्चीच्या टोकाला गेला.
1: इकडे हा, आणि ही फिरकी धरत मागे मागे जा. तिथे टाकीपाशी गेल्यावर फिरकी खाली ठेवून दे आणि उजव्या हातात मांजा पकड, डाव्या हातात मागचं टोक धर. त्या हाताने फिरकीला झटका द्यायचा, जेवढा उजव्या हाताने सोडू तेवढा डाव्या हाताने खेचायचा. धर.
0: छोट्याने त्यानं सांगितलं तसं केलं. मोठ्याने छातीपाशीचा पतंग डोक्यावर धरला.
1: आता मी पतंग सोडला ना की काहीही करायचं नाही, नुसता उजवा हात मागे न्यायचा. काय कळलं?
2: हो हो.
1: झटका द्यायचा नाही, मांजा न धरता एकदा करून बघ बरं. हा, आधी नुसता हात मागे न्यायचा, मग पतंग खाली जायला लागला तरच झटका द्यायचा. हा हा हा असा. हा सावकाश, झटका नाही झटका नाही. रेडी रेडी, पकड पकड मांजा.
2: हा रेडी
1: रेडी.
0: मोठ्याने एक क्षणभर आजूबाजूला पाहिलं, वाऱ्याचा अंदाज घेतला आणि हात उंचावून पतंग अलगद सोडला. छोट्याला क्षणभर काही कळलंच नाही. मग त्याच्या हातातल्या मांजाचा पतंगाचा ताण जाणवला. त्याने हात मागे घेतला, पतंग वरती गेला, क्षणभर तिथे स्थिर झाला. मग गटांगळ हात खाली आला.
2: बघ काय झालं.
1: अरे बरोबर झालं, परत असंच कर. पतंग खाली येतोय असं वाटलं की मग झटका मार.
0: त्याने परत पतंग छातीशी धरून हवेत सोडला, परत आधीसारखंच झालं.
2: बघ कसंच होतंय रे.
1: अरे थांब, गडबड नको करूस तू, जमेल. चल परत करूयात.
2: ए ऐक ना, तू मला उडून दे मग मी धरतो बघ हातात.
1: नाही, तशाने तुला येणार नाही कधीच. तू उडव परत.
0: 5-6 वेळानंतर छोट्याचा पतंग हवेत तरंगला. गच्चीच्या थोड्या वर गेल्यावर वरच्या वाऱ्याची लहर त्याला लागलीच. मग तो खाली येऊ लागला. मोठ्याने पुढे होऊन मांजा पकडला, संथपणे हात मागे घेऊन टिचकी दिली. पतंगाचं डोकं सरळ झालं. मग त्याने ढील देऊन मांजा सोडला, पतंग हवेत पुढे सरकला. त्याने हात मागे घेऊन त्याला आणखीन वर उचललं. वरची हवा लागल्या क्षणी तो संथपणे तरंगू लागला.
1: हे बघ असं करायचं, थोडा ढील द्यायचा मग वर उचलायचं, परत ढील द्यायचा आणि मग वर उचलायचं, कळलं?
2: हो.
0: छोट्याने पतंग हातात घेतला, त्याने सांगितलं तसं थोडंफार केलं. पतंग गोता खाऊ लागला की मोठा मध्ये ये, आपल्या हाताने पतंगाला सांभाळे, त्याला स्थिर करी, मग परत छोट्याच्या हातात दे. बघता बघता पतंग उंच आकाशात लहरायला लागला.
1: हा आता तिथे नुसता धरून ठेव पतंग, काय काही करू नको, नुसता ठेव. गोता मारतोय असं वाटलं तर वरच्यावर टिचकी दे. हा आता त्याला वरची हवा लागलीये, तो राहणार तिथे.
0: छोट्या नजर न हलवता वर बघत राहिला. आता त्याच्या हातानं मांजाचा आणि उंचावर पतंगाचा ताण जाणवायला लागला होता. काही क्षण त्याचे हात थरथरले पण मग स्थिर झाले. पतंग एका जागी बांधून ठेवल्यासारखा स्तब्ध उभा राहिला. मोठ्याने काही वेळ उभे राहून फिरकी धरली, मग ती जमिनीवर ठेवून तो टाकीवर जाऊन बसला. काही क्षण त्याने बसून पतंगाकडे पाहिलं, भोवताली सुद्धा, मग टाकीवर शरीर पसरलं. सगळ्या निळ्या आकाशाचा घुमटाकडे पाहत राहिला. छोट्या बराच वेळ गुंगून वरच्या पतंगाकडे पाहत राहिला. मग मागे वळून मोठ्याकडे बघत स्वच्छ हसला, डोळे किलकिले करत मोठाही हसला.
1: जमलं अरे तुला, 2-4 दिवस इथे प्रॅक्टिस कर आणि मग जा त्या नंद्याच्या गच्चीवर आणि उडव तिथे पतंग.
0: छोट्याने मान हलवली, मग संथपणे मांजा धरलेला हात मागे केला. त्याचा इशारा कळल्यासारखा पतंग मुकाटपणे आकाशात उंच सरकला आणि स्थिर

खून डोलत राहिला. छोट्यानं डाव्या हातानं मांजा खेचून ढील दिली. वरच्या हवेवर मांजा सरसर पुढे सरकला आणि हात पोटाशी घेत उभं करून ठेवलं. मग मागे वळून तो पुन्हा एकदा हसला. मोठा वरच्या त्या पतंगाकडे स्थिर नजरेनं बघत राहिला. मग त्याने पलीकडे नजर टाकली, छोट्याच्या घराच्या रिकाम्या गच्चीकडे आणि त्या पलीकडच्या मोकळ्या आकाशाकडे.

मिलिंद बोकील यांची कथा आपण ऐकलीत, पतंग. सहभागी झालेले कलाकार होते अस्मिता चिंचाळकर, श्रेयस भोंजाळ, सागर कानोले. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात कथांतर, या कथांवर आधारित मालिकेचा भाग 6. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. जगदीश केवडकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं चढळ्या लक्षा मुंबईला या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अण्णासाहेब देऊळगावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी.

करावा तसा भरावा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं. गदी माडगुळकरांचं संगीतकार होते दत्ता डावजेकर. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आपण ऐकत होतात. संगीतकार होते अनिल अरुण. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

मुंबईचं जावई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसलेंनी गायलेलं हे गीत होतं. ग. दे. माडगुळकर यांचं संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.

सुन असावी अशी या चित्रपटातील सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं रझिया पारकर यांचं हे गीत होतं. संगीत होतं नाथू चवाते आणि उदय कामत यांचं. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम मध्यरात्रीचे एक वाजून 1 मिनिट होत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म

या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुलाम नियाज खान यांचं गायन. ऐकूया राग मालकंस. तीन तालात बंदिश निबद्ध असून बोल आहेत याद आवत मोहे. तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची, हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया गुलाम नियाज खान यांचं गायन राग मालकंस.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गुलाम नियाज खान यांचं गायन. आपण ऐकल्यात राग मालकंस. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचा 1:30 होत आहेत. सादर करत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहात लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 99. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ। लावण्यरंग
1: श्रोते हो नमस्कार, लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, फडाची लावणी कशी असते याबद्दल सध्या आपण माहिती घेत आहोत। गेल्या भागातही आपण काही लावण्या बघितल्या की शाहिरांनी किती सुंदर अशी कवनं यामध्ये लिहिलेली आहेत। याच शाहिरांनी पेशवे काळामध्ये श्रोत्यांना विविध प्रकारच्या शृंगारिक लावण्या गाऊन देखील शृंगार रसामध्ये भिजवलं, त्यांना आनंदित केलं, त्यांच्या आयुष्यामध्ये नवा जोम आणि नवा उत्साह निर्माण केला। पेशवाईतील शाहिरांचं अनुकरण करून ब्रिटिश काळातील तमासगीर शाहिरांनी देखील आपल्या फडामध्ये शृंगारिक लावण्या स्वतः लिहून सादर केल्या। त्या काळामध्ये पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, शिवासंभा कौलापूरकर, दगडूसाळी शिरोलीकर हे प्रमुख तमाशा कलावंत होते। या शाहिरांनी देखील तमाशा रसिकांना रिझवण्यासाठी युवतीचं वर्णन करणाऱ्या लावण्या लिहिलेल्या आहेत। त्यापैकी पठ्ठे बापूरावांच्या फडातली एक लावणी अशी होती, तीन ताळाच्या माडीवरती सुंदरी एक दिसली, हातात ऐना केस मोकळी रूप निहाळीत बसली, शालू नेसुनी चोळी अंजिरी दंडामध्ये खसली, फुलबागेला बहर आला ज्वानी मुसमुसली, नवखंडामध्ये नाही पाहिली सुरत कोठे असली, जसा अस्मानी तारा तुटला बिजली प्रकाशली। अशा प्रकारची ती लावणी होती। अशाच आणखीन काही लावण्या आपण बघणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक ढंगदार अशी लावणी। दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा, अहो राया मला जरतारी शालू आणा पैठण साहेब।

श्रोते हो, आत्ताची ही लावणी आई उदे ग अंबाबाई या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायली होती. जगदीश खेबुडकरांचे शब्द होते, राम कदम यांचं संगीत होतं. आपण सध्या बोलतोय फडाच्या लावणीबद्दल. पेशवे काळामध्ये शिवासंभा कबलापूरकर यांचा एक फड होता. त्यांनी देखील त्यांच्या फडासाठी एक शृंगारिक लावणी लिहिली होती. ज्वानी पाहून कमलनीचं रोप ग, तुला पाहून लागेना मला झोप ग, लाल शालूची दिसते मजा ग, आत मांड्या चमके जशा विजा ग, असा गोरा रंग नारी तुझा ग, इच्छा ग झाली फार ग. पठ्ठे बापूराव तर लावणी सम्राटच होते. त्यांच्या फडातही अनेक बहुरंगी आणि बहुढंगी शृंगारिक लावण्या होत्या. त्यांनी एक लावणी लिहिली ती अशी आहे. सोडा सोडा राया तनुशिणली, चार प्रहर रात्रीचे झाले आता, धरून आसनावरी दमगीर झाले बाई, अशा काय तुमच्या चाली घामाने काय सारी भिजली, साऱ्या अंगाची बाई कमाना करता भरधाव घेता चाली, पोटात माझ्या कळ निघाली, पठ्ठे बापुराव कवी अलबेला काढी नित्य नव्या नव्या चाली. त्याच काळामध्ये छक्कड हा प्रकार देखील शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लोकप्रिय केला होता. लोकरंजनासाठी त्याने अनेक छक्कड लावण्या लिहिलेल्या आहेत. आशुक आणि माशुकमधील पद्यमय संवादाला छक्कड असं म्हणतात. या लावणीत बऱ्याच वेळेला पुरुष स्त्रीकडं प्रेमाची मागणी करत असतो आणि स्त्री त्याची मागणी झिडकावून लावत

असते. दगडूसाळी शिरोलीकर यांची एक गाजलेली छक्कड होती, त्यामध्ये दगडोबा आणि बाई यांच्यातले संवाद दाखवलेले आहेत. तुझ्यावर माझी मर्जी फिरली, सांग मनात येतं का नाही, कोण्या देशाचा नाही ओळखीचा, कसा पत लावतो ग बाई. अशा प्रकारची ही छक्कड होती. या छक्कडबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. उत्तरा केळकर यांनी गायलेली एक लावणी, जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहे, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आई चित्रपटातली आहे. कुरुबान तुम्हावर झाले.

श्रोतेहो, छक्कड लावणीची परिणामकारकता म्हणण्याच्या शैलीवर आणि अभिनयावर अवलंबून असते. दगडोबा साळी ही छक्कड अतिशय चांगल्या प्रकारे सादर करत असायचे. प्रेक्षकांकडूनही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असायचा. काही पद्यरचना साध्या सोप्या जरी वाटत असल्या तरी श्रोत्यांवर मात्र त्याचा चांगलाच परिणाम होत असायचा. अनेक लावण्यांना लोक सतत टाळ्या बाजून दाद देत असायचे. पठ्ठे बापूरावांच्या फडामध्ये त्या काळामध्ये एक छक्कड लावणी अतिशय गाजत होती, कारण त्या लावणीमध्ये प्रेमाची मागणी

मागणी करणाऱ्या प्रेमिकाचा कसा नक्षा उतरवला गेला त्याचं हास्यास्पद चित्रण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत, तो आणि ती. तो म्हणतो, हे रूपसुंदरी राजस बाळी, नको पुढे जाऊ भरभरा, उभी राहून बोल गे जरा, वेडामी झालो पाठी लागलो, नको मनामध्ये धरू कुरा. तेव्हा ती म्हणते, जरा बेतानं वाग, सदा माझ्या मागं कशासाठी हिंडतोस गरा गरा, रे खट्याळ आहे माझा नवरा, कुणीतरी येईल अवचित, पाहिल सांगत जाईल माझ्या दिरा. तेव्हा तो म्हणतो, हसत बोलणं ठुमकत चालणं, करतीस रोज नवी नवी तऱ्हा, कुठं नाही पाहिलं असा नखरा, लागलो छंद सुचेना धंदा, सदा लागला जीव घोरा. तेव्हा ती म्हणते, दीर माझे हेरतील, नादाळी करतील, पडल पाणी संसारा, घात ह्यात माझा खरा, होईल गावात बोभाटा सारा. असं हे वर्णन चक्कडमध्ये केलेलं असायचं. आता यानंतर झगड्याची लावणी हा एक प्रकार आहे, पण तो प्रकार काय आहे हे बघण्यापूर्वी उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनीच गायलेली जगदीश केवडकरांची रचना आपण ऐकणार आहोत. आई चित्रपटासाठी ही रचना विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

श्रोतेहो, आता आपण झगड्याची लावणी काय असते ते बघूया. झगड्याच्या लावणीमध्ये राधाकृष्ण, स्त्री पुरुष, पतीपत्नी, प्रियकर प्रियसी, मालक नोकर, शोषक आणि शोषित, दोन स्त्रिया किंवा दोन पुरुषांमधल्या संघर्षाचं वर्णन केलेलं असतं. मात्र हा संघर्ष जो असतो तो कर्मणूक प्रधान असतो. शाहीर प्रभाकर यांची लक्ष्मी पार्वती संवाद ही एक झगड्याची लावणी खूप प्रसिद्ध होती. दोन बायकांनी आपापल्या नवऱ्याचा श्रेष्ठपणा प्रस्थापित करण्यासाठी दुसरीच्या नवऱ्याचे उणे दुणे काढावे असा प्रकार या लावणीमध्ये. खरं तर दोघींचेही पती श्रेष्ठ, पण लक्ष्मी शंकराचं वर्णन करताना म्हणते, स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुकुटी जटा, भाळीचंद्रजा तीन नेत्र भस्माचा कपाळी पट्टा, व्याघ्रांबर गज चर्मावर परिधान शुद्ध कान फटा, रुंड माळती कंठी कुंडले भुजंग रुळती कटा, त्रिशूळ पाणी त्रिपुंड भाळी लोह कंकट मन गटा, नंदी वहन सर्पाचा सदोदित करी कमरे लंगुटा, कसा आवडतो शंकर गिरजे सांग तुला मज प्रती. अशी लक्ष्मीनं शंकराची निंदा केल्यानंतर पार्वतीनंही विष्णूचं कार्य आणि त्याच्या कर्तृत्वावर एका कवनामध्ये टीका केलेली आहे. ती टीका अशी आहे, 16,001 मुख्य तुम्ही अष्टजणी नायिका, कार्यवादुतो कृष्ण कसा करी पूर्ण मनोरथ सखा, वक्रदंत शिशुपाळ कीटक कपटे मर्दून बका, प्रताप बहुवर्णिता कशा भाळल्यात गोरक्षका, जरा सिंधिरी पुमये वसविली जळात द्वारावती, तस्करा कसा श्वशुर जडला हा भीमक भूपती, मच्छ कुर्म हा सुकर झाला सिंह वामन श्रीपती, जन्म गेला पहा आशा खाली म्हणे लक्ष्मीला पार्वती. या दोन्ही लावण्यांमध्ये दोघीही आपला पतीच कसा श्रेष्ठ आहे आणि दुसरीचा पती कसा कनिष्ठ आहे याची वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. पण या लावणीतला संघर्ष हा शाहीर प्रभाकरांनी अतिशय रंगतदार केलेला आहे. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी जी आपण ऐकणार आहोत ती रोशन सादारकर यांनी गायलेली आहे. अशी ही साताऱ्याची तऱ्हा चित्रपटातली ही गदी माडगुळकरांची लावणी संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी. जातीचा ना गोताचा बाई धनी पिकावर शेताचा,

झगड्याची लावणी कशी असते ते सध्या आपण जाणून घेतोय. ज्याप्रमाणे शाहीर प्रभाकर यांनी लिहिलेली लक्ष्मी आणि पार्वती यांचा संवाद असलेली एक लावणी आत्ता आपण बघितली, तशीच लावणी शाहीर परशुराम यांनी देखील त्या काळामध्ये लिहिली होती. काळी गोरीचं भांडण या नावानं हा झगडा त्यांनी लिहिलेला आहे. लावणीत देखील श्रेष्ठत्वासाठी संघर्ष चालू आहे. काळी आणि गोरी दोघीही आपापल्या परीनं स्वतःलाच श्रेष्ठ समजत असतात, पण दोघीही एकमेकींचं श्रेष्ठत्व मान्य करत नाहीत. दुसरीपेक्षा आपण कमी दर्जाचं आहोत हे मानायलाच त्या तयार होत नाहीत. शेवटी दोघींच्या मध्ये सावळी येते आणि दोघींचा वाद मिटवते. पण काळी आणि गोरी यांच्यातला संघर्ष अगदी बघण्यासारखा आहे बरं का. काळी म्हणे गोरीला लावशील मोठेपणा वाया, काळी बाहुली मी नेत्रा तधी जनयात्रा पहाया, काळे काजळ काळ्या पापण्या काळ्या दोन्ही भिवया, काळे केस मस्तकी बसशील चौरंगी नाया, काळी पोत गरसुळी आहे पण जगात मिरवाया, काळे दातवण न लावशील तर शुभ्र दंत लाया, काळी शाई काळी अक्षरे हरीचे गुण गाया, काळी कस्तुरी उंच मोलाची आरोग्या करी काया, काळी मृत्तिका करुण पार्थिव पूजी प्रातक काळी. काळीनं असा स्वतःचा मोठेपणा सांगितल्यानंतर तिला उलट जाब गोरी देते. गोरी देखील स्वतःचं मोठेपण वर्णन करताना म्हणते, नेत्री बाहुल्या कशाने पाहशील आत गोऱ्या ज्योती, गोरी कांती गोरे सुवर्ण गोरे आहेत मोती, गोरे रत्न करू परीक्षा श्रीमंत जन घेती, गोरे चांदणे गोरा चंद्र गोरा गभस्ती, उदय होता यज्ञ याग आणि स्नानदान करीती, गोरे अमृत दुर्लक्ष सर्वा गोरा ऐरावती, गोरा अग्नी परिपाकामध्ये स्थूल देह पाळी. काळी गोरीचं असं चढाओढीनं केलेलं वर्णन आपल्याला या झगडा प्रकारामध्ये बघायला मिळतं. या लावणीमध्ये लोकांच्या रंजनाबरोबरच प्रबोधन देखील केलेलं आहे. परशुराम म्हणे असार सोडून सार घ्यायी आता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण जी लावणी ऐकणार आहोत ती ग. दि. माडगुळकरांची आहे. विश्वनाथ मोरेंनी संगीतबद्ध केली आहे. कृष्णा कल्ले यांनी गायलेली आहे. परभणी हुनी आले तर पाहुणे कुणी, घालाया मला मागणी काय करू काय करू.

0: अरे दर्शोदे हो, आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 96. वेळ झालेली आहे पुढच्या कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: अमृत कलश हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण रोजच पर्यावरणाविषयीच्या बातम्या ऐकत असतो. प्रदूषणाचा वाढता धोका, जंगलं कमी झाल्यामुळे होणारं नुकसान, वाढतं तापमान अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात आणि आपणही तेवढ्यापुरतं ऐकून ते विसरूनही जातो किंवा आपण काय करणार असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता आपल्या दैनंदिन जीवनात जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर छोट्या छोट्या सवयी बदलून एका परिवर्तनाची सुरुवात आपण करू शकतो. आणि श्रोते हो, याच विषयावर बोलण्यासाठी की निसर्गाची जपणूक करताना आपण काय करू शकतो यावर बोलण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत विजय राजे ढमाळ. मंडळी, जवळजवळ 29 वर्षाहून अधिक काळ ते पर्यावरण या क्षेत्रात काम करत आहे. राष्ट्रीय नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्त्वांच्या विषयावर ते कार्य करत असतात. तर त्यांच्याकडून आज पर्यावरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजयजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: विजयजी. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं आणि ह्या पर्यावरण क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
1: 15 ऑगस्ट 1966 साली माझा जन्म माझ्या आजोळी बावडा येथे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला.
0: बरं.
1: तसेच आसवली येथे माझे मूळ गाव असल्याने माझे शिक्षण माझ्या गावच्या इथे झाले. माझ्या या आसवली गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत आणि माझी शेतीही डोंगराच्या पायथ्याला आहे.
0: बरं.
1: त्यामुळे मोर नाचताना आम्ही अगदी जवळून 10 फुटाच्या अंतरावरून पाहिलेले आहेत. सकाळी मी शेतामध्ये जातो तर आमच्याकडं भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगाची शेती असते. तर त्या शेतीमध्ये मोर वाटाण्याच्या शेंगा, शेतीच्या शेंगा असे खाण्यासाठी सकाळी लवकर येतात आणि साधारणतः 8-10 टायमाला आम्ही सकाळी शेतात गेल्यानंतर ते मोर नाचताना बघायचो. डोंगर जवळ असल्यामुळं लांडगे, कोल्हे, ससे, तरस, माकड हे सर्व प्राणी आम्ही लहानपणी जंगलात पाहिलेले आहेत आणि जंगलातील रानमेवा खाऊन दऱ्याखोऱ्यात पावसात भिजण्याचा प्रचंड आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे. दिवसामध्ये 2-3 वेळा आम्ही इंद्रधनुष्य पाहायचो. नंतर शालेय शिक्षण घेत असताना मी NCC मध्ये सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करत होतो. अशा पद्धतीने माझे लहानपण गेले. लहानपणी सर्व सण साजरे करीत असताना खूप मजा यायची. त्यामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांचा अति महत्वाचा उत्साहाचा सण बेंदूर.
0: बर.
1: त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, जत्रेसारखे सण आनंदाने गावाला साजरे करायला मिळायचे. अशा डोंगर दऱ्यात रानमेवा लहानपणीच खाल्ल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने, मोठेपणी याच्या आठवणी राहिल्याने सर्व मन ती बेचैनी पर्यावरणाकडे आकर्षित झाली आणि पर्यावरणाचे हेच कार्य करत राहिलो. आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे दरवर्षी 5 जूनला विश्व पर्यावरण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. त्या विश्व पर्यावरण दिवसाच्या कार्यक्रमाला आम्ही जगातल्या इतर देशातले अनेक देशातले पर्यावरण प्रेमी बोलावतो. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्व भारतभर आम्ही बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद अशा अनेक महत्त्वाच्या शहरामध्ये आमचे पर्यावरण सेमिनार घेत असतो आम्ही आणि माझे हे कार्य राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे पोहोचलेले आहे.
0: वा. आणि विजयजी, आपण नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये तुमचं खूप काम आहे. तर आता विविध सणांना आपल्या सुरुवात झाली आहे, आपण या दोन्ही विषयांकडे कशा प्रकारे बघताय?
1: खरं तर भारत हा एक संप्रदायावर विश्वास करणारा देश आहे.
0: हो.
1: तसेच भारत एक विश्वातील प्राचीन देश सुद्धा आहे. देशाची आजची लोकसंख्या 148 करोड पर्यंत पोहोचलेली आहे आणि जगाची लोकसंख्या आज बघितलं तर 830 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशात वेगवेगळे सण साजरे होतात पण सर्वात जास्त सण हे भारतामध्ये आपण साजरे करतो.
0: बर.
1: त्याच्यात दिवाळी हा भारतातला अति महत्वाचा सण आहे.
0: हो.
1: आणि इतर दसरा आहे, गणपती आहे, ईद, भाऊबीज, रक्षाबंधन, ख्रिसमससारखे सर्व सण सर्व जातीनुसार खूप या देशामध्ये आनंदाने साजरे होतात. आणि हे सण साजरे करताना खेडेगावामध्ये वास्तविक ज्येष्ठ नागरिकांचा खूप सहभाग असतो. आमच्या गावामध्ये एक दसरा म्हणून सण उत्साहात साजरा करतो. तर त्या गावच्या देवीमध्ये आमचा एक उपवास असतो, 10 दिवसाचं ते नवरत्न असतं. आणि हे नवरत्न देवीसाठी 10 दिवस उभ नवरत्न म्हणतो आम्ही, की आमचे जे वरिष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर हे लोक 10 दिवस उभे असतात, ते बसत नाहीत. दसऱ्याला 10 दिवस झाल्यानंतर उपवास सोडायचा दिवस असतो, त्यानंतर 10 दिवसांनी ते बसतात. सर्व विधी हे उभे राहूनच करतात. एक पलंग बांधून सुद्धा त्या पलंगावर थोडा हात टेकून ते झोपतात. मग झोप ही बेडवर किंवा खाली नसते, ती उभी राहूनच घेतली जाते. अशा पद्धतीचे सण ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणे आनंदाने सर्वत्र होतात. ज्येष्ठ नागरिक खेडेगावामध्ये गाव पण ज्याला म्हणतो, गाव पण जपणारी माणसं खेडेगावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि त्यांना तो अनुभव असतो सणांचा, खेडेगावाचा, आपल्या देशाच्या, आपल्या एकदम

0: गावचं दैवत असेल, बॅलन्स राखतो. देशाचा सणासुदीचा संस्कृतीचा बॅलन्स हा ज्येष्ठ नागरिकापासून खेडेगावापासून चालू होतो असं मी माझ्या लहानपणीपासून बघितलेलं आहे.
1: बर,
0: तर अशा सणांची मोठी जागा आता शहरांनी घेतलेली आहे.
1: त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जागतिक लोकसंख्या आता 800 करोडच्या वर पोहोचली आहे. तर आपण या जागतिक लोकसंख्या बद्दल सुद्धा आता सांगितलं, तर लोकसंख्या आणि पर्यावरणावर आपण काय सांगाल?
0: लोकसंख्येने विश्वात आपण प्रथम क्रमांकावर तर आहेच, पण विश्वात सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आहे. लोकसंख्या वाढली की त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आल्याच.
1: बरोबर.
0: आणि माणसाची मूलभूत गरजा आता वेगळी झालेली आहे. त्याच्यामध्ये आता लोकांना मोबाईल लागतो, टीव्ही, लॅपटॉप, चार्जर याचे प्रमाण जास्त झाल्यामुळं ई वेस्टचे प्रमाण वाढलेले आहे. जास्त कपडे आपण दुकानातून घेताना त्याचं पॅकिंग, त्याला लागणारे प्लास्टिक ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सकाळी दूध, ब्रेड आणायला जातो, भाजी आणायला जातो, ते आपण येताना सगळे प्लास्टिकमध्येच आणतो.
1: बरं.
0: त्यामुळे लोकसंख्या वाढीचा या प्लास्टिक वाढीमध्ये प्रमाण जास्त वाढल्यामुळं या प्लास्टिकचे प्रदूषण हा मोठा गंभीर प्रश्न झाला.
1: बरोबर. म्हणजे आपण पण रोजच्या वापरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करू शकतो.
0: वापर तर कमी केलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस सकाळी भाजी आणायला जातो किंवा काय जनरल स्टोअर मध्ये जातो, आपण घरातनी आपली पिशवी घेऊन जावी कापडाची. ज्येष्ठ नागरिक बघा, कधी जाताना त्यांच्या हातात एक पिशवी असती कापडाची, खिशामध्ये असती, ते असे जात नाही तर काय घेत नाही. हा आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा खरोखर घेतला पाहिजे.
1: विजयजी, आता अजून एक विचारावं असं वाटतं, म्हणजे हे सगळं तुम्ही पर्यावरणाविषयी सांगत असता, तर पृथ्वीच्या एकूण भूभागावर किती टक्के जंगलं असावीत असं काही क्रायटेरिया आहे का की त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्याला मदत होऊ शकेल?
0: युनेस्कोने, संयुक्त राष्ट्रीय एक जागतिक लेवलला एक संघटना अशी आहे आणि त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग एक ऍक्टिव्ह काम करतो.
1: बरं.
0: तर जगामध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी देशातील भूभागावर कमीत कमी 31% जंगले किंवा झाडे असावीत असा संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी क्रायटेरिया आहे.
1: बर.
0: अमेझॉन जंगल म्हणून एक फार मोठं जंगल आहे, जवळजवळ 5 देशाची सीमा असणारे एक मोठं जंगल आहे. आणि त्या अमेझॉन जंगलामध्ये जेवढी झाडं आहेत आणि अमेझॉन जंगल जेवढं ऑक्सिजन तयार करतो, तो ऑक्सिजन जगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन फक्त आपण अमेझॉन जंगलापासून घेतो. तर सरासरी सर्व जगामध्ये असलेल्या भूभागावर आज 24% जंगले अस्तित्वात आहेत. भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला 31% जंगले असावेत हा क्रायटेरिया आहे, परंतु भारतामध्ये 21% भूभागावर जंगलांनी झाडे व्यापलेली आहेत. म्हणजे आपल्याला 31% जायचंय, म्हणजे प्रचंड वृक्षारोपण आपल्याला आज करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे अजून 10% तफावत आहे,
0: आपल्याकडे खूप तफावत आहे. याच्यावर आपण हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे की किती झाड लावली पाहिजेत, हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि झाड हे सर्वांचं एक दैवत आहे, झाडे आपली मायबाप आहेत. झाडांच्या मुळे तयार झालेला ऑक्सिजन आपण फुकट घेतो, यावर मानवजातीबरोबर संपूर्ण जीवसृष्टीचे जीवन अवलंबून आहे असं मला वाटतं.
1: त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सुद्धा वाढत चाललाय, निसर्गावर सुद्धा एक प्रकारे ते संकट आहे. तर पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे यावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता जनतेने या पर्यावरण संरक्षणासाठी किंवा पर्यावरण जीवनशैली कसं असावी याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: सर्वत्र धरतीवर ते तापमान वाढलेलं आहे. अलीकडेच आपण बघितलं या वर्षीच एक 1.5 महिना पाऊस उशिरा झाला. तर हे पाऊस उशिरा येणं, कधीतरी अवेळी पाऊस येणं, हवामानामध्ये बदल होणं हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचेच एक सिग्नल म्हणावं लागेल. आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि जागतिक स्तरावर अनेक मुख्य संस्थेद्वारे पर्यावरण संबंधी महत्वाचे निर्णय घेतले जातात. याच्यात संयुक्त राष्ट्रसंघ मार्फत पर्यावरण विभाग काम करत असतोच. अशा अनेक वेगवेगळ्या देशात पर्यावरण परिषदा घेतल्या जातात. आपल्या देशाची भूमिका मांडताना भारताने क्लायमेट चेंज या विषयावर खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. आपण पूर्वी कोळशापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करत होतो, परंतु अलीकडे देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोलर वीज निर्मितीसाठी खूप भर दिलेला आहे.
1: हो.
0: आणि खरं तर लोकांनी सोलर

0: आणि सरकार काय सबसिडी देईल याची वाट बघू नये. तुम्हाला 100 रुपये लाईट बिल येत असेल, तुमचे 4-5 हजार महिन्याला जर वाचत असतील, तुम्ही वर्षाचे पैसे किती वेस्ट घालवत होता, किती वाचले, तुम्ही 30-40 वर्ष बंगल्यामध्ये राहता, 50 वर्ष राहता, तुम्ही किती लाईट बिल वाचवता, पैसे वाचवता. म्हणून तुम्ही सरकार किती देतं हे बघू नका, तुम्ही देशासाठी ऑनेस्टी व्हा आणि सोलरचा वापर चालू करा.
1: म्हणजे स्वतःच्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा सुद्धा फायदा त्यामुळे भरपूर होणार आहे.
0: एकदम बरोबर, एकदम बरोबर. तसंच आम्ही एक पर्यावरण संमेलन घेत असतो. आम्ही दिल्लीमध्ये दरवर्षाला 5 जूनला जागतिक पर्यावरणाचे काही कार्यक्रम घेतो. ते संपूर्ण कार्यक्रम इतर देशातले लोक तिथे येतात, पर्यावरण प्रेमी येतात, त्यांचे विषय ते मांडतात. सरकारची काय आम्ही केंद्र सरकारची काय मंत्र्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, ते पर्यावरण संदर्भात नवीन पॉलिसी काय असतात ते मांडतात. अशा प्रकारे आम्ही गेले 29 वर्ष जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व देशभर साजरा करतो. आणि त्या दिवशी आम्ही कमीत कमी 10,000 झाडं एका जिल्ह्यामध्ये लावण्याचा आमचा एक तो प्रयोग आहे. आणि ही संस्था देशभर असल्यामुळं भरपूर प्रमाणात आम्ही 50 कोटी झाडं दरवर्षाला 5 जूनच्या निमित्ताने लावतो. आणि माझा 15 ऑगस्ट एक जन्मदिवस आहे. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला 47 ला मिळालं. माझे वडील शेतकरी आहेत पण क्रांतिकारी आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक होते. 15 ऑगस्टला माझा जन्म झाल्यामुळं माझं नाव विजय ठेवलंय. त्या नावामध्येच क्रांती असल्यामुळं पर्यावरणाची क्रांती करावी असं मला वाटलं, म्हणून मी या विषयामध्ये काम करतो.
1: म्हणजे झाडांची लागवड स्वतः करणं सगळं तुम्ही स्वतःपासून करता आणि मग समाजाला बाकीच्यांना सांगता, हे खूप कौतुकास्पद आहे.
0: स्वतः केल्यामुळं दुसऱ्याला सांगताना आपला कॉन्फिडन्स वाढतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्याबद्दल एक वृक्षारोपणाबद्दल देशाबद्दल प्रेम तयार होतो. कधी बघा, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका झाडं लावा झाडं लावा, तुम्ही स्वतः घरात झाडं लावा. मी काल सातारला एका माझ्या पाहुणे एक वारले आणि त्यांचा 13वा होता, तर विधी 13वेला सगळे काय 10व्यापासून पिंडदान वगैरे असतात, मला खूप चांगला उपक्रम बघायला मिळाला. तर 13वेला त्यांनी 1,000 झाडं लावली.
1: बरं.
0: त्यांचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये एक चिंदौली म्हणून आहे आणि त्या गावाच्या बाजूनी नदी जाती, कृष्णा नदी. नारळ, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, कवटाची झाडं अशी ती झाडं आणली होती. आणि काही लोक प्रतिनिधी होते, मी होतो पर्यावरण प्रेमी म्हणून, आम्हाला ते आमच्या हस्ते झाडं लावण्याचं ते त्यांना ते म्हणून त्यांनी ते वाटली. तर अशा ठिकाणी दुःख व्यक्त करताना त्या माणसाची तुम्ही एक आठवण म्हणून 1,000 झाडं जे ऐवजी 500 लावा, 100 लावा.
1: बरोबर.
0: पण झाडं लावण्याचा उपक्रम पिंडदान इतकाच महत्वाचा आहे असं मला.
1: आणि हा खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि नाविन्यपूर्ण, म्हणजे सगळ्या समाजाने आदर्श घ्यावा असं हे तुम्ही छान उदाहरण सांगितलं.
0: तुम्हाला त्यांची एक जाणीव, झाड मोठं झाल्यावर जाणीव येईल की हे माझे आजोबा गेले होते त्या दिवशी झाड लावलं. तुमच्या घरी लग्न असेल तर सकाळी नवरीच्या तिकडे मांडवा जायच्या आधी झाडं लावत मांडवात जावा.
1: बरं. म्हणजे हे खरं स्मरण
0: तुम्हाला वाटेल, तुम्ही लग्नाचा वाढदिवस दरवर्षाचा साजरा करता हो। पण तिथं लक्षात ठेवा की हे झाड वाढत वाढत गेले, आज आंबे आले, जांभळं आली, माझी मी लग्नादिवशी लावली होती. खूप चांगले.
1: बरं. जंगलामुळे पावसावर सुद्धा परिणाम होतो, तर भारतात जो पाऊस पडतो त्यापैकी भारतातील सर्व धरणांमधून किती पाणी अडवलं जातं आणि भारतामध्ये सरासरी पाऊस दरवर्षी किती पडतो याविषयी आपण काय माहिती द्याल?
0: भारतामध्ये जो पाऊस पडतो आज केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 6,600 पेक्षा जास्त लहान मोठी धरणं आहेत.
1: बरं.
0: आणि या लहान मोठी धरणामध्ये जवळजवळ 11,493 TMC पाणी अडवले जाते. खरं तर जेवढा पाऊस पडतो त्याच्या आपण एक 15% ते 20% पाणी अडवतो. आणि अशी ही एवढीच धरणं म्हणजे 11,493 TMC पाण्यामध्ये आपल्या भारतातील नागरिकांचा विकास, औद्योगिकरणाला लागणारं पाणी याच्यात भागवतो. म्हणून अजून 80% धरणं बांधणं गरजेचं आहे. कोकणमध्ये जेवढा पाऊस पडतो त्या पावसाचं अजून पाणी आपण सर्व प्रकारे अडवत नाही, कारण कोकणामधला पाणी पडणारा पाऊस त्याचं जर पाणी अडवलं तर सगळ्या महाराष्ट्राला पाणी पुरेल एवढा पाऊस फक्त कोकणात होतो. म्हणून धरणं बांधली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजेत. तर असे पाऊस पडण्याचे जे काही भागांमध्ये म्हणजे आता राजस्थानला कधी जास्त पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो, पश्चिम भागाच्या वेस्टर्न घाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पण जिथं जिकडं जंगलं नाही झाडी आहेत तिकडं पाऊस खूप कमी आहे. खरं तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जंगलं आहेत, कोकण भागामध्ये जिथं प्रचंड पाऊस पडतो, हे पाणी अडवून आपण

0: पश्चिम महाराष्ट्रात तसं पाणी एवढं काय शॉर्टेज नाही, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे.
1: बर
0: तर हे कोकणाचं पाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये घेऊन जाऊ. आज ब्रिटिशांनी मोठमोठी पाईपलाईन करून आज ती तानसा वगैरे धरणं बांधून हे आज मुंबईसारख्या ठिकाणी पाणी आणलं. अशा पाईपलाईन जर कोकणला केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज एक पाईप दिली किंवा 5 जिल्ह्यामध्ये एक पाईप दिली, तर कुठलाच भाग महाराष्ट्रातला दुष्काळी राहणार नाही. हे मुख्यमंत्र्याचं स्वप्न आहे की पुढील काही वर्षात हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ बघायला मिळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की लवकर करावं.
1: बरं.
0: तर अशी मोठमोठी धरणं बांधली गरजेचं आहे. आणि मोठमोठी जंगले असल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आता भारतामध्ये मोठी धरणं आहेत काय, झाडांच्या पाना फुलांच्या पासून, जसं आपण मगाशी विषय घेतलेला होता की निसर्गापासून, निसर्गाचे काही चमत्कार आहेत की आपण झाडांच्या पासून त्यांच्या रसापासून औषधी वनस्पती औषधं तयार होतात. निसर्ग हा मानवाच्या आरोग्याची काळजीच घेतो असं मला म्हणायचं आहे. तर औषधे आजारांच्या गोळ्या ह्या झाडापासून तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण हे मूर्छित पडले होते, बेशुद्ध पडले होते, त्यावेळेस संजीवनी वृक्षापासूनच त्यांना जीवदान मिळाले. त्या झाडाचे नाव आज सुद्धा संजीवनी बुटी म्हणून ओळखले जाते. तर पर्यावरणाचा हा सगळा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष ही आपले खरोखर दैवत आहेत. आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचं जपणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण जंगलामध्ये सरपटणारे प्राणी असतात, साप असेल, आज सापाच्या विषापासून खूप चांगले मेडिसिन तयार होतात, इंजेक्शन तयार होतात. म्हणजे काय मध्ये आधी त्याच्यामध्ये एक ते पाल आपण बघतो, पाल इतकी विषारी की ती कशात पडली अन्नात तर हजारोही जीव जातात. म्हणजे अशा प्रकारची काय जीवसृष्टीमध्ये काय च्या पासून आपण औषध तयार करतो, काही घातक आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला झाडांची निगा राखली पाहिजे. त्यात पिंपळ, वड, चिंच, आपण पिंपळामध्ये तर विष्णूचा अवतार बघतो, वडामध्ये आपण वड सावित्रीची पूजा केली जाते, महिला त्याच्यामध्ये परमेश्वराला बघतात. लिंब तर हे खूप प्रचंड औषधी वनस्पती आहे. तर तुकाराम महाराजांनी यावर सांगितले, वृक्षवली आम्हा सोयरे. सोयरे म्हणजे एक पाहुणा. झाडांना पाहुण्याचा दर्जा आपल्या ऋषीमुनी संतांनी दिलेला आहे. म्हणून माझी विनंती सर्व देशबांधवांना, विश्वामध्ये असलेल्या पर्यावरण प्रेमीला, आपण आयुष्यभर झाडं भरपूर लावा. ते मोजू बी नका, कारण आपण ऑक्सिजन घेताना निसर्ग मोजत नाही तुम्ही आज किती किलो ऑक्सिजन घेतला.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: म्हणून तुम्ही झाडं भरपूर लावा, जंगलं वाढवा, तर तुमचं निसर्ग खूप सुंदर दिसेल. तुम्हाला पावसाची अपेक्षा करायची गरजही नाही, भरपूर पाऊस पडेल, तुम्हाला भरपूर प्रमाणात फळे खायला मिळतील आणि चांगल्या फळांचा आस्वाद घेतल्यानंतर तुमचं आरोग्यही स्वच्छ राहील, तुम्हाला स्वच्छ अन्न मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मी आकाशवाणीच्या मी मनापासून धन्यवाद मानतो. भारतामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आहे. तर एवढ्या या माझ्या पर्यावरण मुलाखतीसाठी आपण मला वेळ दिला, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी.
1: श्रोते हो, आता पर्यावरणपूरक जीवन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आणि निसर्गाशी जुळवून घेऊन जगणे म्हणजेच पर्यावरणपूरक जीवनशैली जगणे असे आहे. त्यामुळे निसर्ग हाच आपला खरा पालक आहे हे समजून घेऊन निसर्गाचं शोषण थांबवून त्याच्या संवर्धनासाठी पावलं उचलूया. मी आणि माझे पर्यावरण हा निश्चय आजपासून आपण करूया. खरंच विजयजी, तुम्हीही ह्या पर्यावरणाविषयीची ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही जे आम्हाला ही छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आपण ऐकत होतात कार्यक्रम अमृत कलश.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. AIR मराठी DTH या उपग्रह वाहिनीवर आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. सवत या चित्रपटातील शांता शेळके यांचंही गीत संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी.

तुझी माझी जमली जोडी या चित्रपटातील ऋषिराज यांनी संगीत दिलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

आम्ही दोघं राजा राणी ह्या चित्रपटाचं गीत आपण ऐकलं, सुदेश भोसले आणि शोभा जोशी, माफ करा, सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं. वंदना विटणकर यांचं, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आशा भोसलेंनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार जगदीश केपूरकर, संगीतकार विश्वनाथ मोरे.

प्रवीण दवणे यांचं हे गीत संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आता ऐकूया खिचडी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना. एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा. अरे हा भारत वेड्यांनी घडवला. वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे. ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंफलेले. म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसराच आपण ऐकणार आहात.
1: श्रोतेहो, आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
3: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनातून ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे, ह्यांचं कुपोषण हटतच नाही आहे, ह्यांचा अॅनिमिया कमीच होत नाही आहे. 4 हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना, की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषधं द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत लागलं की कुपोषण, कुपोषण, कुपोषण हटवलं हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयरन सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट,

0: भयंकर मलेरिया आहे आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे.
1: बापरे.
0: तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकलसेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जिनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो. त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयर्न सायरप देऊ शकत नाही, आयर्न देऊ शकत नाही पेशंट. मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तो त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळं रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळं रक्त नीट तयार न होणं आणि सिकलसेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार. म्हणून मग अशा कुपोषणासाठी
2: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला पाहिजे.
1: तिथेच
2: म्हणजे आम्ही काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिन पॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या दोन तीन गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार दे, म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटिरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना तीन तीन महिने ते करायचं आहे त्याच्याकरता. त्याच्यामुळेही प्रबोधन हा भाग आहेच म्हणजे उपक्रम. आणि तिसरा आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत, ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील, त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये, गाणं, काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास, आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन, त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय. आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा, मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी मेना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
1: वाह,
2: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे, तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाही आहे.
1: बरोबर,
2: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे आजारी पडून अभ्यासाची हे त्यांची ती कमी होत होते ना, आणि म्हणतो मला काही हे जमणार नाही, मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत, वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले, म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाशी या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला, डॉक्टरांना आलेला अनुभव.
0: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं, तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वसतिगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली, अरे साहब आया आहे और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो, ठीक नाही आहे, नाही हो नाही. तर म्हणजे असू दे, काय हरकत काही नाही, पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही, तुम्हाला दारू सोडावी लागेल, मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ, हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ऑपरेशन वगैरे करावं लागेल, सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे, देखेंगे सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा आम्ही निघाल्या, तर ते म्हणाले वस्तीतले लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावं एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार, आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता, बनवणार कोण. तर एक मुलगी आली छोटीशी, 7 वर्षाची असेल ती, लाल ड्रेस, त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या, झोपेतून उठवली ती त्या लोकांनी, वस्तीच्या लोकांनी, आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे असं सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं, ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य, ती मुलं तिथं का जन्माला आली, हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना, का तो मुंबईला जन्माला आला नाही, त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये, आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं, तर त्या मुलीने ते चहा बिस्किट मला दिलं. मी चहा घेत नाही, पण मी तो चहा घेतला, बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली. घेऊन मी उठलो, मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना, बन के जो फूल आहे, इनके लिए काम करो, इनको पुरवठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार, तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना. तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांबरोबर कष्ट लावा, ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षांच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं. मग बनफूल परिवार यांनी सुचवलं. बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जो मदत करतो.
2: म्हणून मग आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली, बनफूल जनकल्याण या नावाने.
1: डॉक्टर, तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना. किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय, त्यांना प्रतिज्ञा देताय, नेमकं काय आहे ते?
0: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुपोषण, अॅनिमिया, 3 प्रकारचा अॅनिमिया, तो का होतो, तो आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे हे व्यसनाधीनता, त्याच्याबद्दल सांगतो, साफसफाईबद्दल सांगतो, सगळे विषय त्यांच्यासमोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लीन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्यांना आपण शिकवतो. ॲनॅटॉमी, फिजिओलॉजी आणि हा अवेअरनेस असा सगळा कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे नारोल रे, अभी तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण त्यांना ॲक्टिंग करायला लावतो की तुम्ही ॲक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ॲक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
1: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिकनं नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का, असं याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे वनवासी विकास समिती बनफूल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
2: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसा. त्याने म्हणले नाही वो आपको केवळ सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली 2 वर्ष मी असं, म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचं डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, म्हणजे त्यामुळेच मला ते तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून. त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यातनं कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, जुव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, तो 2009 पासून जास्त करून हे झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता. त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्याचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला, म्हणजे माझा एकूण आता मी नाही आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना, ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा तोपर्यंत वनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलंच नाही, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही, आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की

0: शी बोलतो, त्यांच्या पालकांशी बोलतो, समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही आहे. आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश. आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होतं आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये, जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाही आहे कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे, अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही. ते त्यांच्या सोयीने नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा, दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं. कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचंय ते मुलानी मुलीला द्यायचंय, मुलीनी नाही द्यायचंय.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागल्या. म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षातला मुलगा सुद्धा अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही. गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे आंध्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं. आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो. हा, नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं, त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का, बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये. मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे करता येत होत. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळा हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी. पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली, बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठं झालं की लग्न मूळ. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं अशी गडबड, आणि ती म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल, कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल, तर ती आली सरळ इकडे निघून. मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल अजून 1-2 वर्ष, तो 18 वर्षाचा होईल. तर म्हटलं तसं तुम्ही करू नका. आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, त्याला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो तानाबाना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे आणि काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे, तो गेला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होता तो सगळा, तो आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो. त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: अशी किती गावं पालथी घातली तुम्ही?
2: 100-125 गावं असतील,
0: नाही जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळ मधली जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, इथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, 83 ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झालं काही जिल्हे
1: प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली. 2000 नंतर जेवढे कलेक्टर आलेत ना बस्तरमध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढा मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळं झालेलं आहे. कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं

0: बसल्याने काम केलं असं नाही आहेत. अतिशय उत्साहाने
1: खूप नवीन नवीन
0: आणि
1: उपक्रम
0: नवीन
1: पण
0: असे
1: चालू
0: तरुण
1: केले,
0: तरुण
1: त्यांना
0: कलेक्टर
1: त्यांना
0: असे
1: एनजीओचंही
0: आले.
1: महत्त्व कळलं, त्यामुळे ते आमच्याकडे कायम
0: खूप
1: अप्रोच होत
0: फरक
1: होता
0: पडला, म्हणजे
1: त्यांचा.
0: ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरचं बस्तर बघितलं आहे, त्यांना फरक खूपच फरक जाणवेल. अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आत्ताचं बस्तर किती फरक पडलाय?
0: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे, शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाही आहे, मास
1: अच्छा
0: एज्युकेशन खूप आहे.
1: हां
0: पूर्वी नव्हतं, ड्रॉपआउटच होते सगळे,
1: हां
0: सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा, अजून किती काम करणं गरजेचं आहे? अरे
0: प्रचंड काम आहे,
1: भरपूर आहे.
0: प्रचंड काम आहे,
1: एक
0: प्रचंड
1: गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
0: नाही एवढं
1: तुमच्या
0: काम.
1: सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून असे किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
0: डॉक्टर्स लोकांची टीम आमच्याकडे येते,
1: हां
0: ते जास्त करून भिलाई,
1: हां
0: दुर्ग,
1: हां
0: रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात.
1: हां हां हां
0: आणि बाकी डोनर्स हमारे जितने दानदाते आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्ती करून आम्हाला डोनर्स
1: हां
0: मिळालेले आहेत,
1: हां हां हां
0: तर ते आहे. जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग
1: खूप
0: खूप
1: हे
0: मिळतो,
1: करायला लागतं.
0: खूप करायला
1: अच्छा
0: पाहिजे. 6-7 कार्यकर्ते आता, आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स, मेडिकल कॅम्प्स विथ फॉलोअप, मेडिकल स्कूल, स्कूल मेडिकल एज्युकेशन, एवढे इतकेच विषय आम्ही
1: इतके
0: ठेवलेले
1: विषय.
0: आहेत.
1: हां
0: सहा कार्यकर्ते आहेत आणि
1: गावागावात जिथे
0: रिस्पॉन्स
1: आहे
0: चांगला
1: तिथे
0: मिळतो
1: उभे
0: आम्हाला.
1: आहेत आमच्या बरोबर काम करणारे आता 7-8 जण.
2: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देता तुम्ही?
0: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
2: आपल्या पायावर उभं करणं,
0: आत्मनिर्भर समाज, हेच कल्याण समाजाचं ध्येयच मुळे ते आहे,
1: नाही आणि
0: आत्मनिर्भर
1: त्याच्याशिवाय
0: जनजाती समाज.
1: त्यांना स्वतःच्या त्रुटींची, स्वतःच्या बलस्थानांची, दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आत्ता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आत्ता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत. हां, कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी. आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली, नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला नसता, मी माझ्या घरापुरतच बघितलं असतं.
0: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत, पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच नव्हतं,
2: जाणीवच होत नाही,
0: जाणीवच होतं ही समस्या आहे, जाणव. कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहीत नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहीत झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का, प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणीव होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
1: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
0: गृहित धरतो, गृहित धरण्याची प्रवृत्ती.
1: हा गृहित धर.
0: आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना, नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा, दुसऱ्याच्या हातात देऊ नका,
1: शिका संघटित व्हा, संघर्ष करा.
2: डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
0: प्रचंड सहनशक्ती शिकवली,
1: प्रचंड सहनशक्ती,
0: प्रचंड सहनशक्ती,
1: ते तर आहेत, प्रचंड सहनशक्ती आणि
0: जीवननिष्ठा,
1: जीवननिष्ठा, कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले तसं गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला किंवा आमच्या दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तरी ती
2: मला प्रश्न आता विचारायचा आहे तुम्हाला. इतके वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
1: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
0: नाही वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, थोडं ऐकायला कोणी येतच नाही.

0: इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
1: आई वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे, आणि जेव्हा अशा सेवाकार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा
2: बिलकुल
1: मिळणं
2: बिलकुल.
1: किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
2: ते त्या नेमके त्या दिवशी आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी होतो. हे
1: हां
2: प्रवासात होते
1: हां
2: आणि मी घरीच होते. आणि मी
1: हां
2: घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते.
1: हां
2: त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले, 20-25. तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवा, म्हणून ते घेतलं आम्ही.
0: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते
1: अरे
0: विशेष
1: वा,
0: म्हणजे.
1: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
0: संवेदनशीलता.
1: दोघांच्याही वा.
2: नाही, यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला.
1: हां
2: माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे
0: निष्ठा.
2: व्यावहारिक जे काही निर्णय जे
1: हां
2: काही करायचं आहे ते
1: हां
2: मी बघते सगळं, म्हणजे मी बघते
0: कार्यावरची निष्ठा.
2: म्हणजे मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
1: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालतं?
0: कल्याणाश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्रामप्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे, आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी,
1: एकतेची भावना आहे,
0: एकतेची भावना. हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला.
1: बरोबर.
0: ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल. आज आम्ही इतिहास विसरूया ना, आज आम्हाला भविष्य घडवायचं आहे. का इतिहासालाच गोंधळात बसायचं आहे का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया.
1: वा वा वा.
0: जनजाती समाज, भटकळमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाही आहे, आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाही आहे, हे आम्ही जाणलंच पाहिजे.
1: डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायचे की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे, हे हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाही आहे. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाही आहे, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खरं तर माउंटेनिअरिंग होता तो, आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले, तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियरला त्यांनी हॉस्पिटल उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आईवडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज, यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजावून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या ते तो

0: समाज वर येणारच आहे, पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज आहे कुठला थांबलेला नाही आहे, तो समाज वर येणारच आहे, पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया, हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलं पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी, ह्याचाच अर्थ आहे तू मै एक रथ.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडंसं ऑफिसचं काम अशा ह्याचा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत तेही जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलं आहे, त्यामुळे मग तिथे काय माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपको ले जायंगे तो सामान हम कहां से ले जायंगे, पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला ते, म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय आहे,
1: म्हणजे सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण ह्याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे अनुभव मिळतात जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळती. त्यांच्या संकटामध्ये ह्याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात, त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे,
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
0: हो,
2: अनुभव लिहिले.
1: थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणतो मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीने, आम्ही तुला काही पाया पडायची गरज नाही. त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच, त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिक, याला मारा तुम्ही, तो मरणार नाही, मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण, ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्याचा अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तर आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन निवांत. दोन तीन दिवस मी असे घालवले, मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया. त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो, का समजतो तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे, पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये, पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाही आहे, तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाही आहे. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि मग पुन्हा मी करत काम करायला लागलो. आणि मला कामाला प्रेरणा

0: परत आलीच त्याच्यानंतर असं काही नाही, पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाले ताई मगाशी बोलताना म्हणाल्या की भाभी, भाभी हा उल्लेख म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे, कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात तिथे. गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे नानी नाही मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत, पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी, त्या लगेच त्या येऊन म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या, मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा येतो. त्याच्यामुळे डॉक्टर भैया बाबी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही तेच जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची?
0: कुपोषण,
2: पद्मश्रीनंतरही आमचे उपक्रम तेच राहतेच, पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचं म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही, कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण खूप आहे वाव, कारण आहेच ना अंधारच तेवढा आहे, काय करणार अजूनही खूप पोचले नाहीयेत, त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे ती जे मुलं मिळणं जे असतं, कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांनी थोडं टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने, ती घरी गेल्यावर लक्षात येते की 10 दिवसाची चिक्की ते 3च दिवसात संपवतायत. आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय, किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला पण ते लवकर होत नाही ना, त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यात ना तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे, त्यामुळे इतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणारे पण आहेतच. तर हे वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत, आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराईज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावाने वेबसाईट पण सुरू केली आहे, तर त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं, त्यामुळे मग त्या तसं करणारं कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे. सध्या तर आता लगेच आमचे माझे म्हणजे ह्यांचे चुलत भाऊच तयार झालेत, 1 महिनावर मी येऊन राहतो म्हणून, त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात. असं कोणी ना कोणी 1-2 महिने जरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं, कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे, कारण आम्ही सरकारी मदत तर काहीच घेत नाही, त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो, पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. हो, प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करतंय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते, काहीतरी करायचं असतं, आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं, समाजसेवेची आवड असते, तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही?
2: जितकी आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे, अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा, एक 2-4 खोल्या बांधून घ्या तिथे हे करा, म्हणजे त्यांना राहायला एक होईल. आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो, आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं, म्हणजे पटकन नाही मिळू शकत. आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे, कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे, त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो. पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं, मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत ना त्याच्याकरता नक्की होऊ शकतं, कारण तिथे हिंदी मुलांना समजतं, गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते, पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञानप्रबोधिनीसारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे, त्यांचा युवक विभाग, त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे, आणि त्यातनं युवकांना

0: लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं, आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा, त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा, आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या महिना दोन महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी ह्याच्यासाठी आणखीन काय करता येईल, कसं करता येईल, मग असे मी म्हणलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं, हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोपता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोतो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: १८७२ जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय

0: ची प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:45 होत आहेत. सादर करत आहोत मिश्र संगीत.

लता मंगेशकर आणि सहकार यांनी गायलेली, समर्थ रामदासांची ही रचना आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

तिचं बोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावे.

आंधळा दळता या मुक्त नाट्यातला एक पद आपण ऐकलं, शाहीर साबळे आणि पार्टी यांनी गायलेलं हे पद आपण ऐकत होता. मिश्र संगीतात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. भवानी शंकर पंडित यांचं हे गीत आहे, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे ठीक 4 वाजत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया बसंत काबरा यांचं सरोदवादन. ऐकूया राग अहिरभैरव. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध असे. तबला साथ आहे दिलशाद अहमद खान यांची. ऐकूया बसंत काबरा यांचं सरोदवादन राग अहिरभैरव.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बसंत काबरा यांचं सरोदवादन. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आता आपण ऐकणार आहात सीमा दामले यांचं गायन. ऐकूया राग गुजरी तोडी. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत पार करो मोरी नैया. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत सुनरी सखी बाज रही. तबला साधे निलेश जाधव यांची, सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया सीमा दामले यांचं गायन राग गुजरी तोडी.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सीमा दामले यांचं गायन. आपण ऐकलात राग गुजरी तोडी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: १८७२ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
5: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
4: सादर करते आहेत विवेक वानखडे.

पहाटेचे ठीक 5 वाजत आहेत. सुप्रभात. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अष्टविनायक या चित्रपटातील गीतं आपण ऐकत होतात. डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं हे गीत होतं. मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत होतं अनिल अरुणी यांचं. आता ऐकूया श्यामची आई या चित्रपटातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

गीत बहार हा चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आता भावधारा.